0: वंदे मातरम।
1: वंदे मातरम सुजला सुफला मलयज शीतला।

श्रोते हो, शुभ सकाळ। तुम्हा सर्वांचं आजच्या या प्रसारणात स्वागत आहे। आपण ट्यून केलंय आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM बँड 101.5 मेगाहर्ट्सवर आणि प्रसारभारतीच्या न्यूज ऑन AIR या ॲपवर। आज रविवार, भारतीय सौर दिनांक 28, आषाढ़ शके 1948 अर्थात 19 जुलै 2026। प्रारंभ करूया आजच्या प्रसारणाला मंगल ध्वनीनं।

आकाशवाणीचे हे अमरावती केंद्र आहे. FM फ्रिक्वेन्सी 101.5 मेगाहर्ट्सवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या ॲपवर ठीक 6:06 आणि 52 सेकंद झालेले आहेत. श्रोतेव आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम भक्ती संगीत. आजच्या या भक्ती संगीताच्या कार्यक्रमातील पहिलं भक्तिगीत आहे लता मंगेशकर यांच्या स्वरामध्ये. शब्दरचना संत तुकाराम महाराजांची आणि संगीत श्रीनिवास खळे यांचं.

श्रोतिहो यानंतर ऐकूयात सुधीर फडके यांचा स्वर. शब्द आहेत जगदीश खेबुडकर यांचे आणि संगीत प्रभाकर जोग यांचं.

श्रोते हो, यानंतरचं भक्तिगीत आहे आशा भोसले यांच्या स्वरामध्ये, रवींद्र भट यांचे शब्द आणि संगीत, सुधीर फडके यांचं।

श्रुती हो यानंतरचं भक्तिगीता आहे संत एकनाथ महाराजांचं. शब्द स्वर आहे सुरेश वाडकर यांचं आणि संगीत श्रीधर फडके यांचं.

श्रोते हो, आपण ऐकत आहात कार्यक्रम भक्ती संगीत आणि यानंतरचं भक्तिगीत आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी लिहिलेलं. शब्दरचना आहे तुकडोजी महाराजांची, स्वर अजित कडकडे यांचं आणि संगीत विलास पाटील यांचं.

यानंतरची भक्तिरचना आहे यशवंत देव यांनी लिहिलेली, प्रभाकर जोग यांचं संगीत आणि स्वर सुरेश वाडकर यांचा।

श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र. ठीक 6:35 झालेले आहेत. आता जाणून घेऊया आज आणि उद्या आपल्या आकाशवाणी अमरावती केंद्रावरून प्रसारित आणि सहक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमांची थोडक्यात रूपरेषा. यानंतर ठीक 6:40 विचारपुष्प. यामध्ये आज नेल्सन मंडेला यांच्या स्मृतिदिनानिमित्त चिंतन. लेखन वसुंधरा कुलकर्णी यांचं आणि वाचन स्वर बाबासाहेब खराडे यांचं. 6:45 आरोग्यम धनसंपदा. 6:50 परिसर. 6:55 दिनविशेष. 7:25 अभिजात मराठी आपली मराठी हा प्रायोजित कार्यक्रम आम्ही आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करू. त्यानंतर 7:40 सुगम संगीत. 8:40 संत तुकाराम महाराज पालखी सोहळा निमित्ताने कार्यक्रम पायी वारी पंढरीची. ठीक 10:00 आपल्या स्थानिक प्रसारणाला सुरुवात केली जाईल आणि आज प्रसारित होईल कार्यक्रम लोकजागर. यामध्ये महाराष्ट्र शासनाच्या नोंदणी आणि मुद्रांक विभागाच्या विविध योजना आणि उपक्रमांविषयी अनिल औतकर, जिल्हा सहनिबंधक वर्ग 1 तथा मुद्रांक जिल्हा अधिकारी अमरावती यांच्याशी आशिष गावंडे यांनी साधलेला संवाद आपल्याला ऐकता येईल. या कार्यक्रमाचे सादरकर्ते असतील आशिष गावंडे. त्यानंतर ठीक 10:30 मराठी फिल्मी नॉन फिल्मी गीतांचा कार्यक्रम गीतगंगा. 10:50 जितेंद्र घोडके सराफ पुणे द्वारा निर्मित प्रायोजित कार्यक्रम. ठीक 11:00 श्रोत्यांच्या पत्र फरमाईशचा हिंदी गीतांवर आधारित कार्यक्रम आपकी फरमाईश. ठीक 12:00 वनिता मंडळ. आणि त्यानंतर 1:00 विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम आपण ऐकू शकाल. श्रोतेहो, आता उद्या म्हणजेच सोमवार दिनांक 20 जुलै 2026 प्रसारित होणारे कार्यक्रम असे असतील. 6:05 भक्ती संगीत. 6:35 रूपरेषा. 6:40 विचारपुष्प. यामध्ये सद्गुण या विषयावर वसुंधरा कुलकर्णी यांचे विचार. वाचक स्वर बाबासाहेब खराडे यांचा. 6:45 आरोग्यम धनसंपदा. 6:50 परिसर. 6:55 दिनविशेष. 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आम्ही अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करू. 7:40 मिश्र संगीत. 8:40 संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा निमित्त कार्यक्रम पायी वारी पंढरीची. हा कार्यक्रम आम्ही अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करू. ठीक 10:00

आपल्या स्थानिक प्रसारणाला सुरुवात होईल. यामध्ये विविधा अंतर्गत नमस्कार अमरावती यात माझा सांस्कृतिक प्रवास या विषयावर परतवाडा अमरावती येथील वृषाली देवकर यांच्याशी नितीन भट यांनी सादरलेला संवादाचा भाग पहिला आपण ऐकाल. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत भैयालाल टेकाम. दहा वाजून 30 मिनिटांनी गीतगंगा हा कार्यक्रम

0: भैयालाल टेकाम। दहा वाजून 30 मिनिटांनी गीतगंगा हा कार्यक्रम, त्यानंतर ठीक 11 वाजता नए तराने हा नवीन हिंदी चित्रपट गीतांवर आधारित कार्यक्रम, ठीक 12 वाजता वनिता मंडळ हा कार्यक्रम आपण अस्मिता वाहिनीवरून ऐकू शकाल। दुपारी 1 वाजतापासून विविध भारती प्रसारण सेवेच्या कार्यक्रमाचा आपण आनंद घ्याल। या व्यतिरिक्त प्रादेशिक, राष्ट्रीय आणि ठळक मराठी बातम्या, तसेच हिंदी आणि इंग्रजी बातम्या मुंबई आणि दिल्ली केंद्रावरून त्यांच्या नियोजित वेळेस आम्ही सहक्षेपित करू। तर ही होती आपल्या आकाशवाणी अमरावती केंद्रावरून प्रसारित आणि सहक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा। ठीक 6:40 झालेले आहेत, आता ऐकूयात विचारपुष्प हे सदर। यामध्ये आज नेल्सन मंडेला यांच्या स्मृतिदिनानिमित्त चिंतन, लेखन पुंडलिक गवंडी यांचं आणि वाचनस्वर बाबासाहेब खराडे यांचं।
1: स्वातंत्र्यपूर्व भारतीय राजकारणात जसं महात्मा गांधीजींचं स्थान मोलाचं आहे, तसंच दक्षिण आफ्रिकेत नेल्सन मंडेला यांचं स्थान आहे। अत्यंत खडतर असा 27 वर्षांचा तुरुंगवास भोगून मंडेला दक्षिण आफ्रिकाचे राष्ट्राध्यक्ष झाले। ही गोष्ट न भूतो न भविष्यती अशी आहे। वकिलीचं शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी आपल्या राष्ट्रीय कार्याला सुरुवात केली। साम्राज्यवाद, गरिबी आणि वंशभेदाचं उच्चाटन करण्यासाठी त्यांनी आपलं सर्व आयुष्य अर्पण केलं। कृष्णवर्णीय यांच्या विरुद्ध दक्षिण आफ्रिकेत होत असलेला अत्याचार त्यांना सहन झाला नाही, त्यांनी त्याविरोधात आवाज उठवला। ते करत असताना त्यांनी लोकांना सांगितलं की लढा हेच माझं जीवन आहे। त्यांनी उभारलेल्या चळवळीला एम प्लॅन म्हणून ओळखलं जातं। आपल्या जीवनातील तत्व सांगताना ते म्हणतात की देशाला कायम उच्च विचारसरणी राखण्याची शिकवण दिली पाहिजे। त्यांनी वर्णद्वेष आणि वर्णभेद या विरोधात जे आंदोलन केलं, त्यामुळे त्यांना 27 वर्षे तुरुंगात डांबलं होतं। कुठल्याही स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास जर आपण पाहिला, तर कुठल्याही स्वातंत्र्यवीराने एवढा मोठा तुरुंगवास आजपर्यंत भोगलेला नाही। महात्मा गांधीजींच्या विचारसरणीला आत्मसात करून बोले तैसा चाले अशा प्रकारे आपल्या जीवनात त्यांनी ही उक्ती सार्थ केली। याला कारणीभूत ठरला तो त्यांचा दृढ विश्वास, दृढ निश्चय, स्वतःवरचा आत्मविश्वास। याच विचारधारांनी त्यांनी जनतेची सेवा केली। दक्षिण आफ्रिकेचे महात्मा गांधी ही उपाधी त्यांना जनतेनं दिली। महात्मा गांधीजींची तत्वप्रणाली त्यांनी इतकी अंगीकारली, जगानं त्यांची वाहवा तर केलीच केली, त्याची उतराई म्हणून त्यांना शांततेचा नोबेल पुरस्कार 1993 देऊन त्यांचा मान वाढवला। वर्णभेदाच्या विरोधात काम करणं ही तर त्यांची प्रेरणा होती। त्यांनी जसं कृष्णवर्णीयांच्या वर्चस्वविरोधात काम केलं, तसंच काम त्यांनी गौरवर्णीयांच्या वर्चस्वविरोधातही केलं। या दोन्हीही लढ्यात त्यांनी आपलं योगदान दिलं। माणसानं मुक्त जीवन जगावं, वर्चस्व कुणी कुणावरही गाजू नये असं त्यांना नेहमी वाटत असायचं। 1994 ते 1999 या कालखंडात ते दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष होते। त्यांना कृष्णवर्णीयांचे अध्यक्ष म्हणूनही हिणवले गेलेले ते पहिले राष्ट्राध्यक्ष होते। नेल्सन मंडेला हे जागतिक पातळीवर आयकॉन बनले। रोबेन बेटावरील तुरुंगवासात असताना त्यांनी 1974 साली एक पुस्तक लिहिलं होतं। त्या पुस्तकातील विचार सहन न झाल्यानं त्याच्या प्रति तिथल्या तुरुंग अधिकाऱ्यानं नष्ट केल्या। 1990 मध्ये तुरुंगातून बाहेर आल्यावर त्यांनी ते पुस्तक पुन्हा प्रकाशित केलं। आफ्रिकन नॅशनल काँग्रेसचा त्यांच्यावर फार मोठा प्रभाव होता, त्यातून त्यांनी उमेदवारी सुरू केली। आफ्रिकेतील भारतीय समाज, महात्मा गांधीजींची चळवळ, गोऱ्या लोकांची दडपशाही या सर्व गोष्टींचा त्यांनी परिपूर्ण अभ्यास केला। लढा हेच माझं जीवन आहे असं मानणाऱ्या चळवळीनं देशाला कायम उच्च विचारसरणी राखण्याची त्यांनी शिकवण दिली।
0: श्रोते, आता

विचारपुष्प हे सदर ऐकलं, यामध्ये आज नेल्सन मांडेला यांच्या स्मृतिदिनानिमित्त चिंतन. लेखन होतं पुंडलिक गवंडी यांचं आणि वाचक स्वर बाबासाहेब खराडे यांचं. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावरून. आमच्या पुढील कार्यक्रमाची उद्घोषणा काही क्षणातच.

श्रोतेहो ठीक 6 वाजून 45 मिनिटं झालेली आहेत. आरोग्यम धनसंपदा आणि त्यानंतर ठीक 6 वाजून 50 मिनिटांनी परिसर हे दोन्ही कार्यक्रम आम्ही आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आता सहक्षेपित करीत आहोत.

0: आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज ऐकूया स्पॉन्डिलायसिस आणि योग उपचार याविषयी प्राध्यापक देवानंद सोनार यांनी दिलेली माहिती.
1: श्रोते हो नमस्कार. ग्रीवादंश या रोगाला आपण सर्वायकल स्पॉन्डिलायटिस किंवा मानेचे दुखणे या नावानेही ओळखतो. या विकारामध्ये मान, खांदे यासोबतच डोक्याच्या भागातही ताणतणाव जाणवतो. आजाराच्या तीव्र अवस्थेत शरीराच्या या भागांमध्ये सुई टोचल्याप्रमाणे वेदना होतात. मेरुदंडामध्ये सर्वात कोमल भाग हा मानेचाच असतो. चालत्या गाडीमध्ये एकाएकी झटका पडला तर मानेच्या भागात वेदना होतात. झोपताना जाड उशीचा वापर केल्यास मानेची एखादी शीर लागून येते. एकसारखे संगणकावर बसून काम केल्यामुळेही मानेच्या भागात वेदना होतात आणि खांदेही आकसले जातात. अधिक वेळा मानेच्या विकृती आणि अस्थींचा रास झाल्यामुळे ग्रीवादंश या आजाराची निर्मिती होते. विकृती निर्माण झाल्यामुळे मानेतील मनके आणि त्यांचे सांधे घासले जातात. मांसपेशी आणि त्यांचे अस्थिबंध यांचा नाश होऊ लागतो. हा रोग मध्यम वयोगटातील लोकांमध्ये आणि विशेषतः सतत बैठे काम करणे, मान पुढे झुकून बसणे, चुकीच्या पद्धतीने बसणे यामुळेही ग्रीवादंश हा विकार निर्माण होतो. मानसिक आणि भावनात्मक ताणतणावाचे वाढते प्रमाणही सर्वायकल स्पॉन्डिलायटिस हा विकार निर्माण करण्यासाठी महत्वाची भूमिका पार पाडतात. स्पॉन्डिलायसिस या विकारामध्ये योगासनांच्या नियमित अभ्यासाने चांगला फायदा होतो. त्यासाठी वज्रासन, भुजंगासन आणि त्याचे विविध प्रकार, शशांक भुजंगासन, भद्रासन, शवासन, आकर्ण धनुरासन, मकरासन, अद्वासन, मार्जरी आसन आणि सर्पासन या सोप्या आसनांचा नियमित अभ्यास करावा. सोबतच हस्तसंचालन, ग्रीवा संचालन, खांद्यांच्या हालचाली यांचाही अभ्यास मान आणि खांद्यांचे स्नायू शिथिल करण्यासाठी उपयुक्त ठरतो. मात्र सर्व योगाभ्यास करताना एक काळजी निश्चितपणे घ्यावी. कोणत्याही हालचाली करताना आणि योगासनांचा अभ्यास करताना

0: मान पुढे झुकवू नये. मानसिक आणि भावनात्मक ताणतणावांचाही संबंध हा विकार निर्माण होण्यामागे असल्यामुळे प्राणायामाचा अभ्यासही या विकारामध्ये उपयुक्त ठरतो. अनुलोम विलोम प्राणायाम, भ्रामरी प्राणायाम, उज्जायी प्राणायामाचा अभ्यास रोगाची तीव्रता कमी करण्यासाठी हितावह ठरतो. दीर्घ शवासन, योग निद्रा आणि श्वसन ध्यानाचा अभ्यासही या रोगापासून मुक्ती मिळविण्यासाठी लाभदायक ठरतो. कारण दीर्घ शवासन आणि योग निद्रेच्या अभ्यासाने शरीरातील सर्व स्नायूंचे शिथिलीकरण करून ताणतणाव कमी करण्यावर भर दिला जातो. परिणामी स्पॉन्डिलायटिसच्या विकारामध्ये वेदना कमी करण्यासाठी रुग्णाला मदत मिळते. योगासने, प्राणायाम, ध्यान आणि शिथिलीकरणासोबतच रुग्ण व्यक्तीने झोपण्यासाठी नरम बिछाण्याचा वापर करू नये आणि उशीचा आधार डोक्याखाली घेऊ नये. खाटेवर न झोपता शक्यतोवर कडक तक्त्यावर किंवा दिवाणवर झोपावे, जेणेकरून मानेचा भाग पुढे झुकला जाणार नाही आणि सरळ राहील. जास्त भारी वजन उचलू नये. मान झुकवून काम करू नये. संगणकावर काम करताना किंवा लिखाण काम करताना एकसारखे काम न करता अधूनमधून विश्रांती घ्यावी आणि मानेच्या व खांद्यांच्या हालचाली कराव्यात. लांबचा प्रवास करताना गाडी चालवितानाही अधूनमधून थांबून मानेच्या आणि हातांच्या हालचाली कराव्यात, जेणेकरून या विकारापासून लवकर मुक्ती मिळवता येईल. आणि ज्यांना विकार नसेल त्यांनीही या नियमांचे पालन केल्यास ग्रीवादंश म्हणजेच सर्वाइकल स्पॉन्डिलायटिस होण्याचा धोका टाळता येतो.
1: आताच आपण स्पॉन्डिलायसिस आणि योग उपचार याविषयी प्राध्यापक देवानंद सोनार यांनी दिलेली माहिती ऐकलीत. कार्यक्रमाचे सादरकर्ते होते नरेंद्र कुमार ठाकूर. ही आकाशवाणी जळगाव केंद्राची निर्मिती होती.
2: आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम आपण पुन्हा ऐकू शकाल आज दुपारी 2:05. सकाळचे 6:50 झाली आहेत. ऐकूया कार्यक्रम परिसर.

नमस्कार. आकाशवाणी जळगाव निर्मित परिसर या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. श्रोते हो, आजच्या कार्यक्रमात निसर्ग पुनरुज्जीवन याविषयी माहिती ऐकूया. श्रोते हो, आपल्या परिसरातल्या निसर्गाचा विचार फारसा आपण करत नाही. आपल्या जमिनीवर निसर्ग फुलवण्याची इच्छा आपल्या सगळ्यांनाच असते, पण नेमकं काय करायचं हे माहीत नसतं. अशा वेळी निसर्ग पुनरुज्जीवन हे आपण नक्कीच करू शकतो आणि त्यातून निसर्गाला आपण पूर्ण वेळ देणं खूप आवश्यक आहे. निसर्गाचं पुनरुज्जीवन करणं म्हणजे नेमकं काय? झाडं लावणं आणि निसर्ग पुनरुज्जीवन यात फरक आहे. हा, वृक्ष लागवडीला नुसती झाडं वाढलेली आणि हिरवळ तयार झालेली आपल्याला दिसेल, पण जैवविविधता नाही. ह, ती जोपासली जाणार नाही. निसर्ग पुनरुज्जीवन ही एक दीर्घकालीन प्रक्रिया आहे. जिथे निसर्ग पुनरुज्जीवन करायचे आहे, तिथली जमीन, तिथलं हवामान, आजूबाजूचा परिसर, तिथली शिखर परिसंस्था, या सगळ्यांचा शास्त्रीय अभ्यास करणं हा निसर्ग पुनरुज्जीवन प्रक्रियेचा पहिला टप्पा आहे. मग तिथं जैविक कुंपण घालायची, बायोमास त्यावर पसरायचं, त्या जमिनीवर जमिनीतला ओलावा वाढवायचा आणि एकंदरीतच जमिनीची गुणवत्ता सुधारायची, हा पुढचा टप्पा. मग काय होतं, तिथं आपोआपच गवत उगवू लागतं. मग क्रमाक्रमानं वेली, छोटी छोटी झुडपं तिथं वाढायला लागतात. कीटक, किडे, अळ्या, फुलपाखरू, पक्षी, सरपटणारे प्राणी तेही हळूहळू तिथे येऊ लागतात. त्यांच्याद्वारे होणाऱ्या बीज प्रसारामुळं मोठ्या झाडांची रोपटीही तिथं उगवतात आणि वाढू देखील लागतात. हे सगळं झाल्यानंतर मग जर आवश्यकता असेल तर आपण तिथं काही देशी झाडं लावू शकतो. अशी ही निसर्ग पुनरुज्जीवनाची टप्प्याटप्प्यानं होणारी दीर्घकालीन प्रक्रिया आहे. निसर्ग निवडीला प्राधान्य देऊन केलं गेलेलं निसर्ग पुनरुज्जीवन हे शाश्वत असतं, जे नुसती झाडं लावून होत नाही.

परिसंस्थेतले सगळे स्तर निसर्ग पुनरुज्जीवनाच्या प्रक्रियेत तयार होत असतात. वृक्ष लागवड चांगलीच आहे, फक्त ती शास्त्रीय पद्धतीनं आणि आधीचे टप्पे पूर्ण केल्यानंतरच व्हायला हवी. निसर्ग पुनरुज्जीवन करताना आपण पारंपरिक ज्ञानाला महत्व देणं खूप आवश्यक आहे बरं का श्रोते हो. स्थानिक लोकांनी वर्षानुवर्षाच्या अनुभवातून खूप ज्ञान कमावलेलं असतं आणि त्यांच्यात काही गोष्टी करण्याची कला देखील असते. जसं भात खाचऱ्यांमध्ये जी ताल बांधलेली असते ना, म्हणजे दगडी भिंत, ती इतकी पक्की असते की सिमेंटची भिंत फार तर 20-1 वर्ष टिकेल. पण या भात खाचऱ्यांमधल्या ज्या ताली असतात ना, त्या पिढ्यान्पिढ्या टिकतात बर का. म्हणजेच स्थानिक लोकांकडं बांधकामाविषयीचं आणि इतर अनेक बाबतीतलं एक शहाणपण असतं जे निसर्ग संवर्धनाला पूरक ठरतं. श्रोते हो, परिसर या कार्यक्रमात आपण निसर्ग पुनरुज्जीवन याविषयी माहिती ऐकत होतात. या माहितीचा उर्वरित भाग उद्या ऐकूया. तेव्हा मी सारिका दांडगे आपला निरोप घेतेय. नमस्कार. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विजय भुयार. ही आकाशवाणी जळगाव केंद्राची निर्मिती होती.

श्रोते हो, आताच आपण आरोग्यम धनसंपदा आणि त्यानंतर परिसर हे दोन्ही कार्यक्रम ऐकलेत. हे दोन्ही कार्यक्रम आम्ही आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित केलेत. आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM बँड 101.5 MHz आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या ॲपवर. ठीक 6:56 झालेले आहेत. आता जाणून घेऊया इतिहासातील आजच्या दिवसाच्या काही ठळक नोंदी अर्थात दिनविशेष. 1832 आजच्या दिवशी ब्रिटिश मेडिकल असोसिएशन आणि सर्जिकल असोसिएशनची स्थापना झाली. 1900 पॅरिस मेट्रो रेल्वे सेवा सुरू झाली. 1947 म्यानमार येथील नियोजित पंतप्रधान आंग सान त्यांच्या मंत्री आणि सहकाऱ्यांची गॅलन सॉ याने हत्या केली. 1952 आजच्या दिवशी फिनलंडमधील हेलसिंकी येथे 15व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात झाली. 1976 नेपाळ देशामध्ये सागरमाथा या राष्ट्रीय उद्यानाची स्थापना करण्यात आली. 1980 रशियामधील मॉस्को येथे 22व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात झाली. 1993 बानू कोयाजी यांना समाज सेवेसाठीचा रॅमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर झाला. 1996 अमेरिकेतील अटलांटा येथे 26व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात झाली. 2020 भारतामध्ये ब्रह्मपुत्रा नदीला आलेल्या पुरामुळे 189 लोकांचं निधन झालं तर कित्येक लोक बेघर झालेत. आता जाणून घेऊया आजच्या दिवशी काही विशेष व्यक्ती ज्यांचा जन्म झाला आणि ज्यांनी या जगातून कायमचा श्वास घेतला अशांची माहिती. 1814 सॅम्युअल कॉलेट अमेरिकन संशोधक यांचा जन्म झाला. 1857 बंडातील स्वातंत्र्यवीर मंगल पांडे यांचा जन्म 1827 दिवस आजचाच. श्रोते हो, आपल्या किचनमध्ये आपण जे मायक्रोवेव्ह ओव्हन वापरतो त्याचे शोधक पर्सी स्पेन्सर यांचा जन्म 1894 सालचा दिवस आजचाच. प्रसिद्ध स्कॉटिश लेखक AJ क्रॉनिन यांचा जन्म 1896. भारतीय कवी कोशकार आणि इतिहास संशोधक यशवंत केळकर यांचा जन्म 1902 सालचा

0: sensitives. एकोणीसशे नऊ बाल्मी अम्मा भारतीय कवी आणि लेखक यांचा जन्म. सुप्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ आणि गणितज्ञ पद्मविभूषण जयंत नारळीकर यांचा जन्म 1938 सालचा. प्रसिद्ध भारतीय क्रिकेटपटू रॉजर बिन्नी याचा जन्म 1955 दिवस आजचा अर्थात 19 जुलै. प्रसिद्ध पत्रकार आणि लेखक सोबतच क्रिकेट सामन्याचे प्रसिद्ध समालोचक हर्ष भोगले यांचा जन्म 1961 चा. आता जाणून घेऊया ज्यांचं आज निधन झालं अशांची माहिती. 1882 फ्रान्सिस बॉलफोर प्राण्यांच्या वर्गीकरणाविषयी मूलभूत संशोधन करणारे ब्रिटिश निसर्ग शास्त्रज्ञ यांचं निधन 1882 साली. कोलंबिया देशाचे 15वे राष्ट्राध्यक्ष वकील आणि राजकारणी किल्माको कॅल्डेरॉन यांचं निधन 1913. बडोद्याचे महाराज प्रतापसिंग गायकवाड यांचं निधन 1968. तुर्कस्थानचे पंतप्रधान निहात एरिम यांचं निधन 1980. जपानचे पंतप्रधान झेनको सुझुकी यांचा मृत्यू 2004 साली झाला दिवस आजचा. प्रसिद्ध भारतीय चित्रपट दिग्दर्शक रजत मुखर्जी यांनी आजच्याच दिवशी 2020 मध्ये या इहलोकीतून निवृत्ती घेतली. तर श्रोते हो, या होत्या इतिहासातील आजच्या दिवसाच्या काही ठळक नोंदी अर्थात दिनविशेष. आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM बँड 101.5 MHz वर. आमची पुढील उद्घोषणा काही क्षणातच. आकाशवाणी अमरावती,
1: स्वरांची गुंफण, संगीताची मैफिल,
0: ज्ञान आणि मनोरंजनाचा एकत्रित मिलाफ,
1: एकाकी मनाला भावनांची साथ,
0: गीत संगीत आणि मुक्त संवाद,
1: तुमची आमची आपणा सर्वांची आकाशवाणी अमरावती.
0: ऐकत रहा सदैव आणि दररोज सकाळी 10 ते दुपारी 12 वाजेपर्यंत 101.5 MHz वर आकाशवाणी अमरावती केंद्र.
2: ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
3: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी.
2: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आज.
4: अपने घर को दीजिए मॉडर्न लुक अंबा मॉड्यूलर किचन के साथ.
5: भरपूर स्पेस, परफेक्ट फिनिशिंग और ढेरों डिजाइन गारंटी के साथ.
4: पता दस्तूर नगर MITC रोड अमरावती.
6: PM जय अब गरीबों की जय बन गई.

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.

आकाशवाणी अमरावती केंद्र 101.5 मेगाहर्ट्झवर सुमधुर संगीत मनोरंजक कार्यक्रम आणि सोबतीला मुलाखती पण.

0: तुम्ही कधी दोन्ही डोळ्यांवर हात ठेवून हे जग बघितलंय? अंधार, अंधार आणि फक्त अंधार।
1: खरे, ईश्वराने दिलेलं हे जीवन इतरांसाठी सुद्धा लाभदायी व्हावं,
0: दुःखी बांधवांना सुख देण्याचा प्रयत्न करूया। दृष्टीहीन दिव्यांग बांधवांनाही हे जग बघण्याचा अधिकार आणि संधी दिली तर?
1: चला तर मग त्यांच्याही जीवनामध्ये प्रकाश आणूया,
0: मृत्यूनंतरही जग बघूया। चला नेत्रदान करूया। आकाशवाणी अमरावती तर्फे

0: दरवर्षी कित्येक जण रस्ते अपघातात बळी पडतात. कित्येकांना कायमचं अपंगत्व येतं. आपला अनमोल असा जीव गमावून बसतात.
1: जीवन इतकं मातीमोल आहे का आपलं? आपल्या कुटुंबाला पोरकं करून निघून जाण्याचे चूक करू नका.
0: वाहने हळू चालवा. वाहनांचा वेग नियंत्रित ठेवा.
1: वाहतूक नियमांचे पालन करा.
0: अल्पवयीन मुलामुलींच्या हातात वाहने देऊ नका. जीवन अनमोल आहे, स्वतःसाठी आणि इतरांसाठीही. ते जगायला शिका, गमवायला नाही. आकाशवाणी अमरावतीतर्फे जनहितार्थ.
1: शरीर एक संपत्ती, दीर्घकाळ टिकणारी.
0: वर्तमानातील सुदृढ आरोग्य तुमचे भविष्य सुखकर करतो. या शरीराला निरोगी ठेवूया, आजारांपासून मुक्त करूया.
1: नियमितपणे व्यायाम करा.
0: योगासन प्राणायामांची सवय लावा.
1: शुद्ध हवेच्या वातावरणात चालण्याचा छंद लावा.
0: आवश्यक तोच आहार घ्या आणि व्यसनांपासून दूर राहा. आपल्या शरीराला सुदृढ ठेवूया, रोगमुक्त समाज घडवूया. आकाशवाणी अमरावती तर्फे जनहितार्थ.
2: हळूहळू गावाच्या गाव मोठमोठ्या सिमेंटच्या जंगलात हरवलेत. गाड्या मोटारींच्या या गोंगाटात आज प्रत्येकच व्यक्ती अस्वस्थ आहे. ह्या सिमेंटच्या जंगलातून, ह्या कलकलाटातून कुणीतरी आम्हाला बाहेर काढेल का? पुन्हा फिरून ते जुनं गाव, गावचा पार, शेत शिवाराची हवा थंड गार गार, आम्हाला कोणी मिळवून देईल का? आवाजाचं प्रदूषण टाळूया, नसता गोंगाट कमी करूया. आपण आपलं आणि एकूणच आपल्या समाजाचं मनस्वास्थ्य जपूयात. आकाशवाणी अमरावतीतर्फे जनहितार्थ.
3: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM 101.5 मेगाहर्ट्सवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या ॲपवर. ठीक 7:07 आणि 38 सेकंद झालेले आहेत. पुणे केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या प्रादेशिक बातम्या आता आम्ही आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करीत आहोत. सुरुवातीला काही महत्वाचे संदेश आणि त्यानंतर ठीक 7:10 लगेच प्रादेशिक मराठी बातम्या.
4: थोड्याच वेळात म्हणजे ठीक 7:10 प्रादेशिक बातम्या प्रसारित करू.
5: सतारीचे बोल असोत
6: कि मंजुळ बासरे,
5: शततारांची संतूर असो
6: कि मंगल सनई,

0: लावण्यमयी लावणी असो की भजनी ठेका आकाशवाणी अवश्य ऐका. आकाशवाणी आपल्याबरोबर प्रत्येक क्षणी.
1: आकाशवाणी आपल्या

0: वाचन म्हणजे समृद्धी,
1: वाचन संस्कृतीची वृद्धी,
0: वाचन दृष्टी देतं,
1: वाचन अनोखी सृष्टी दाखवतं,
0: वाचन माणूस बनवतं,
1: वाचन मनांना घडवतं।
0: ग्रंथांना गुरु मानू, वाचन संस्कृती जागू,
1: वाचन चळवळ वाढवू।
0: लक्षात ठेवा, वाचाल तर वाचाल।
1: लक्षात ठेवा, वाचाल तरच वाचाल।

0: ऐकूयात प्रादेशिक बातम्या.
1: आकाशवाणी पुणे, मेघना देशपांडे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पुणे शिरूर तळेगाव चाकण शिक्रापूर आणि हडपसर यवत या तीन उन्नत मार्ग प्रकल्पांचं भूमिपूजन. स्काय रूट एरोस्पेस या खासगी कंपनीनं विकसित केलेल्या विक्रम 1 रॉकेटचं यशस्वी उड्डाण. 72व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा. आर्टिकल 370 सर्वोत्कृष्ट चित्रपट तर मराठीत मुक्काम पोस्ट बोंबिलवाडीचा सन्मान. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातल्या 6 खासदारांच्या शिवसेना प्रवेशाला लोकसभा सभापतींची मंजुरी आणि ज्येष्ठ समाजवादी विचारवंत कुमार सप्तर्षी यांचं पुण्यात निधन. आता सविस्तर बातम्या. पुणे शहर आणि परिसरातली वाढती वाहतूक कोंडी कमी करून भविष्यातली वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी केंद्र सरकारकडून सुमारे 50,000 कोटी रुपयांचे महामार्ग आणि पायाभूत सुविधा प्रकल्प राबवण्यात येणार असल्याची घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी काल पुण्यात केली. पुणे शिरूर, हडपसर यवत आणि तळेगाव चाकण शिक्रापूर या तीन उन्नत महामार्गांचं भूमिपूजन काल गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी बोलताना गडकरी म्हणाले,
2: यामध्ये 53.40 किलोमीटर पुणे शिरूर हा 7,515 कोटी रुपयाचा प्रकल्प आहे. हडपसर यावत हा 31.65 किलोमीटर हा 5,265 करोडचा आहे आणि तळेगाव चाकण शिक्रापूर हा 53.20 किलोमीटर 4,000 कोटी रुपयाचा आहे. आणि म्हणून या तिन्ही प्रकल्पाचं आज या ठिकाणी लगेच कामाला सुरुवात होते आहे. यामुळे निश्चितपणे चांगल्या क्वालिटीचं उत्तम काम होणार आहे.
1: पुणे शहर हे भविष्यातील अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि जागतिक क्षमता केंद्रांचं प्रमुख केंद्र बनत आहे. 2030 पर्यंत पुणे हे देशातलं अत्यंत आधुनिक शहर आणि प्रमुख विकास केंद्र म्हणून नावारूपाला येईल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला. या तीन उन्नत मार्ग प्रकल्पांबाबत बोलताना ते म्हणाले,
3: पहिले असे हे तीन प्रकल्प आहेत की ज्यातल्या एका प्रकल्पामध्ये आपल्याला 500 कोटी, दुसऱ्या प्रकल्पामध्ये 300 कोटी आणि तिसऱ्या प्रकल्पामध्ये 150 कोटी रुपये हे सरकारला प्राप्त होणार आहेत आणि बीओटीतनं ही कामं या ठिकाणी आपण पूर्ण करणार आहोत. अशा प्रकारचं एक अतिशय इनोव्हेटिव्ह हे मॉडेल या ठिकाणी तयार करण्यात आलेलं आहे.
1: हे तीन मार्ग पुण्याच्या विकासाला नवीन गती देणारे ठरतील असं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सांगितलं.

0: घेतलं. खासगीरित्या विकसित केलेल्या देशातल्या पहिल्या कक्षीय प्रक्षेपकाचं म्हणजेच विक्रम वनचं काल आंध्र प्रदेशातल्या श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रातून यशस्वी प्रक्षेपण झालं. काल दुपारी 12:05 हे रॉकेट अंतराळाच्या दिशेनं झेपावलं. या महत्वपूर्ण टप्प्यामुळे खासगी कक्षीय प्रक्षेपण क्षमता असणारा भारत हा जगातला तिसरा देश ठरला आहे. या प्रक्षेपक रॉकेटचं आरेखन आणि निर्मिती संपूर्णपणे स्वदेशी असून देशाच्या अंतराळ कार्यक्रमाचे जनक डॉक्टर विक्रम साराभाई यांच्या सन्मानार्थ या रॉकेटचं नाव विक्रम वन असं ठेवण्यात आलं आहे. स्कायरूट एरोस्पेस या हैदराबाद मधील कंपनीनं हा प्रक्षेपक विकसित केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री जितेंद्र सिंह यांनी या कामगिरीबद्दल स्कायरूटचं अभिनंदन केलं आहे. 72व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा काल करण्यात आली. यात आदित्य जांभळे दिग्दर्शित आर्टिकल 370 हा सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला. या चित्रपटात नायिकेची भूमिका करणारी यामी गौतम सर्वोत्कृष्ट अभिनेत्री तर चंदू चॅम्पियन चित्रपटातल्या भूमिकेसाठी कार्तिक आर्यनला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार जाहीर झाला आहे. परेश मोकाशी दिग्दर्शित मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी हा सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट ठरला आहे. स्वरगंधर्व सुधीर फडके चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट पटकथा लेखनाचं पारितोषिक योगेश देशपांडे यांना तर सर्वोत्कृष्ट गायकाचा पुरस्कार घरत गणपतीसाठी अभय जोधपूरकरला जाहीर झाला आहे. नवोदित दिग्दर्शकाचा पुरस्कार रणदीप हुडाच्या स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपटानं पटकावला. अभिजित दळवी दिग्दर्शित हम सफर सर्वोत्कृष्ट लघुपट ठरला तर सर्वोत्कृष्ट कथाबाह्य चित्रपटाचा पुरस्कार भंगार या चित्रपटाला मिळाला. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी संजय जाधव, संजय दीना पाटील, संजय देशमुख, नागेश पाटील अष्टीकर, ओमराजे निंबाळकर आणि भाऊसाहेब वाकचौरे या 6 खासदारांच्या शिवसेना पक्षप्रवेशाला मंजुरी दिली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून निवडून आल्यावर गेल्या महिन्यात या 6 खासदारांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. विकासासाठी हे खासदार पक्षात आले असून त्यांना विकास निधी दिला जाईल अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल दिली. दरम्यान संसदेचं पावसाळी अधिवेशन उद्यापासून सुरू होत आहे त्या पार्श्वभूमीवर आज सरकारनं सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. जालना जिल्ह्यातल्या शेवगळ तांडा परिसरात काल झालेल्या ढगफुटी सदृश पावसानं शेतातली लहान पिकं पाण्याखाली गेली. जिल्ह्यातल्या अनेक भागात मात्र अजूनही पावसानं ओढ दिली आहे. ऐकूया अधिक वृत्तांत आमच्या प्रतिनिधीकडून.
1: जालना जिल्ह्यात यंदा जून महिना पूर्णपणे कोरडा गेल्यामुळे खरीप पेरण्या लांबल्या. जुलैच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या मध्यम स्वरूपाच्या पावसानंतर शेतकऱ्यांनी खरीप पेरणी आणि कपाशी लागवडीला सुरुवात केली. जिल्ह्यात खरीपाचं एकूण प्रस्तावित क्षेत्र 651,173 हेक्टर असून आजपर्यंत 497,937 हेक्टर क्षेत्रावरील पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. मात्र पेरणीनंतर गेल्या 2 आठवड्यांपासून पुन्हा पावसाने ओढ दिल्यामुळे नव्याने उगवलेली पिके करपण्यास सुरुवात झाली आहे. येत्या आठवड्याभरात समाधानकारक पाऊस न झाल्यास अनेक भागात दुबार पेरणीचे संकट निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी बाबासाहेब मस्के, जालना.
0: ज्येष्ठ समाजवादी विचारवंत, गांधी विचारांचे समर्थक डॉक्टर कुमार सप्तर्षी यांचं काल पुण्यात अल्पशा आजारानं निधन झालं. ते 84 वर्षांचे होते. त्यांचं पार्थिव उद्या सकाळी कोथरूडच्या गांधी भवन इथं अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येईल. त्यानंतर दुपारी वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. सप्तर्षी यांचा जन्म 21 ऑगस्ट 1941 रोजी झाला. त्यांनी नोव्हेंबर 1976 मध्ये युवक क्रांती दल या संघटनेची स्थापना केली. आणीबाणीच्या काळात 16 महिने त्यांना येरवड्याच्या तुरुंगात स्थानबद्ध करण्यात आलं होतं. 1977 मध्ये त्यांनी जनता पक्षात प्रवेश केला आणि पुढच्या वर्षी अहमदनगरचे आमदार म्हणून निवडून आले. 15 ऑगस्ट 2002 रोजी युवक क्रांती दलाची पुनर्स्थापना केल्यानंतर या संस्थेचे अध्यक्ष तसंच महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष म्हणून ते कार्यरत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि एकनाथ शिंदे यांनी सप्तर्षी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला असून त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. राज्यातील विविध शासकीय परीक्षा ऑनलाईन पद्धतीनं घेण्याच्या दृष्टीनं आवश्यक शिफारशी करण्यासाठी राज्य शासनानं मुख्य सचिव

0: संदर्भातील अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे. या संदर्भातील शासन निर्णय काल जारी करण्यात आला. समितीनं आपला अहवाल 2 महिन्यात शासनाला सादर करायचा आहे. राज्यात खरीप हंगामाच्या प्रारंभी बियाण्यांच्या उगवणीबाबत मोठ्या तक्रारी आल्या आहेत. त्यामुळे राज्य शासनानं तालुकास्तरीय तक्रार निवारण समित्यांची पुनर्रचना केली आहे. नव्या समितीनं तक्रार मिळाल्यानंतर 7 दिवसांच्या आत शेतात प्रत्यक्ष पाहणी करून अहवाल अंतिम करणं बंधनकारक करण्यात आलं आहे. फिफा विश्वचषक स्पर्धेत तिसऱ्या स्थानासाठी झालेल्या रोमांचक सामन्यात फ्रान्सचा 6-4 असा पराभव करून इंग्लंडनं कांस्य पदक पटकावलं. अंतिम सामना आज स्पेन आणि अर्जेंटिना यांच्यामध्ये होणार आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यामधील मर्यादित षटकांचा तिसरा आणि अंतिम सामना आज इंग्लंडमधल्या लॉर्ड्स इथं खेळला जाणार आहे. 3 सामन्यांच्या मालिकेत भारत आणि इंग्लंड 1-1 अशा बरोबरीत आहेत. सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 3:30 वाजता सुरू होणार आहे. भारताच्या पी व्ही सिंधूनं जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरीच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. चीनच्या चेन युफेईनं दुखापतीमुळे सामन्यातून माघार घेतली, त्यानंतर सिंधूला विजयी घोषित करण्यात आलं. आज अंतिम लढतीत सिंधूचा सामना जपानच्या अकाने यामागुची हिच्याशी होणार आहे. राज्याच्या विविध भागात काल पावसानं हजेरी लावली. पुणे, सांगली, गडचिरोलीत काल पाऊस पडला. हवामान. कोकण आणि विदर्भात आज बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी मेघगर्जना, वारे आणि विजांसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पुणे शिरूर, तळेगाव, चाकण शिक्रापूर आणि हडपसर यवत या 3 उन्नत मार्ग प्रकल्पांचं भूमिपूजन. स्कायरूट एरोस्पेस या खासगी कंपनीनं विकसित केलेल्या विक्रम 1 रॉकेटचं यशस्वी उड्डाण. 72व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा. आर्टिकल 370 सर्वोत्कृष्ट चित्रपट तर मराठीत मुक्काम पोस्ट बोंबिलवाडीचा सन्मान. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातल्या 6 खासदारांच्या शिवसेना प्रवेशाला लोकसभा सभापतींची मंजुरी आणि ज्येष्ठ समाजवादी विचारवंत कुमार सप्तर्षी यांचं पुण्यात निधन. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: श्रोतेहो, आताच आपण प्रादेशिक मराठी बातमीपत्र ऐकलं. हे बातमीपत्र आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करण्यात आलं. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावरून FM बँड 101.5 MHz वर. आमच्या पुढील कार्यक्रमाची उद्घोषणा काही क्षणातच.

0: स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल
1: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी
0: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणाज
2: अपने घर को दीजिए मॉडर्न लुक अंबा मॉड्यूलर किचन के साथ
3: भरपूर स्पेस परफेक्ट फिनिशिंग और ढेरों डिजाइंस गारंटी के साथ
2: पता दस्तूर नगर MITC रोड अमरावती
4: थकलेला शरीर आणि भिजलेलं मन अशा वरिष्ठांना सोडून जाऊ नका हे तुमचे आमचे पालक आपल्या सुखासाठी राब राब राबलेत आपल्याला हे जग दाखवलं अशांना आपण सोडून जायचं पटतंय आपल्याला त्यांना सन्मानाचं जीवन देऊया या बाणप्रस्थींना मदत करूया चला त्यांच्या चेहऱ्यावर आपण हास्य फुलवूया हीच आपली भारतीय संस्कृती आकाशवाणी अमरावतीतर्फे जनहितार्थ

0: पाणी पाणी पाणी पाणी हे जीवन आहे, हे आपण वाचवायला पाहिजे. थेंब थेंब पाणी आपण वाचवूया. पाणी आहे तर निसर्ग आहे, निसर्ग आहे तर जीवन आहे. चला पाणी वाचवूया. अमरावती आकाशवाणीतर्फे जनहितार्थ.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या अमरावती केंद्राचं प्रसारण. ठीक 7:25 झालेले आहेत. अभिजात मराठी आपली मराठी हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आता आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: श्रोते हो नमस्कार. अभिजात मराठी आपली मराठी या कार्यक्रमात मी वासंती काळे आपणा सगळ्यांचं हार्दिक स्वागत करते. मराठी विश्वकोश निर्मितीच्या प्रारंभीच्या काळात मराठी विश्वकोश खंड प्रकाशित होण्यापूर्वी तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांच्या संपादनाखाली मराठी विश्वकोशाचा परिचय ग्रंथ हा 1965 मध्ये आणि मराठी विश्वकोशाचा परिभाषा कोश हा 1973 मध्ये प्रकाशित करण्यात आला. यातील परिचय ग्रंथाबाबतची माहिती सागर शंकर सर यांच्याकडून घेतली होती. मराठी विश्वकोशाचा परिभाषा कोश तयार करण्यामागची नेमकी संकल्पना काय, परिभाषा निर्मितीची गरज आणि त्या घडवीत असताना वापरलेल्या ज्या युक्त्या आहे त्या कोणत्या, याविषयीची माहिती आपण आजच्या या भागातून करून घेणार आहोत. त्यासाठी आज आपल्याकडे मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाच्या वाई कार्यालयातील विद्या व्यासंगी सहाय्यक डॉक्टर स्नेहा दिलीप खोब्रागडे मॅडम आलेले आहेत. मॅडम नमस्कार.
1: नमस्कार मॅडम.
0: मराठी विश्वकोशाचा हा जो परिभाषा कोश तयार झालेला आहे किंवा प्रसिद्ध झाला आहे तर त्याविषयी काय सांगाल?
1: मराठी विश्वकोशाचा परिभाषा कोश हा मुख्यतः संहिता खंड 1 ते 17 यांमध्ये वापरलेल्या पारिभाषिक आणि इतर शब्दांचा अकारविल्हे रचलेला मराठी इंग्रजी आणि इंग्रजी मराठी असा द्विभाषिक शब्दकोश आहे. या खंडात आलेल्या गुणवैशिष्ट्यांबाबत आपण जाणून घेऊच. तत्पूर्वी मला हे सांगायचे आहे की प्रांतवार भाषा रचनेनंतर शिक्षण मराठी भाषेतून असावे अशी ही शासनाची अपेक्षा होती. महाराष्ट्रात शिक्षणाचे माध्यम मराठी भाषा झाल्याने तुलनेने शास्त्र तंत्रज्ञान या विषयांची परिभाषा तयार नव्हत्या. ज्ञानविज्ञानाच्या शाखांचे विस्तार वाढल्याने शब्द संग्रहाचे त्यांच्या अर्थ विशदीकरणाचे कार्य प्रथम होणे आवश्यक होते. मातृभाषेवर प्रभुत्व मिळाल्याशिवाय आपण कोणत्याही परकीय भाषेवर प्रभुत्व मिळवू शकत नाही.
0: अगदी बरोबर.
1: त्यामुळे जे काही ज्ञान द्यायचे आहे त्या संकल्पना आचार विचार आपल्या मातृभाषेत उपलब्ध असले पाहिजे असा विचार पुढे येत होता. त्यातच मराठी भाषेतील कोशीय लेखनासाठी विद्वान मंडळी फारसे उत्सुक नसतात. त्याचे सडळ एक कारण म्हणजे मराठी

0: भाषेत समर्पक शब्दांची अर्थपूर्ण वाक्य रचना करणे कठीण जाते. या सुरुवातीच्या अडचणी होत्याच, त्यामुळे विश्वकोशाच्या नोंदीत कोणता शब्द कोणत्या अर्थाने वापरला जावा हे स्पष्ट व्हावे यासाठी अशा एका शब्दकोशाची आवश्यकता होती. ती उणीव मराठी विश्वकोश परिभाषा कोशाने काही अंशी भरून काढली आहे असे म्हणायला हरकत नाही.
1: म्हणजे विश्वकोश 1 ते 20 खंड जे प्रसिद्ध झाले तर त्याचं काम सुरू करण्यापूर्वीच या परिभाषा कोशाचं काम पूर्ण झालं होतं. मॅडम, आपण म्हणालात की सुरुवातीच्या काळात शास्त्र किंवा तंत्रज्ञान या विषयीच्या रूढ झालेल्या ज्या परिभाषा तयार नव्हत्या तर त्या तयार करायचं काम या कोशाने केलेलं आहे. तर ही उणीव या कोशाने मात्र कशा प्रकारे भरून काढली याबाबत काही उदाहरणं आपल्याला सांगता येतील का?
0: नक्कीच. अनेक ज्ञानविज्ञानाच्या विषयोपविषयी येणाऱ्या नोंदी मराठीत प्रथमतः विश्वकोश खंडात लिहिले जाणार होते, त्यामुळे या विषयातील मराठीत रूढ असे शब्द नव्हते. विश्वकोशाच्या नोंदीत इंग्रजी शब्दाला मराठीत कोणता प्रतिशब्द वापरला याची माहिती असणे आवश्यक होते. येथे अनेक परिभाषा या संस्कृत भाषेच्या आधारे तयार करण्यात आलेल्या आहेत, परंतु ज्या संकल्पना आणि पदार्थ संस्कृत भाषेत अवगत नव्हते त्या संकल्पना व पदार्थ दर्शित करणाऱ्या शब्दाला नवीन अर्थ दिला आहे. उदाहरण सांगायचे झाले तर जनित्र या शब्दाला जनरेटर, रोधक या शब्दाला रेजिस्टर आणि रोध या शब्दाला रेजिस्टन्स असे प्रतिशब्द करण्यात आले आहे. विद्युत जनित्र म्हटले तर असे उपकरण किंवा साधन ज्यामध्ये यांत्रिक ऊर्जेचे विद्युत ऊर्जेत रूपांतर होते, म्हणजे निर्मितीची प्रक्रिया कुठेतरी अपेक्षित आहे.
1: अगदी बरोबर.
0: मला या ठिकाणी हेही नमूद करायचे आहे की मराठी विश्वकोशाच्या या परिभाषा कोशात विषयाची समग्र परिभाषा आलेली नाही, तर केवळ नोंदींच्या अनुषंगाने वापरलेलीच परिभाषा या खंडात आलेली आहे.
1: मॅडम, विश्वकोशासाठी लेखन करणाऱ्या लेखकांचं भाषा विषयक भांडार हे खूप मोठं असेल आणि त्यातून योग्य शब्द मोजून मापून तोलून घेतला जातो, पण मराठी ऐवजी अन्य भाषेतून विचार करायची सवय असेल तर त्याला योग्य शब्द सापडत नाहीत आणि शब्दांच्या तुटवड्यापोटी त्याचं लेखन पण मोघम राहू शकतं. अशा वेळेला शब्दकोशांची पारिभाषिक कोशांची गरज भासते. मराठी विश्वकोशामध्ये नोंद लिहित असताना जर एखाद्या लेखकानं नवीन पारिभाषिक संज्ञा राबवली तर ती ग्राह्य धरतो का?
0: हरकत नाही, स्वागतच असेल. मात्र जी नवीन पारिभाषिक संज्ञा आहे ती अर्थवाही आणि व्याकरण शुद्ध असली पाहिजे. मला इथे नमूद करावयाचे आहे की या पारिभाषिक कोशातील परिभाषा प्रामुख्याने विश्वकोशाच्या संपादक वर्गाने प्रमुख संपादकांच्या मार्गदर्शनाखाली तयार केलेल्या आहेत. लेखकांनी त्यात मोलाचा सहभाग दिलेला आहे. येथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की मराठी विश्वकोश हा मराठी भाषकांचा कोश आहे, त्यामुळे आपल्या सर्वांची जबाबदारी आहे की हा कोश अधिकाधिक समृद्ध कसा होईल. या कोशात अनेक परिभाषा या संस्कृत भाषेच्या आधारे आहेत हे मी अगोदरच बोलले आहे. व्यवहारातून वगळण्यात आलेले काही जे संस्कृत भाषेत होते परंतु ते व्यवहारातून वगळण्यात आले असे अर्थपूर्ण शब्दही इंग्रजीला पर्याय म्हणून स्वीकारण्यात येऊन पुनरुज्जीवित करण्यात आले. उदाहरण द्यायचं झालं तर चिझल एज अँगल याला अश्रीकोण असा मराठी पर्यायी शब्द म्हणून दिलेला आहे. खर तर अश्री हा मूळ संस्कृत शब्द असून त्याचा अर्थ शस्त्राची धार असा होतो. शस्त्राच्या पात्यांमधील कोण किती अंशाचा असावा यासाठी सदर पारिभाषा तयार करण्यात आलेला आहे. संस्कृत भाषा आधारित शब्द तयार करताना त्याचे काटेकोर असे नियम आग्रहाने धरण्यात आलेले नाहीत. संस्कृत व्याकरणामध्ये डायनामिक या शब्दाला गातिकी, स्टॅटिस्टिक या शब्दाला स्थैतिकी आणि टोपोलॉजिकल या शब्दाला सांस्थिक असे शब्द होतात, परंतु अनुक्रमे या शब्दाऐवजी गतिकी, स्थितिकी आणि संस्थिक असे शब्द वापरण्यात आलेले आहेत.
1: मॅडम, आपण म्हणालात की मराठी विश्वकोश परिभाषा कोशातील पारिभाषिक शब्द या संस्कृत भाषेच्या आधारे तयार करण्यात आलेले आहेत, परंतु मराठी भाषेतही अशा काही संज्ञा आहेत ज्या विषयांमुळे त्यांचा अर्थ वेगवेगळा होतो किंवा इंग्रजी भाषेत एकाच संज्ञेला मराठीत वेगवेगळे अर्थ असतात. या बाबतीत मग कोश तयार करताना काय दक्षता घेण्यात आली होती?
0: या प्रश्नाचे उत्तर देताना मला उदाहरण देता येईल. कला या मराठी संज्ञेचा सर्वसामान्य इंग्रजी प्रतिशब्द आर्ट असा होतो, परंतु प्राणीशास्त्रात मेम्ब्रेन, गणितात मिनिट आणि खगोलशास्त्रात व भौतिकशास्त्रात फेज या शब्दाला कला असा शब्द योजलेला आहे. तसेच बेस या संज्ञेचे गणितात आधारांक, रसायनशास्त्रात क्षारक, भाषाशास्त्रात प्रत्ययपूर्व रूप आणि याशिवाय तळ, बूड,

0: माया इत्यादी शब्द आहेतच. कोशात मात्र शब्दांच्या रूढ अर्थाबसवतच त्या त्या विषयाचे संक्षेप कंसात देऊन असे धोरण राबवण्यात आलेले आहे. म्हणजे जर कला आणि त्याच्या समोर मी गणित म्हणजे गणिताचा शॉर्ट फॉर्म संक्षेप वापरला आणि मग ती त्या त्या विषयाचीच अनुषंगिक आहे असं.
1: मॅडम, रसायनशास्त्र किंवा वनस्पतीशास्त्र, अभियांत्रिकी या विषयातील परिचित इंग्रजी शब्दांना पर्याय उपलब्ध आहेत असं आपण म्हणालात. उदाहरणार्थ मोटारीला चलित्र, क्लचला ग्राब किंवा पकड्या असे शब्द योजण्यात येतात. आता अशा शब्दांना नोंदीत समाविष्ट करून लेखन करतात की मूळ इंग्रजी शब्द घेऊनच नोंद लेखन करण्यात येते? कारण हे पण शब्द मराठीतले जरी असले तरी ते खूप प्रचलित झालेले नाहीयेत.
0: रसायनशास्त्र, वनस्पतीशास्त्र, अभियांत्रिकी इत्यादी विषयातील परिचित शब्द तसेच्या तसे ठेवण्यात आलेले आहे. उदाहरणार्थ ऑक्सिजन, हायड्रोजन, कार्ब्युरेटर, ओक, जेली, इंजिन यांसारखे. पण आपण म्हटल्याप्रमाणे मोटराला चलित्र तर क्लचला ग्राब किंवा पकड्या असे परिचित मराठी शब्द आहेतच. क्लच या संज्ञेची जरा उकल करून सांगते. हे एक प्रकारचे साधन असून ते यांत्रिक शक्तीच्या प्रेषण मार्गात चालक व चलित दंडांना सहज व तात्पुरते जोडण्यासाठी व वेगळे करण्यासाठी वापरण्यात येते. त्याऐवजी पकड्या किंवा ग्राब ही मराठी संज्ञा वापरली तर ते कोणते साधन किंवा कोणते उपकरण आहे या शब्दापासूनच वाचकांचा संभ्रम होईल. त्यामुळे जरी मराठीत प्रतिशब्द असला तरी परिचित इंग्रजी शब्द घेऊनच नोंद लेखन करण्यात आलेली आहे.
1: अगदी ती गरजच आहे.
0: आणि याला काही अपवाद आहेत. जसे मूलद्रव्यांना व संयुगांना मराठी पर्याय उपलब्ध आहेत. कॉपरला तांबे, टीनला कथील, झिंकला जस्त इत्यादी काही नोंदी आहेत ज्या मराठीत परिचित शब्दांनी घेऊनच त्यांचे नोंद लेखन केलेले आहेत. परंतु त्यांच्या संयुगांना मात्र इंग्रजी संज्ञाच ठेवलेली आहे. जसं मी म्हटल्याप्रमाणे कॉपरला तांबे म्हटलंय पण त्याच्या संयुगांना जसे कॉपर सल्फेट किंवा कॉपर ऑक्साईड ही संज्ञा मात्र नोंदींमध्ये तशीच ठेवलेली आहे. मूळ इंग्रजी संज्ञेच्या बाबतीत शब्दसंख्या मराठी परिभाषेत काही ठिकाणी कायम ठेवण्यात आलेल्या आहेत तर काही ठिकाणी समासाच्या आधारे कमी करण्यात आलेल्या आहेत. उदाहरणार्थ ग्रॅव्हिटेशनल ऍक्सलरेशन याला गुरुत्वीय प्रवेग असे करण्यात आलेले आहे. त्याला गुरुत्वाकर्षण प्रवेग असे केलेले नाही तर त्याऐवजी मल्टीक्लस्टर्ड पिलर याला गुच्छस्तंभ असा सामासिक शब्द तयार करण्यात आलेला आहे. अलॉय या शब्दाला मिश्रधातू सोबतच मिश्रातू असाही शब्द योजला आहे.
1: मॅडम, जीवशास्त्रात वनस्पती आणि प्राण्यांना शास्त्रीय नावाने लिहिण्याची एक पद्धत आहे आणि त्यांच्या नामकरणात लॅटिन संज्ञांचा वापर होत असतो कारण आपणही शाळेमध्ये तसंच शिकलेलो आहोत. अशा वेळी या बाबतीत कोशात अशा संज्ञांचा वापर कसा करण्यात आला?
0: वनस्पतीशास्त्रातील वनस्पतींच्या बाबतीत मुख्य पेच म्हणजे मराठीत एकाच वनस्पतीचे प्रदेशनिहाय वेगवेगळी नावे असतात आणि शास्त्रीय दृष्ट्या भिन्न वनस्पतीची मराठीत मात्र एकच नाव असते म्हणजे एकाच नावाने ओळखली जाते. उदाहरणच द्यायचं झालं तर वृंदावन, इंद्रायन, इंद्रावड ही एकाच वनस्पतीची नावे आहेत. तसेच फुलकोबीला फुलवर या नावानेही आपण ओळखतो. आता एक दुसरं उदाहरण देते. अंबाडी. अंबाडी एक भाजीची असते, तिचे शास्त्रीय नाव हिबिस्कस कॅनाबिनस, तर दुसरी फुलांची अंबाडी असते, तिचं नाव अगेव अमेरिकाना असे आहे. या दोन्हीही भिन्न भिन्न आहेत पण नाव मात्र अंबाडीच आहे. मग अशा प्रसंगी वनस्पतीचे शास्त्रीय नाव तिरप्या अक्षरात देऊन त्यापुढे इंग्रजीतील नाव कंसात दिलेले आहे.
1: मॅडम, विश्वकोशासाठी नोंद लेखन करताना नेमकेपणा, अचूकपणा, वस्तुनिष्ठता असावी असं आपण म्हणतो. मग अशा वेळेला पारिभाषिक शब्दांचा जो वापर होतो तो अति वापर होतोय असं नाही वाटत का?
0: नोंदीत एखाद्या संकल्पनेच्या सुलभीकरणासाठी जर परिभाषेचा अतिवापर होत असल्यास त्याची व्याख्या देणं आणि त्या व्याख्येला संक्षिप्तीकरणाकडे नेणं हे परिभाषेचं मुख्यतः काम असतं. एखाद्या नोंदीत पारिभाषिक शब्दांचा भरणा अधिक असल्यास आवश्यक असेल तिथेच पारिभाषिक शब्दांचा वापर सर्वसामान्य वाचकाला उपयुक्त असतं. असं नोंद लेखन करत असताना लेखकांनी काय पाहावं किंवा काय वापर करावा या संदर्भात मराठी भाषा विभागातर्फे भाषा संचालनाचे पारिभाषिक 48 विषयनिहाय पारिभाषिक कोश प्रकाशित झाले आहेत. त्याचा वापर ते करू शकतात. विश्वकोशाचा तर आहेच, पण त्या अनुषंगाने मला इथे एकही सांगायचं आहे की परिभाषा कोश हा 1 ते 17 खंडांवर आधारित होता. त्याची व्याप्ती वाढून 20 खंड झालेले आहेत. त्यामुळे संगणकाचे ज्या काही नवनवीन संकल्पना आलेल्या आहेत याचाही वापर नोंद लेखकांनी आपलं नोंद लेखन करताना वापरावे अशी अपेक्षा विश्वकोश मंडळातर्फे व्यक्त केलेली आहे. यात आणखी एक संदिग्ध होण्याची बाब म्हणजे मराठी

0: विश्वकोशाचा 18वा खंड हा शेख अमर्त्य सह्याद्री असा आहे, पण तोच मराठी विश्वकोशाचा परिभाषा संग्रह हा 18वा पारिभाषिक शब्द संग्रहाचा आहे, त्यामुळे याची गल्लत न होता वाचकांनी याची दक्षता घेऊन वाचन करावे.
1: मॅडम आपण खूप छान माहिती सांगितली. श्रोते हो, आज आपल्याकडे मराठी विश्वकोश परिभाषा कोश याविषयी माहिती देण्यासाठी डॉक्टर स्नेहा खोब्रागडे मॅडम आलेल्या होत्या. मॅडम आपले खूप खूप आभार.
0: धन्यवाद मॅडम.
1: श्रोते हो, अभिजात मराठी आपली मराठी या कार्यक्रमाविषयीच्या मत सूचना अभिप्राय यासाठी आम्ही एक ईमेल तयार केलेला आहे, आपली मराठी 210@gmail.com aaplimarathi210@gmail.com यावर आपली मत सूचना आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा. आम्ही आपल्या प्रतिक्रियांची वाट पाहत आहोत. पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी सकाळी 7:25 वासंती काळे. तोपर्यंत आपला निरोप घेते. नमस्कार.
2: अभिजात मराठी आपली मराठी.

0: स्नेहा खोब्रागडे मॅडम आलेल्या होत्या. मॅडम आपले खूप खूप आभार.
1: धन्यवाद मॅडम.
0: श्रोते हो, अभिजात मराठी आपली मराठी या कार्यक्रमाविषयीच्या मत सूचना अभिप्राय यासाठी आम्ही एक ईमेल तयार केलेला आहे, आपली मराठी 210@gmail.com, aaplimarathi210@gmail.com यावर आपली मत सूचना आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा. आम्ही आपल्या प्रतिक्रियांची वाट पाहत आहोत. पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी सकाळी 7:25 वासंती काळे. तोपर्यंत आपला निरोप घेते. नमस्कार.
2: अभिजात मराठी आपली मराठी.

0: हो आताच आपण अभिजात मराठी आपली मराठी हा प्रायोजित कार्यक्रम ऐकला. हा कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करण्यात आलं. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावरून. आमच्या पुढील कार्यक्रमाची उद्घोषणा काही क्षणातच.
1: तुला तगडा इन्सेंटिव्ह मिळालाय, काय प्लॅन आहे?
2: गव्हर्नमेंट सिक्युरिटीज मध्ये इन्व्हेस्टमेंट.
3: अगदी बरोबर विचार करताय तुम्ही. आता गव्हर्नमेंट सिक्युरिटीज मध्ये इन्व्हेस्ट करणं सोपं झालं आहे.
1: पण कसं?
3: आरबीआय रिटेल डायरेक्ट स्कीम मध्ये ब्रोकर शिवाय तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता आणि तुमच्या निधीवर मिळतील रिटर्न्स. आरबीआय पोर्टल वर जा, मोफत अकाउंट उघडा आणि आपल्या बँक खात्यातून सरळ पैसे इन्व्हेस्ट करा. सुरक्षित, सोपं.
4: रिटायरमेंट नंतर मी इथेच इन्व्हेस्ट करेन.
3: अगदी बरोबर बोलत आहात तुम्ही. आरबीआय सांगते आहे,
5: जाणकार बना, सतर्क रहा.
6: पीएम जय अब गरीबों की जय बन गई.

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.
1: आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. एफ एम बँड 101.5 MHz वर ठीक 7:42 आणि 55 सेकंद झालेले आहेत. श्रोते हो, आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम सुगम संगीत.

आजच्या सुगम संगीताच्या कार्यक्रमाचा प्रारंभ करतोय अरुण दाते यांच्या स्वरांनी. शब्दरचना आहे मंगेश पाडगावकर यांची आणि संगीत यशवंत देव यांचं.

0: श्रुतीहो, सुगम संगीताच्या कार्यक्रमातील पुढील गीत ऐकण्यापूर्वी घेऊया एक क्षणभर विश्रांती.
1: बदला बदला सवय बदला.
2: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
1: बदला बदला सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार दिला तर RBI च्या ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा. RBI सांगते जाणकार बना, सतर्क राहा.
0: श्रोतो, आपण ऐकत आहात कार्यक्रम सुगम संगीत आणि यानंतरचं गीत आहे मंगेश पाडगावकर यांनी लिहिलेलं. संगीत संयोजन श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर सुरेश वाडकर यांचा.

श्रोते हो, यानंतरच गीत ऐकूया वसंतराव देशपांडे यांच्या स्वरामध्ये. शब्द आहेत वारा कांत यांचे आणि संगीत श्रीनिवास खळे यांचं.

श्रोते हो, आता सुगम संगीताच्या कार्यक्रमातील शेवटचं गीत ऐकवतोय शांताराम नांदगावकर यांच्या शब्दरचनेचं. संगीत आहे अशोक पत्की यांचं आणि स्वर सुरेश वाडकर यांचा.

श्रोते हो, या गीतासोबतच आजचा सुगम संगीताचा कार्यक्रम इथे संपवित आहोत. श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र, FM बँड 101.5 मेगाहर्ट्सवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या ॲपवर. ठीक 8 वाजता आहेत. दिल्ली केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या हिंदी बातम्या अर्थात समाचार प्रभात आणि त्यानंतर लगेच 8:15 इंग्रजी बातम्या मॉर्निंग न्यूज आता आम्ही आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत. त्यानंतर ठीक 8:30 राष्ट्रीय मराठी बातम्या आम्ही आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करू. प्रथम दिल्ली केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या हिंदी बातम्या अर्थात समाचार प्रभात.

0: आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र।
1: आकाशवाणी राजेंद्र लेले आपल्याला बातम्या देत आहे। ठळक बातम्या। संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आज सरकारनं बोलावली सर्वपक्षीय बैठक। प्रतिकूल हवामानामुळे खबरदारीचा उपाय म्हणून अमरनाथजी आणि वैष्णोदेवी यात्रा स्थगित। सीबीएसईच्या इयत्ता 10वीच्या दुसऱ्या बोर्ड परीक्षेचा निकाल जाहीर। आणि फिफा विश्वचषक फुटबॉल अंतिम सामना अर्जेंटिना आणि स्पेन यांच्यात आज रात्री 12:30 रंगणार। आता सविस्तर बातम्या। संसदेचं पावसाळी अधिवेशन उद्यापासून सुरू होत आहे, त्या पार्श्वभूमीवर सरकारनं आज सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे। या बैठकीत संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज सुरळीत चालण्यासाठी सरकार सर्व राजकीय पक्षांना सहकार्य करण्याची विनंती करणार आहे। हे पावसाळी अधिवेशन उद्या 20 जुलैपासून 13 ऑगस्टपर्यंत चालणार आहे। अधिवेशनादरम्यान अनेक महत्वाची विधेयकं चर्चेसाठी आणि मंजुरीसाठी मांडली जाणार आहेत। लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी संजय जाधव, संजय दिना पाटील, संजय देशमुख, नागेश पाटील आष्टीकर, ओमराजे निंबाळकर आणि भाऊसाहेब वाघचौरे या 6 खासदारांच्या शिवसेना पक्ष प्रवेशाला मंजुरी दिली आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून निवडून आल्यावर गेल्या महिन्यात या 6 खासदारांनी शिवसेनेत प्रवेश केला होता। याशिवाय तृणमूल काँग्रेसच्या 20 खासदारांसाठी स्वतंत्र आसन व्यवस्था करायलाही सभापतींनी मंजुरी दिली आहे। या खासदारांनी त्रिपुरातल्या नॅशनल सिटिझन पार्टी ऑफ इंडियामध्ये प्रवेश केला होता। सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन सीबीएसईने इयत्ता 10वीच्या दुसऱ्या बोर्ड परीक्षेचा निकाल जाहीर केला असून डिजी लॉकर रिझल्ट्स पोर्टलद्वारे विद्यार्थ्यांना त्यांचे निकाल पाहता येणार आहेत। राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या शिफारशींनुसार सीबीएसईनं या वर्षापासून इयत्ता 10वीसाठी 2 बोर्डाच्या परीक्षा सुरू केल्या। मुख्य बोर्ड परीक्षा 17 फेब्रुवारी ते 11 मार्च या कालावधीत झाली, तर दुसरी बोर्ड परीक्षा 15 मे ते 21 मे दरम्यान झाली होती। यंदाच्या मुख्य आणि दुसऱ्या बोर्ड परीक्षेचे निकाल एकत्रित केल्यानंतर एकूण उत्तीर्णांचं प्रमाण 96.78% झालं असल्याचं सीबीएसईनं म्हटलं आहे। बनावट किंवा एआय निर्मित ओएमआर शीट्स सादर केल्यास तक्रारदारांवर गंभीर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा नॅशनल टेस्टिंग एजन्सी एनटीएनं दिला आहे। तपासणीसाठी अलीकडेच सादर केलेल्या अनेक ओएमआर शीट्स बनावट किंवा कृत्रिमरित्या एआय द्वारे तयार केल्याचं आढळून आल्यामुळे सर्व तक्रारींवर बारकाईने लक्ष ठेवलं जात आहे। दुरुस्तीसाठी सादर केल्या जाणाऱ्या ओएमआर शीट्स बाबतच्या गैरप्रकारांच्या वाढत्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थी आणि पालकांनी तपासणीसाठी मूळ ओएमआर शीट सादर करण्याचं आवाहन एनटीएनं केलं आहे। जम्मू काश्मीरमध्ये प्रतिकूल हवामानाच्या

अंदाजामुळे खबरदारीचा उपाय म्हणून आजपासून पहलगाम आणि बालताल या दोन्ही मार्गांवरून होणारी श्री अमरनाथजी यात्रा स्थगित करण्यात आली आहे. भाविकांच्या सुरक्षिततेसाठी हा निर्णय घेण्यात आला. पुढील आदेशापर्यंत बालताल आणि नुनवान चंदनवारी बेस कॅम्पवरून यात्रेकरूंना पुढे जाण्याची परवानगी दिली जाणार नाही असं अधिकाऱ्यांनी सांगितलं. श्री माता वैष्णोदेवी देवालय मंडळानंही वैष्णोदेवी यात्रा तात्पुरती स्थगित केली आहे. हवामान परिस्थितीवर प्रशासन सातत्यानं लक्ष ठेवून आहे आणि भाविकांसाठी परिस्थिती सुरक्षित असेल तरच यात्रा पुन्हा सुरू केली जाईल. प्रशासनाने नागरिकांना अनावश्यक प्रवास टाळण्याचा आणि जलाशयांपासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे. खासगीरित्या विकसित केलेल्या देशातल्या पहिल्या विक्रम 1 या कक्षीय प्रक्षेपकाचं काल आंध्र प्रदेशातल्या श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रातून यशस्वी प्रक्षेपण झालं. काल दुपारी 12:05 हे रॉकेट अंतराळाच्या दिशेनं झेपावलं. या महत्वपूर्ण कामगिरीमुळे भारत हा खासगी कक्षीय प्रक्षेपण क्षमता असणारा जगातला तिसरा देश ठरला. या प्रक्षेपक रॉकेटचं आरेखन आणि निर्मिती संपूर्णपणे भारतात झाली असून देशाच्या अंतराळ कार्यक्रमाचे जनक डॉक्टर विक्रम साराभाई यांच्या सन्मानार्थ या रॉकेटचं नाव विक्रम 1 असं ठेवण्यात आलं. या रॉकेटच्या उड्डाणाची प्रक्रिया 4 टप्प्यांमध्ये पूर्ण होईल. स्काय रूट एरोस्पेस या हैदराबाद मधल्या भारतीय कंपनीनं हा प्रक्षेपक विकसित केला असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या कामगिरीबद्दल स्काय रूटचं अभिनंदन केलं आहे. 72व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा काल करण्यात आली. यात आदित्य जांभळे दिग्दर्शित आर्टिकल 370 हा सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला. याच चित्रपटात नायिकेची भूमिका करणारी यामी गौतम सर्वोत्कृष्ट अभिनेत्री तर चंदू चॅम्पियन चित्रपटातल्या भूमिकेसाठी कार्तिक आर्यनला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार जाहीर झाला. परेश मुकाशी दिग्दर्शित मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी हा सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट ठरला. स्वरगंधर्व सुधीर फडके चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट पटकथा लेखनाचं पारितोषिक योगेश देशपांडे यांना तर सर्वोत्कृष्ट गायकाचा पुरस्कार घरत गणपतीसाठी अभय जोधपूरकरला जाहीर झाला. नवोदित दिग्दर्शकाचा पुरस्कार रणदीप हुडाच्या स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपटानं पटकावला. अभिजित दळवी दिग्दर्शित हम सफर या सर्वोत्कृष्ट लघुपटाला पारितोषिक मिळालं तर सर्वोत्कृष्ट कथाबाह्य चित्रपटाचा पुरस्कार भंगार या चित्रपटाला मिळाला. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. जॉर्डनमध्ये केलेल्या हल्ल्याबद्दल इराणच्या रेव्होल्युशनरी गार्डला शिक्षा देण्यासाठी अमेरिकेच्या लष्कराने इराणवर नव्याने हवाई हल्ले सुरू केले. होर्मुझच्या समुद्रधुनीतून होणाऱ्या तेलवाहू जहाजांच्या वाहतुकीवर निर्बंध घालण्याची इराणची क्षमता आणखी कमी करण्याच्या उद्देशानं हे हल्ले करण्यात आल्याचं अमेरिकेच्या सेंट्रल कमांडनं म्हटलं आहे. युद्धापूर्वी जागतिक तेल पुरवठ्यापैकी सुमारे 20% पुरवठा जलमार्गाने होत होता. क्वांटम कम्प्युटिंग आणि डीप टेक तंत्रज्ञानामुळे जगभरात मोठी तांत्रिक क्रांती घडत आहे. या तंत्रज्ञानाचा वेग आणि व्याप्ती लक्षात घेता त्याच्याशी त्वरेनं जुळवून घेणं आवश्यक आहे आणि त्यासाठी सक्षम आणि सर्वसमावेशक परिसंस्था उभारणं ही काळाची गरज आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ इथे आयोजित एका कार्यक्रमात ते काल बोलत होते. 2024 क्वांटम कॉम्प्युटिंग आणि डीप टेक तंत्रज्ञानाची जागतिक बाजारपेठ 2 ते 3 ट्रिलियन डॉलर इतकी होती. आगामी 5 वर्षात ती 6 ट्रिलियन डॉलर पर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. वेगाने होत असलेल्या या परिवर्तनाचा सक्रिय भाग बनणे भारतासाठी अत्यावश्यक असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं. व्हेनेझुएलामध्ये गेल्या महिन्यात झालेल्या 2 भूकंपांमुळे झालेल्या मृतांची संख्या 5119 पोहोचली आहे. दरम्यान यातून सावरण्यासाठी आणि पुनर्बांधणीच्या कामांसाठी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं 346 दशलक्ष अमेरिकन डॉलर्सच्या आपत्कालीन आर्थिक मदतीची घोषणा केली असल्याचं व्हेनेझुएलाच्या प्रभारी राष्ट्राध्यक्ष डेल्सी रॉड्रिग्स यांनी सांगितलं. महिलांच्या कुस्तीमध्ये काल हंगेरीतील बुडापेस्ट इथे झालेल्या रँकिंग स्पर्धेत भारतीय कुस्तीपटू काजलनं महिलांच्या 76 किलो वजनी गटात सुवर्ण पदक जिंकलं. 53 किलो आणि 57 किलो वजनी गटातील दमदार कामगिरीच्या जोरावर भारतानं आणखी 2 रौप्य पदकं आपल्या खात्यात जमा केली. 53 किलो वजनी गटातील चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत दुखापतीमुळे स्वीडनच्या एम्मा जोना डेनिस मालग्रीन विरुद्धची सुवर्णपदकाची लढत गमवावी लागल्यामुळे भारतीय कुस्तीपटू अंतिम पंघालला रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं.

फुटबॉल विश्वचषक 2026 मध्ये काल रात्री मियामी स्टेडियमवर झालेल्या तिसऱ्या स्थानासाठीच्या रोमांचक फुटबॉल सामन्यात फ्रान्सचा 6-4 असा पराभव करून इंग्लंडनं कांस्य पदक पटकावलं. 1966 अंतिम सामन्यात सर जेफ हर्स्ट यांच्यानंतर विश्वचषकाच्या बाद फेरीत नॉकआउट मॅच मध्ये हॅट्रिक साधणारा बुकायो साका हा इंग्लंडचा केवळ दुसरा खेळाडू ठरला. दुसऱ्या सत्रात 2 गोल करत किलियन एम्बापेने लिओनेल मेस्सीचा विश्वचषकातील सर्वाधिक गोल करण्याचा विक्रम मोडला आणि गोल्डन बूटच्या शर्यतीत आघाडी घेतली. एम्बापेने कारकिर्दीतील 22 गोलचा टप्पा गाठला, जो मेस्सीपेक्षा एकाने जास्त आहे. या स्टार स्ट्रायकरनं स्पर्धेचा समारोप 10 गोलसह केला. स्पर्धेत सर्वाधिक गोल करणाऱ्या खेळाडूला दिल्या जाणाऱ्या गोल्डन बूटच्या शर्यतीत तो मेस्सीपेक्षा 2 गोलनं पुढे राहिला. दरम्यान आज रात्री न्यूयॉर्क न्यू जर्सी स्टेडियमवर अर्जेंटिना आणि स्पेन यांच्यात अंतिम सामना रंगणार आहे. भारतीय प्रमाण वेळेनुसार हा सामना मध्यरात्री 12:30 वाजता सुरू होईल. भारत आणि इंग्लंड यांच्यामधील मर्यादित षटकांचा

0: स्पर्धेत सर्वाधिक गोल करणाऱ्या खेळाडूला दिल्या जाणाऱ्या गोल्डन बूटच्या शर्यतीत तो मेसीपेक्षा 2 गोलनं पुढे राहिला. दरम्यान आज रात्री न्यूयॉर्क न्यू जर्सी स्टेडियमवर अर्जेंटिना आणि स्पेन यांच्यात अंतिम सामना रंगणार आहे. भारतीय प्रमाण वेळेनुसार हा सामना मध्यरात्री 12:30 सुरू होईल. भारत आणि इंग्लंड यांच्यामधील मर्यादित षटकांचा तिसरा आणि अंतिम सामना आज इंग्लंडमधल्या लॉर्ड्स इथे खेळला जाईल. 3 सामन्यांच्या मालिकेत दोन्ही संघ 1-1 अशा बरोबरीत आहेत. सामना भारतीय प्रमाण वेळेनुसार 3:30 सुरू होईल. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आज सरकारनं बोलावली सर्वपक्षीय बैठक. प्रतिकूल हवामानामुळे खबरदारीचा उपाय म्हणून अमरनाथजी आणि वैष्णोदेवी यात्रा स्थगित. सीबीएसईच्या इयत्ता 10वीच्या 2ऱ्या बोर्ड परीक्षेचा निकाल जाहीर आणि फिफा विश्वचषक फुटबॉल अंतिम सामना अर्जेंटिना आणि स्पेन यांच्यात आज रात्री 12:30 रंगणार. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: श्रोते होत आज आपण राष्ट्रीय मराठी बातमीपत्र ऐकलं. हे बातमीपत्र आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करण्यात आलं. आमच्या पुढील कार्यक्रमाची उद्घोषणा लगेच.
2: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
3: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी.
2: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
1: श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र एफ एम बँड 101.5 MHz वर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन ए आय आर या ॲपवर. ठीक 8:40 झालेले आहेत. पायी वारी पंढरीची. संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यानिमित्त हा कार्यक्रम आम्ही आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आता सहक्षेपित करीत आहोत.

0: रामकृष्ण हरी श्रोते हो। आषाढी वारी म्हणजे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक, आध्यात्मिक आणि सामाजिक जीवनाचा अविभाज्य भाग। संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांची पालखी देहूहून पंढरपूरकडे निघते आणि या प्रवासातल्या प्रत्येक टप्प्यावर वारकरी संप्रदायाच्या भक्ती, समता, सेवा आणि शिस्तीचा अनुभव येतो। लाखो वारकऱ्यांच्या मुखी अखंड नामघोष, हातात टाळ मृदुंग आणि हृदयात विठ्ठल भक्तीचा अखंड झरा घेऊन ही पालखी आपल्या पुढच्या मुक्कामाकडे वाटचाल करत असते। पांडुरंगाच्या भेटीसाठी पंढरपूरच्या दिशेनं निघालेल्या जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पालखीचा रिंगण सोहळा काल इंदापूरमध्ये संपन्न झाला। लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, करटाळी बोला मुखे नाम, विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा, हा सुख सोहळा स्वर्गी नाही, असं संत तुकाराम महाराज म्हणतात। असाच काहीसा अनुभव या रिंगण सोहळा अनुभवणाऱ्या वारकऱ्यांनाही आला। काल संत तुकाराम महाराजांच्या पालखीनं पहाटेच निमगाव केतकी इथून प्रस्थान ठेवलं होतं। संत तुकाराम महाराजांच्या पालखीनं काल सकाळी 11 सुमाराला इंदापूर गाठलं। इंदापुरात रयत शिक्षण संस्थेच्या कस्तुरबाई श्रीमती कदम विद्यालयाच्या प्रांगणावर रांगोळ्या काढून तुकोबारा यांच्या पालखीचं स्वागत करण्यात आलं। तिथे भव्य मंडप उभारून रिंगणाची पूर्वतयारी करण्यात आली होती। तुकोबारा यांच्या पालखीचा रथ मैदानात आल्यावर ग्रामस्थ आणि वारकऱ्यांनी टाळ्या वाजवून, फुलं आणि गुलाल उधळून रथाचं स्वागत केलं। त्यानंतर रिंगणाला सुरुवात झाली। सर्वात आधी सर्व दिंड्यांचे पताकाधारी वारकरी रिंगणात धावले, मग बेलवडीप्रमाणे इंदापुरातही पोलिसांना रिंगणात धावण्याचा मान मिळाला। त्यानंतर डोईवर तुळशी वृंदावन घेतलेल्या महिला वारकरी आनंदाने धावल्या। सर्वात शेवटी महाराजांचा अश्व आणि स्वाराच्या अश्वानं दौड घेऊन हा सोहळा आणखी नयनरम्य केला। ऐकूया या ऐतिहासिक रिंगण सोहळ्यातली काही क्षणचित्र।
1: माझं नाव ईश्वर गणपत पाटील, राणा शिवाजीनगर, फोर्थ मेन फर्स्ट क्रॉस, बेळगाव। मी तो जवळ 49 वारी असणारी। सुरुवात आमची कशी झाली, म्हटल्यानंतर जे गुरु मला भेटले त्या गुरुंनी मला हे मार्गदर्शन दिले। रिंगणाविषयी म्हणजे रिंगणामध्ये अश्व दोन धावतात, ते त्याच्या मागे बरीच हजारो लोक त्याच्या पायाची माती घेण्यासाठी त्यांचा प्रयत्न चालू।

0: कोणा मेहते नव्हते तो भाग निघाला, मात्र ते अशा येऊन भव्य प्रमाणात होते. ते अश्वांचं म्हणजे तिघ साक्षात माऊली एका अश्वावर आरूढ झालेली असते असं रिंगण होते. ते
1: माझं नाव वैशाली संभाजी भारणे. खूप छान, मी मग 6 वर्ष झालं मी हा कार्यक्रम बघायला खास येते. रिंगणामधले अश्वांचं रिंगण खूप छान असतं.
2: प्रतीक्षा भारणे, माझा हा फर्स्ट एक्सपिरियन्स होता, खूप छान आहे. मी पहिल्यांदा बघितलंय, आधी नव्हतं बघितलं. अश्वांचं रिंगण छान होतं, पोलिसांचं छान होतं.
3: माझं नाव निशा मारुती मारने. मी पण इथं पहिल्यांदाच आले होते, पण ते सगळं बघून अनुभव इतलाय भारी भेटला. असं वाटतं की नेक्स्ट टाइम पण येऊ.
4: छान वाटलं, डोळ्याचं पारणं फिटणारा सोहळा आहे.
5: मी रस्ता सुरक्षा दल, वाहतूक सुरक्षा, कोकण विभाग, डॉक्टर मणिलाल रतिलाल शिंपी, या ठिकाणी आम्ही साक्षरता वारी, नशामुक्ती आणि वाहतूक सुरक्षा या विषयावर जनजागृती करण्यासाठी आलो. आणि हे इंदापूरमध्ये असं भव्य दिव्य असं जो रिंगण सोहळा झाला, जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या कार्यामुळे, पावन आशीर्वादांमुळे आज या ठिकाणी या सर्व जनतेनं इंदापूरकरांनी जे रिंगण सोहळा केला, खूप असं अविस्मरणीय क्षण राहील. मानाच्या स्थान जर म्हटलं तर खरोखर एक कौतुकास्पद आहे आणि आमच्यासाठी अभिमानास्पद गोष्ट आहे.
6: श्रोदेव कालच्या या नयनरम्य सोहळ्याला साता समुद्रापार पोहोचवण्याचं काम केलं फेसबुक दिंडीनं. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून वारीचा आध्यात्मिक आणि सांस्कृतिक अनुभव सोशल मीडियाच्या माध्यमातून घरबसल्या अनुभवण्याची संधी या उपक्रमामुळे अनेकांना मिळाली. फेसबुक दिंडीचे संस्थापक स्वप्नील मोरे यांच्याशी संवाद साधलाय गौरव शिंपी यांनी, ऐकूया.
7: श्रोत्या नमस्कार, आपल्या सोबत आहेत फेसबुक दिंडीचे संस्थापक श्री स्वप्नील मोरे. स्वप्नील, दरवर्षी तुम्ही फेसबुक दिंडीच्या माध्यमातून काही ना काही आउट ऑफ दी बॉक्स आयडियाज काढतात आणि युथला या वारी परंपरेशी जुळून घेण्याचा प्रयत्न करतात. तर या वर्षी छोटा वारकरी ही संकल्पना तुम्ही राबवली आहे, तर ती नेमकी तुम्हाला कशी सुचली, या उपक्रमाची सुरुवात कशी झाली याच्याविषयी आम्हाला सांगा.
8: नमस्कार गौरव. फेसबुक दिंडीचा आपण आता उल्लेख केला, आपण फक्त तरुणांसाठी फेसबुक दिंडी सुरू केली होती. तरुणांना वारीची गोडी लागावी, वारीमध्ये त्यांना काय होतं हे थोडक्यात आपण सांगण्याचा प्रयत्न करा. फोटो आणि व्हिडिओच्या माध्यमातून एक मोठा ऑडियन्स, थोडक्यात एक लहान मुलांचा ऑडियन्स आपले म्हणून मिस झाला होता असं मला वाटते. आणि सुदैवाने माझ्या कुणीची मला वारी ठेवलेली आहे आणि वारीला वारी म्हणजे काय हे मला सांगता आलं नाही. विचारलं किंवा तिने मला विचारलं की वारी म्हणजे काय, आपण त्यांच्या भाषेत तर नाही सांगू शकत. आता काही माध्यम आपल्याकडे नव्हतं, तर मग मी छोटा वारकरी हे चरित्र बनवलं मुख्यमंत्री साहेबांच्या हस्ते. आपण ते गुढीपाडव्याच्या दिवशी या वर्षी लॉन्च केलं आणि या चरित्राच्या माध्यमातून हे लहान मुलांना वारी म्हणजे काय, वारीमध्ये जे काही आता शेड्यूल आहे वारीचं, वारी किती कुठे सांगते, वारीमध्ये काय काय होतं, कसं होतं, त्याला काय परंपरा काय हे सांगतोय आपण त्याच्या माध्यमातून. आणि याच बरोबर आपण काही संतांचे विचारही त्यांना शिकवायचा प्रयत्न करतोय आणि त्यांना खूप आवडतंय.
7: खूप सुंदर उपक्रम आहे हा. या उपक्रमाला मुलं, पालक आणि वारकरी यांच्याकडून कसा प्रतिसाद मिळतोय आणि एखादा काही खास अनुभव असेल तर तोही आम्हाला सांगा.
8: खूपच सुंदर असा प्रतिसाद मिळतोय आणि याचे काही कॅरेक्टर बनवलेले आहेत मेन एक्टर्स आणि ते आम्ही आता वारी माझी जर पाहिलं असेल तर तो कॅरेक्टरच वारी करतोय माझ्या बरोबर. आणि त्या मिनिएचरच्या नजरेत पण आपण वारी दाखवायचा प्रयत्न करतो. जे मुले त्याला पाहतात, कुठू आले त्याला हात लावतात, देत काय राय विचारतात देत. आणि त्या सगळ्याच्या बरोबरच आपण फक्त स्ट्रीम मध्ये मुलांना अडवून न ठेवता आपण काही मर्चंडाईज बनवले त्याचे की काही एज्युकेशन गेम शेत वारकरी संप्रदायाच्या. वारकरी संप्रदायामध्ये ना चदरीपूर खूप महत्व आहे. चदरीपूर हे 6 विचार आहेत मानवाचे, काम, क्रोध, लोभ, मोह, मद. या विचारांवर जर विजय मिळवला तर वारकरी खरे बनलो आपण. आता थोडक्यात याचं महत्व आहे शास्त्रांमध्ये. आणि या विचारांवर विजय मिळवायचा असेल तर आपल्याला काय येते समजून घेणं खूप महत्वाचं आहे लहान मुलांसाठी. सोबतच आपण काही वर्णाक्षरांची जयंती लिहि अ आ ई जी आहे ती आपण वारकरी संप्रदायाची बनवू शकतो. म्हणजे अभंग, आ म्हणजे आनंदी, ने म्हणजे ज्ञानेश्वर, अशा पद्धतीचे कार गेम आहे जी लहान मुलांना आपण शिकवू शकतो, देऊ शकतो, त्यांना ते गिरवायला दिलेले आहे. आपण या माध्यमातूनही आपण ऑफलाईन माध्यमातूनही छोट्या वारकऱ्यांना वारकरी संप्रदायाची गोडी तिथे लागेल या दृष्टीने काम करतो.
7: स्वप्नील, तुमच्या असेच नवीन नवीन उपक्रम सुरू राहो हीच सदिच्छा व्यक्त करतो आणि तुमच्या पुढच्या वाटचालीसाठीही खूप खूप शुभेच्छा.
8: धन्यवाद.
6: वारीमध्ये सहभागी झालेल्या सुशिक्षित तरुणाईनीही या सोहळ्याकडे आपल्या कलात्मक आणि अभ्यासू नजरेतून पाहिलाय.

0: परंपरा आणि आधुनिक विचारांचा सुंदर संगम त्यांच्या अनुभवातनं उमटताना दिसतो. श्रद्धा, समता, शिस्त, सामूहिकता आणि माणुसकीचे धडे त्यांना या वारीतनं नव्याने गवसले आहेत. आपल्या कलेतनं, लेखणीतून आणि अनुभवातून त्यांनी वारीचे विविध रंग टिपले आहेत. ऐकूया छायाचित्रकार, लेखक, कवी आणि विद्यार्थ्यांच्या मनातील भावनांचा हा यूथ कोलाज.
1: विटेवरी उभा कटेवरी हात, विटेवरी उभा कटेवरी हात, त्रैलोक्याचा नाथ श्री विठ्ठल. श्री विठ्ठल म्हणजे ह्या आसमंतात नादलेला एक स्वर. नमस्कार सार्थक महाराज वांकर, अकलूज. आपणास एक युवा वारकरी म्हणून हे उद्दिष्ट की वारी जी आहे हे जगण्याचं माध्यम आहे. वारी हे आपल्याला कसं जगायचं हे शिकवते, कसं वागायचं हे शिकवते, कसं निभवायचं हेही शिकवते आणि कसं राखायचं हेही शिकवते. कारण वारीत आपल्याला नेहमी ज्येष्ठ आणि श्रेष्ठ मंडळी भेटतात. ज्येष्ठ मंडळींकडनं आपल्याला शिकायला काय मिळतं, तर आपल्या आयुष्यात आपण कसं बोललं पाहिजे, कसं वागलं पाहिजे. आणि अभंग, भजन, गवळणी, भारूड, कथा, कविता हे जे सर्व काही आपली साहित्य संपदा आहे आपल्या महाराष्ट्राला लाभलेली, ही साहित्य संपदा प्रत्येक युवकांना एक जगण्याचं माध्यम देते. आणि जो वाचेल तो भारतीय ठरेल, तो एक युवा वारकरी ठरेल. रामकृष्ण हरी.
2: रामकृष्ण हरी. मी दिशा तासगावकर. वारी हा शब्द कानावर पडताच मनात एक वेगळाच उत्साह संचारतो. ही वारी आपल्याला एकमेकांशी जोडते, अहंकार विसरायला भाग पाडते आणि सेवेतून भक्तीचा अर्थ समजावून सांगते. कवित्री म्हणून मला वारीतील सर्वात भावणारा क्षण म्हणजे पालखीची दर्शनाची प्रतीक्षा. सकाळपासून तिची आतुरतेने वाट पाहणे, घरून आईने प्रेमाने बनवलेले खाऊ घेऊन वारकऱ्यांना वाटणे, ही आमच्या घरची अनेक वर्षाची परंपरा आहे. ही परंपरा पुढच्या पिढ्यांपर्यंत तितक्या श्रद्धेने आणि अभिमानाने पोचवणं ही आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे.
3: मी प्राध्यापक पार्थ खडीलकर. पंढरपूरची वारी ही मला अत्यंत आपुलकीची वाटते, कारण मी एक मराठीचा प्राध्यापक आहे आणि भाषा आणि संस्कृती जिवंत ठेवण्याचं काम आपल्या संतांनी आणि संत साहित्यानं केलंय. पंढरीचा विठोबा कसा आहे, तर तो सामान्य माणसासारखा आहे. कांबळ खांदी वाहन पायी डोई समुंडासे, श्यामल वर्णी सान रूपते सोजवळ मज भासे, अशा या पंढरीच्या सावळ्या विठोबा भोवती अगदी पहिल्यापासूनच पुष्कळशी साहित्य निर्मिती झाली आणि त्यामुळे मध्ययुगात भाषा जिवंत राहिली. पांडुरंग या देवतेभोवती आणि वारीच्या प्रेमळ अभिसरणाभोवती मराठी मने आणि मराठी मनांवर संस्कार करणारी समग्र संतवाणी फिरते आहे. आषाढी कार्तिकीची ही वारी दिंड्या पताकांमधून प्रवाही राहतेच, पण त्याही पेक्षा जास्त ती सामान्य लोक ते परमेश्वर असा भेदाभेद अमंगळ मानणारा संवाद साधते. आषाढात निसर्गाचं सुस्नात असं वातावरण, अबीर बुक्क्याचा आणि तुळशीचा धुंद करणारा गंध, टाळ्यांच्या हव्या हव्याशा किणकिनाटात आजीचा सुरकुतला हात धरून दिंडीमध्ये चालताना तिने शिकवलेला एक श्लोक आजही या दिवसात आठवतो आणि त्यामुळे विठोबा अधिकच जवळचा वाटायला लागतो. तो असा, विठोच्या हाती लाल रंगीत काठी, विठो खेळीतो भिवरे वाळवंटी, तुरा खोविला तुळशी मंजिरीचा, विठो देखिला सावळा पंढरीचा.
4: माझं नाव मुदित गावकर. मी व्यवसायाने फोटोग्राफर आहे आणि मुंबईचा राहणारा आहे. गेली 4 वर्ष पंढरीची वारी करत आहे. पंढरीची वारी ही आपल्याला आपल्या कम्फर्ट झोनमधून बाहेर काढायचं काम करत असते. वारीच्या दरम्यान रात्री झोप होईल की नाही ह्याची काही खात्री नसते, कारण कधी रात्री तंबूत पाणी असतं, कधी चिखल असतं, रात्रीचं जेवण किती वाजता मिळेल ह्याची सुद्धा खात्री नसते. तर हडपसरून सासवडचा प्रवास गेल्या रविवारी 18 तासाचा झाला, म्हणजे सकाळी 6 वाजता निघालेला वारकरी रात्री 12:30 वाजता सासवडला पोचला. त्यानंतर समाज आरती झाली आणि मग त्यानंतर ते वारकरी जेवली. या सगळ्या गोष्टींची आपल्या सवय नसते, कारण शहरात राहत असताना आपल्याला एका मर्यादित वेळेत सगळं मिळत असतं आपल्या सोयीप्रमाणे, पण वारीत आपल्या सोयीसारखं असं काही घडत नसतं. ह्याच्याने काय होतं, आपल्यामध्ये एक समाधानी वृत्ती डेव्हलप होते.

0: जी आज फार महत्त्वाची आहे. आजचा यूथ इंस्टाग्राम आणि फेसबुकमध्ये गुंतून असल्यामुळे त्याची फार चिडचिड होऊ लागते. आपल्या मनासारखं जर घडलं नाही तर पण वारीत आपण ते शिकतो, समाधान जसं आहे ते आपण बदलू शकत नाही तर ते ॲक्सेप्ट करायचं. आणि ह्या गोष्टीला संतांनीसुद्धा खूप महत्त्व दिलेलं आहे. तर तुकाराम महाराज त्यांचा एक खूप प्रसिद्ध असा अभंग आहे ज्यात ते म्हणतात की ठेविले अनंते तैसेची राहावी, चित्ती असो द्यावी समाधान. किंवा अजून एक दुसरा अभंग आहे ज्यात सावतामाळी महाराज म्हणतात की समयाशी सादर व्हावे, देव ठेविले तैसेचं राहावे. आणि ही गोष्ट आजच्या युथला डेव्हलप केली पाहिजे आणि ती वारीत डेव्हलप होत असते.
1: काल पार पडलेल्या या अद्भुत सोहळ्याच्या मागे असलेला इतिहास, संत परंपरेचा समृद्ध वारसा आणि वारीचं आध्यात्मिक अधिष्ठान आपल्या रसाळ वाणीत उलगडून सांगतायत युवा कीर्तनकार ऋता नवाथे.
2: मी ऋता नवाथे, भारतीय विद्याभवन परांजपे विद्या मंदिर इथे माध्यमिक विभागात मी मराठी विषय प्रमुख म्हणून काम करते. त्याचप्रमाणे मी नारदीय कीर्तन करते. खर तर आषाढ महिना जवळ येतो तसं विठुरायाला कधी एकदा डोळे भरून पाहतो असं प्रत्येक वारकऱ्याला वाटत असतं. प्रत्येक जण भक्तिमय वातावरणात अगदी रममाण होऊन जातो. कुठेच भेदभाव नाही. एकमेकांशी दुवा साधत ही वारी कधी पंढरपूरला पोहोचते कुणालाच कळत नाही. वारीविषयी महत्त्व सांगताना आर्याकार म्हणतात, भक्तियुक्त ती वारी भक्तिरसा विण कोरडे वारी, भव संकटे वारी

अहो, मुखामध्ये नाम आणि पायी वारी केली तर जन्माला पुन्हा पुन्हा येण्याची ही वारी तरी नक्कीच चुकेल असा भाव प्रत्येकाच्याच मनात असतो. वारी म्हणजे शिस्त, भक्ती आणि मानवी मूल्यांचा अनोखा संगम आहे. आपल्या वारकरी संप्रदायाने अध्यात्मात आणि समाजात स्त्रियांना मानाचं स्थान मिळवून दिलं आहे. या वारीमध्ये महिला संतांच्या पालख्यांना आणि दिंड्यांना अत्यंत आदराचं स्थान आहे. समानतेचा संदेश देणारी ही वारी. शेकडो वर्षांपूर्वी जेव्हा स्त्रियांना घराबाहेर पडण्याची बंदी होती तेव्हा वारकरी संप्रदायानं त्यांना अभंग रचण्याचं आणि दिंडीचं नेतृत्व करण्याचं स्वातंत्र्य दिलं. आजही हजारो महिला डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन या वारीला जात असतात. थोडक्यात काय, वारी केवळ पंढरीला जाण्याची वाट नाही तर माणसाला माणसाशी जोडणारी जीवन पद्धती आहे. चला तर मग आपणही या वारीत सहभागी होऊया.

0: नाला।
1: श्रोतेहो, राज्यभरातून निघालेल्या दिंड्यांमध्ये उत्साह ओसंडून वाहतो आहे। आबाल वृद्धांसह महिला वारकरी मोठ्या संख्येने वारीत सहभागी झाले आहेत। लांबवरून दिसणाऱ्या भगव्या पताका, दिंड्या, पालखी, अभंगाचा आवाज, विठुरायाचा सुरू असलेला गजर या भक्तिमय वातावरणात वारी मार्गावरचे भाविक आनंदून जात आहेत आणि त्या सावळ्या विठुरायाच्या दर्शनासाठी मजल दरमजल करत पंढरपुराकडे आपली वाटचाल करत आहेत। कालचा आपला इंदापूर इथला मुक्काम संपून पालखी ज्ञानबा तुकारामाच्या जयघोषात आज 19 जुलै रोजी सराटीच्या दिशेने वाटचाल करते आहे। सगळ्या वारकऱ्यांना आता विठुरायाची आस लागली आहे। गोड विठुनामाच्या गजरात ही पावले चालती पंढरीची वाट। याच भक्तिभावासह आम्ही सोबती आहोतच, पुन्हा भेटूया। आजच्या या आकाशवाणी वृत्तांतातून आता आम्ही आपला निरोप घेतो। तोपर्यंत नमस्कार। रामकृष्ण हरी।

0: पायी वारी पंढरीची या विशेष कार्यक्रमात श्री संत तुकाराम
1: श्रोते हो, आताच आपण पायी वारी पंढरीची हा संत तुकाराम महाराज पालखी सोहळा निमित्त कार्यक्रम ऐकला. हा कार्यक्रम आम्ही आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित केला. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावरून FM बँड 101.5 MHz. ठीक 9:01 झालेले आहेत. पुढील विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आता आम्ही सहक्षेपित करत आहोत. पुन्हा आपली भेट होईल ठीक 10:00 आपल्या स्थानिक प्रसारणातील इतर कार्यक्रमांसोबत. तोपर्यंत आनंद घ्या विविध भारतीच्या विविध कार्यक्रमांचा.

0: पर क्यूट पड़ी लगे आए हाय
1: तेरी बातों से।

0: एफ 101.5 मेगाहर्ट्सवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र.
1: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
2: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी.
1: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.

0: एफ 101.5 मेगाहर्ट्स वर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या ऍपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र.
1: अपने घर को दीजिए मॉडर्न लुक अंबा मॉड्यूलर किचन के साथ.
2: भरपूर स्पेस, परफेक्ट फिनिशिंग और ढेरों डिजाइन्स गारंटी के साथ.
1: पता दस्तूर नगर MITC रोड अमरावती.
3: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
4: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्येगिरी.
3: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.

0: एफएम फ्रिक्वेन्सी 101.5 MHz वर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या ॲपवर आपण ट्यून केलंय आकाशवाणीचं अमरावती केंद्र. आपल्या स्थानिक प्रसारणातील कार्यक्रमांना आता प्रारंभ करतो आहे. ठीक 10:01 आणि 40 सेकंद झालेले आहेत. आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम लोकजागर. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत आशिष गावंडे.
1: लोक शिक्षण, लोक संस्कृती आणि लोक साहित्याचं स्फुल्लिंग चेतवणारा कार्यक्रम लोक जागर. लोक जागर
2: श्रोते, आज लोक जागर या कार्यक्रमात महाराष्ट्र शासनाच्या नोंदणी व मुद्रांक विभागाच्या विविध योजना व उपक्रमाविषयी अनिल औतकर, सहनिबंधक वर्ग 1 तथा मुद्रांक जिल्हाधिकारी अमरावती यांच्याशी आशिष गावंडे यांनी केलेली बातचीत आपण ऐकणार आहात. निर्मिती सहाय्य श्यामली देशमुख यांचं, सादर करते आशिष गावंडे.
3: श्रोते हो नमस्कार. कार्यक्रमामध्ये मी आशिष गावंडे आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. नोंदणी आणि मुद्रांक विभागामार्फत नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सेवा, त्यांची कार्यपद्धती, तसेच ई नोंदणी प्रक्रियेचे प्रत्यक्ष अंमलबजावणीचे स्वरूप हे कसे असते आणि याविषयी आपल्यापैकी प्रत्येकाला काही अनुभव आलेले असतात, तर या विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या विविध योजना, मुद्रांक शुल्कातील सवलती, लिव्ह अँड लायसन्स नोंदणी, तसेच सलोखा योजनांचे जिल्हा स्तरावरील उपाययोजना समजून घेण्यासाठी आज आपण आपल्या स्टुडिओ मध्ये आमंत्रित केलेले आहे श्री अनिल औतकर सर यांना. श्री अनिल औतकर सर सह जिल्हा निबंधक वर्ग 1 तथा मुद्रांक जिल्हाधिकारी म्हणून अमरावती येथे कार्यरत आहेत. सरांनी आजपर्यंत आपली 35 वर्षाची सेवा या विभागाला दिलेली आहे. नोंदणी आणि मुद्रांक विभाग हा महाराष्ट्र शासन अंतर्गत प्रत्येक जिल्ह्यामध्ये आणि प्रत्येक तालुक्यामध्ये कार्यरत असतो. सरांबाबत विशेष सांगायचे झाल्यास August 2025 महाराष्ट्र शासनामार्फत गतिमान प्रशासन अंतर्गत प्रशासकीय सुधारणेसाठी 100 दिवस कृती कार्यक्रम राबवण्यात आला होता. हा कार्यक्रम सरांच्या नेतृत्वाखाली अमरावती येथे पार पडला आणि त्याला राज्यातून, म्हणजे अमरावती जिल्ह्याला राज्यातून 3रा क्रमांक मिळाला. तसेच 2 वेळा सरांना यापूर्वी राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता पुरस्कार देऊन सुद्धा सन्मानित केले आहे. तर सर, आपला प्रशासकीय अनुभव बघता आपल्याला जे पुरस्कार मिळालेले आहेत याबद्दल मी सर्वप्रथम आमच्या आकाशवाणी अमरावतीच्या सर्व श्रोत्यांच्या वतीने आपला मनापासून आभारी आहे, आपले अभिनंदन करतो आणि स्टुडिओमध्ये मी आपले स्वागत करतो. सर नमस्कार.
4: थँक्यू, खूप खूप आभार.
3: आपण श्रोत्यांना प्रस्तावनेमध्ये सांगितलं आहे की अमरावती जिल्ह्यामध्ये आपला नोंदणी मुद्रांक विभाग हा कार्यरत आहे, जसं सगळ्या तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये आहे त्याचप्रमाणे अमरावती जिल्ह्यातील नोंदणी मुद्रांक विभागाची रचना कशी आहे व कार्यालयांची पातळी कोणकोणत्या प्रकारे कार्यरत आहे.
4: अमरावतीमध्ये प्रामुख्याने प्रत्येक तालुक्याला आपलं एक स्वतंत्र असं सबरजिस्ट्रार कार्यालय आहे. त्याच पद्धतीने अमरावतीला अमरावती मुख्यालय महानगरपालिका एरिया आहे, तर त्यामुळे अमरावती महानगरपालिका एरियासाठी 3 स्वतंत्र असे कार्यालय आहेत. त्याच पद्धतीने अमरावती तालुक्यासाठी पूर्वी एक अमरावती ग्रामीण असं कार्यालय होतं. म्हणजे एकूण अमरावती जिल्ह्यामध्ये 16 नोंदणी कार्यालय आपल्या इथे कार्यरत आहेत.
3: बरं,
4: त्याच पद्धतीनं जिल्हा स्तरावर जे प्रमुख म्हणून कार्य केले जाते तर ते माझं कार्यालय आहे, सहजिल्हा निबंधक वर्ग 1 तथा

0: दिनांक जिल्हाधिकारी कार्यालय आणि अमरावतीलाच विभागीय मुख्यालय आहे, त्यामुळे विभागीय नोंदणी व मुद्रांक विभागाचं विभागीय कार्यालय सुद्धा इथे आहे. त्याचं नाव नोंदणी उपमहानिरीक्षक व मुद्रांक उपनियंत्रक अमरावती विभाग अमरावती असं आहे. आणि राज्यस्तरावर नोंदणी महानिरीक्षक महाराष्ट्र राज्य पुणे हे विभाग प्रमुख म्हणून कार्य करत आणि हे सर्व महसूल मंत्रालया अंतर्गत कार्यरत आहेत. प्रत्येक तालुक्याला आपले एक स्वतंत्र कार्यालय आहे, म्हणजे जेवढे आपल्या अमरावतीमध्ये तालुके आहेत या प्रत्येक ठिकाणी आपलं एक एक स्वतंत्र असं कार्यालय आहे.
1: तर या सर्व कार्यालयांमार्फत नोंदणी मुद्रांक विभाग हा कार्यरत आहे आणि लोकांना आपली सेवा पुरवत आहे.
0: हो,
1: ही जी कार्यालय आता आपण नमूद केली, ही जी कार्यालय काम करतात, या कार्यालयामार्फत कोणकोणत्या मूलभूत सेवा ज्या आहेत ते नागरिकांना देण्यात येतात?
0: प्रामुख्याने नोंदणी व मुद्रांक विभागाची जी कार्यालय आहेत त्या प्रत्येक कार्यालयामध्ये जनतेच्या विविध दस्तऐवजाची नोंदणी केली जाते. प्रामुख्याने आपल्याला सगळ्यांना माहित आहे की खरेदी विक्रीचे दस्तऐवज इथे नोंदविले जातात, त्याच पद्धतीने बक्षीस पत्राचे दस्तऐवज इथे नोंदविले जातात, त्याच पद्धतीने कुणाला कर्ज वगैरे घ्यायचं असेल तर त्याचं गहाणक सुद्धा तिथे नोंदवले जाते. एखाद्याला मुक्त्यार वगैरे करून द्यायचं असेल तर त्याचा मुक्त्यार पत्राचा दस्तऐवज सुद्धा तिथे नोंदला जातो. म्हणजे मुद्रांक कायद्यामध्ये एकूण 63 प्रकारचे दस्तऐवज दिलेले आहेत.
1: अच्छा,
0: तर हे विविध दस्तऐवज जे आहे, म्हणजे स्थावर मिळकती संबंधित वेगवेगळे दस्तऐवज, हे सर्व दस्तऐवज त्या कार्यालयामध्ये नोंदविले जातात.
1: महाराष्ट्र ई रजिस्ट्रेशन म्हणजे ई नोंदणी प्रक्रियेचे टप्पे कोणते आहेत आणि त्यासाठी प्रत्यक्ष पडताळणी कशी केली जाते?
0: ई नोंदणी हा नोंदणी मुद्रांक विभागाचा म्हणजे बहुप्रतीक्षित आणि खूप लक्षवेधी असा कार्यक्रम आहे.
1: अच्छा,
0: की ज्यामध्ये जनतेला दस्त नोंदणी कार्यालयात जायचं कामच पडू नये अशी या प्रकल्पामागची भूमिका आहे. तर त्यासाठी सर्वप्रथम मुंबई पुणे या ठिकाणी त्याचं परीक्षण करण्यात आलं होतं
1: प्रायोगिक तत्वावर.
0: आणि त्या ठिकाणी जे बिल्डर लोक आहेत ज्यांच्याकडे 50 जास्त सदनिका आहेत, म्हणजे 50 जास्त युनिट असलेले जे प्रोजेक्ट आहेत, त्या प्रोजेक्टसाठी ही ई नोंदणीची प्रक्रिया राबवण्यात आली होती. ई रजिस्ट्रेशन म्हणतात त्याला. आपल्या अमरावतीमध्ये ई रजिस्ट्रेशन या अंतर्गत जोग महाजन बिल्डर यांचा एक प्रकल्प नोंदणीकृत आहे, त्यांच्या मार्फत ती सेवा दिली जाते. आता या सेवा अंतर्गत कसं आहे की पक्षकाराला, म्हणजे जे त्यांचे पर्चेसर आहेत, यांना नोंदणी कार्यालयात जायची गरज नाही. त्यांच्या जोग महाजन बिल्डरच्या ऑफिसमध्येच तिथे त्यांनी तो सेटअप लावलेला आहे. त्याच ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी दस्तऐवज जो आहे तो ऑनलाईन त्याचा PDF स्वरूपात तयार होतो. त्याची सगळं शुल्क वगैरे सगळे ऑनलाईन भरले जातात. त्यांच्याच ऑफिसमध्ये 24/7 केव्हाही, असं नाही 10-6 पर्यंतच नाही, केव्हाही तिथे जाऊन त्यांच्या सोयीनुसार त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन ते तिथे आणि त्यांनी दिलेले फोटो, थंब हे आधार व्हेरीफाय होतात. त्यांचं पॅन कार्ड सुद्धा आपल्या पॅन मास्टर सोबत ते व्हेरीफाय होऊन जाते आणि तिथून ते ऑनलाईन आपल्याकडे ते अपलोड करतात आपल्या सबरजिस्ट्रारकडे. ज्या सबरजिस्ट्रारकडे ते अपलोड झालं त्या सबरजिस्ट्रारला त्याचं व्हेरिफिकेशन करायचं आहे. तर त्याच्यामध्ये पहिल्यांदा तर तो प्रोजेक्ट जो आहे तो आमच्या मेन सर्व्हरशी तिथे तो तिथे सेव्ह होतो. म्हणजे त्याचे सगळे दस्तऐवजाचे प्रारूप कोणते कोणते राहतील, त्याची मिळकत कोणती आहे, त्याचे वर्णन काय त्या प्रॉपर्टीचं, त्याला लागणारे रेट कोणते आहे, हे सर्व पहिलेच ते नोंदणीकृत केले जाते. नंतर फक्त असं होते की त्याचा जो फ्लॅटचा एरिया वगैरे आहे त्याचं कॅल्क्युलेशन करून सबरजिस्ट्रारला त्याचं व्हॅल्युएशन बघायचं आहे की याचं व्हॅल्युएशन बरोबर केलेलं आहे आणि त्यावर जो शुल्क वगैरे भरलं की नंतर तो विदिन 2 मिनिटांमध्ये त्याचे व्हेरिफिकेशन करून त्याच्या दस्तऐवजाची नोंदणी करून घेतो. नोंदणी केल्यानंतर तो परत त्याला रिसेंड होतो आफ्टर रजिस्ट्रेशन. तर ही सायमल्टेनियसली 1-5 मिनिटाची प्रोसेस आहे. या प्रोसेसमध्ये लोकांना प्रत्यक्ष नोंदणी कार्यालयात जाण्याची काहीही आवश्यकता नाही. खूप महत्वाकांक्षी प्रकल्प नोंदणी व मुद्रांक विभागाने जनतेसाठी उपलब्ध करून दिलेला आहे.
1: या प्रकल्पामुळे लोकांचा वेळ वाचेल आणि आपल्याला हवे त्या वेळेमध्ये ते आपलं ई रजिस्ट्रेशन प्रक्रिया पार पाडतील.
0: नक्कीच.
1: जसं आपल्या कार्यालयाकडून मान्यता मिळते तशीच मान्यता ई रजिस्ट्रेशन करून सुद्धा नागरिकांना मिळणार आहे.
0: बिलकुल. हमखास म्हणजे त्याच्यामध्ये कुठलाही हे नाही की ई रजिस्ट्रेशन केलं तर त्याच्यामध्ये आपलं काही नुकसान वगैरे होत आहे किंवा आपल्याला जो दस्तऐवज मिळतो आहे तो कुठे काहीतरी कमी प्रतीचा आहे अशा प्रकारचा अजिबात नाही. त्याच दर्जाच्या उलट तो जास्त सिक्युअर्ड आहे.
1: बर, आपल्या कार्यालयामार्फत लाईव्ह अँड लायसन्स ही एक प्रकारची योजना राबवली जाते, तर नेमकी ही योजना काय आहे याबद्दल आम्हाला माहिती.
0: लिव्ह अँड लायसन म्हणजे हा थोडक्यामध्ये जसं आपण भाडेपट्टा करतो तर त्या भाडेपट्ट्यातला हा एक प्रकार आहे.
1: बर,
0: भाडेपट्ट्यामध्ये भाडेकरूला जास्त हक्क मिळतात. या लिव्ह अँड लायसनमध्ये संमतीने वापराचा परवाना असा तो दस्तऐवज आहे.
1: अच्छा,
0: तो मॅक्झिमम 60 महिन्यासाठी केला जातो. प्रामुख्याने कसं आहे की आजकाल लोक आपली मिळकत भाड्याने देताना खूप विचार करतात की भाडेकरूनी बळावली नाही पाहिजे, बळकावली नाही पाहिजे किंवा त्याला भविष्यात काही त्रास नाही झाला पाहिजे. तर यासाठी ते लिव्ह अँड लायसन आहे ज्यामध्ये त्याला संमतीने वापरायचा परवाना मिळतो आणि त्याचं अल्पसं असं शुल्क असते. आणि ही सर्व लिव्ह अँड लायसनची जी दस्तऐवजाची कार्यप्रणाली आहे ही नोंदणी व मुद्रांक विभागाने पूर्णतः ऑनलाईन करून दिलेली आहे.

0: म्हणजे याच्यासाठी त्याचे जे टेम्पलेट्स आहेत लिव अँड लायसनचे ते ऑनलाईन तिथे आमच्या वेबसाईटला उपलब्ध करून दिलेले आहेत. त्यासाठी स्वतंत्र अशी विंडो दिलेली आहे. त्या ठिकाणी जाऊन ते आपले प्रॉपर्टीचे डिटेल्स वगैरे टाकू शकतात आणि ते सगळं भरून त्याचं मोजकं असं शुल्क भरून तो दस्तऐवज ऑनलाईन तिथूनच ते सबरजिस्ट्रारकडे पाठवू शकतात.
1: अच्छा.
0: आणि सबरजिस्ट्रारकडे आल्यानंतर सबरजिस्ट्रारला त्याचं व्हेरिफिकेशन करायचं आहे ते सुद्धा ऑनलाईन करायचं आहे. त्यासाठी जनतेला ऑफिसमध्ये जायची अजिबात आवश्यकता नाही. सबरजिस्ट्रार बसल्या जागेवरून त्याचं व्हेरिफिकेशन करेल. सगळ्या बाबीची पूर्तता झाली की तो एक्सेप्ट करेल. एक्सेप्ट केल्यानंतर त्याने डन केलं की त्यानंतर त्याची पावती जनरेट होईल, त्याचा इंडेक्स तयार होईल आणि ते आपोआप पीडीएफ स्वरूपात त्या पक्षकाराला त्याच्या लॉग इन आयडीला ते मिळून जाईल.
1: अच्छा. यामध्ये मिनिमम जो कालावधी आहे हा 60 महिन्यांचा असावा असं बंधन आहे?
0: हा, म्हणजे लिव अँड लायसन जे करायचं आहे हे मॅक्झिमम 60 महिन्यासाठी करता येते. जनरली लोक 11 महिन्यासाठी करतात. 60 महिन्यापेक्षा जास्त जर करायचं असेल तर मग तो भाडेपट्टा करावा लागतो.
1: बरं, 60 महिन्यापर्यंत आपण लिव अँड लायसन्स करू शकतो आणि 60 महिन्याच्या वर करायचं असेल तर मग भाडेपट्ट्याची तरतूद केली.
0: बिलकुल. आणि त्यातही दुसरा एक असं आहे की खुल्या जागेचं आपल्याला लिव अँड लायसन नाही करता येत, आपल्याला बांधीव मिळकतीच करता येते.
1: अच्छा.
0: आपला फ्लॅट असेल, घर असेल किंवा दुकान असेल याचंच आपल्याला लिव अँड लायसन करता येते. खुल्या जागेचा मात्र भाडेपट्टाच करावा लागतो आणि तो करताना तो थोडा महाग असतो आणि त्याचा खर्च वाढतो.

0: मुद्रांक शुल्क आकारणीचे वर्तमान निकष व श्रेणी कोणकोणत्या पद्धतीने निश्चित केल्या जातात?
1: मुद्रांक शुल्कासाठी जसं महानगरपालिका एरिया आहे तर महानगरपालिका एरियासाठी 5% मुद्रांक शुल्क आहे. त्याच पद्धतीने अमरावतीला आता 1% LBT लागते, त्यामुळे ती 6% अशी त्याची मुद्रांक शुल्क लागते. महानगरपालिका व्यतिरिक्त अन्य जे तालुकास्तरीय कार्यालय आहे ज्या ठिकाणी नगरपरिषदा वगैरे आहे, नगरपंचायती वगैरे आहे, आणि ज्या ज्या ठिकाणी डिटेल बाजारभाव तक्ता तयार झाला आहे ज्याला आपण इन्फ्लुएन्स झोन म्हणतो, म्हणजे प्रभाव क्षेत्र म्हणतो, तर त्या प्रभाव क्षेत्रामध्ये सुद्धा 5% आपल्याला स्टॅम्प ड्युटी लागते. 1% परत तिथे जिल्हा परिषद शुल्क लागतो.
0: अच्छा.
1: आणि ग्रामीण भागाला मात्र 4% दर आहेत मुद्रांक शुल्काचे, आणि तिथे 1% लोकल बॉडी सेस म्हणून तो जिल्हा परिषद शुल्क 1% तो लागतो.
0: अच्छा.
1: असे 5% ते मुद्रांक शुल्क लागतात आणि 1% जो आहे तो नोंदणी फी लागतो.
0: बरं. ही सर्व जे दर आहेत ही महाराष्ट्र शासनाने ठरवून दिलेल्या निकषाप्रमाणे आहे.
1: हो हो हो, मुद्रांक कायद्यात तशी तरतूद आहे करून दिलेली, त्यानुसारच ते आकारले जातात.
0: महिला खरेदीदारांसाठी मुद्रांक शुल्कात कोणती विशेष सवलत किंवा लाभ योजना अस्तित्वात आहे का?
1: हो, महाराष्ट्र शासनाने हा एक अतिशय महिला सक्षमीकरणासाठी उचललेलं मोठं पाऊल आहे, ज्यातील जास्तीत जास्त महिलांच्या नावाने जास्त प्रमाणात मिळकतींची खरेदी व्हावी, त्यांचे हक्क सुरक्षित राहावे यासाठी राज्य शासनाने विशेष असा निर्णय घेऊन 1% सवलत त्यांना दिलेली आहे. म्हणजे राज्यातील कुठल्याही निवासी मिळकतीची, निवासी मिळकत मध्ये फ्लॅट येतो, रो हाऊस येतो किंवा पेंट हाऊस येतो किंवा स्वतंत्र बंगला येतो, तर या पद्धतीचं कुठलंही त्यांनी निवासी एखादं युनिट खरेदी केलं तर त्यासाठी त्यांना 1% मुद्रांक शुल्कातून सवलत दिलेली आहे. म्हणजे साधारणतः जर 50 लाखाचं त्यांनी घर घेतलं तर त्यावर त्यांना सरळ सरळ 50,000 रुपयाची सवलत त्यांना अनुज्ञेय आहे.
0: अच्छा.
1: तर हा एक महत्वाकांक्षी निर्णय घेतलेला आहे शासनाने.
0: रक्ताचे नातेसंबंध असणाऱ्या कुटुंबातील व्यवहारांकरिता बक्षीस पत्र किंवा रक्तसंबंधातील हस्तांतरण याबाबत कोणते नियम लागू होतात?
1: रक्तातील नात्यातील जे बक्षीस पत्र आहे त्यासाठी सुद्धा शासनाने अभूतपूर्व असा निर्णय घेतलेला आहे. पूर्वी 4% मुद्रांक शुल्क लागायचा, तो आता शासनाने माफ करून फक्त केवळ 1% जो जिल्हा परिषद सेस आहे किंवा नगरपालिका सेस आहे तेवढाच ठेवलेला आहे. पूर्ण मुद्रांक शुल्क माफ करून 200 रुपयाचा मुद्रांक शुल्क केलेला आहे. म्हणजे केवळ 1% मुद्रांक शुल्क भरून रक्तातील नातेसंबंधातील बक्षीस पत्र आपल्याला नोंदविता येतात. म्हणजे उदाहरण घ्यायचं झालं तर एखाद्याला समजा 10 लाखाची प्रॉपर्टी पहिले बक्षीस मिळत होती, त्यासाठी त्याला 40,000 रुपयाचा खर्च लागत होता, आता तो केवळ 10,000 रुपये झालेला आहे. म्हणजे त्याला 30,000 रुपयाचा त्यामध्ये तो फायदा झालेला आहे.
0: अच्छा. सलोखा योजना या संदर्भात जिल्हा स्तरावर कोणती प्रत्यक्ष सुविधा दिली जात आहे?

0: सरकार योजनेच्या बाबतीत शासनाने म्हणजे जनतेचे जे शेतकरी लोक होते यांचे 25 25 30 30 वर्षापासून जे आपसातील काही वाद होते, प्रत्यक्ष ताब्यात जमीन वेगळी आहे, त्याचा गट नंबर वेगळा आहे आणि दुसऱ्याच्या ताब्यात दुसऱ्या गट नंबरची आहे, आपसातील जे त्यांचे एकमेकाचे जे वादविवाद होते वर्षानुवर्षापासून चालत आलेले, ते त्यांना जर काही करायचं असलं तर त्यासाठी पहिले अदलाबदल लेख करावा लागत होता, त्यासाठी मोठ्या प्रमाणावर मुद्रांक शुल्क भरावा लागत होता. शासनाने याकडे अतिशय संवेदनशीलतेने पाहून एक सलोखा योजना म्हणून ती लागू केलेली आहे.
1: बर,
0: आणि त्या सलोखा योजनामध्ये त्यांनी आपसातील वाद तहसीलदाराकडे न्यायचे, तहसीलदाराकडे जाऊन त्यांनी आपशी समजोता करायचा, त्याचा आदेश तिथून पारित झाला की त्यानंतर त्यांचा जो अदलाबदलचा लेख आपल्या कार्यालयामध्ये होईल म्हणजे नोंदणी कार्यालयामध्ये, तर तो केवळ 1000 रुपये शुल्क भरून त्यांना करायचा आहे.
1: अरे वा,
0: म्हणजे यापूर्वी कसं होतं की यासाठी 25 25 30 30 हजार 50 50 हजार रुपये त्या शेतकऱ्यांना खर्च यायचा,
1: भुर्दंड पडायचा,
0: भुर्दंड पडायचा, तो आता केवळ 1000 रुपयावर तो आणलेला आहे.
1: बरं,
0: हा सुद्धा शासनाने खूप मोठा निर्णय घेतलेला आहे.
1: बरं, सध्या एक जिल्हा एक नोंदणी ही योजना राबवण्यात येत आहे महाराष्ट्र शासनामार्फत, या योजनेबद्दल आम्हाला सखोल माहिती सांगा.
0: एक जिल्हा एक नोंदणी करण्यामागे तत्वज्ञान असं होतं की बऱ्याचशा लोकांना अमरावतीला राहतून त्याला धारणीला प्रॉपर्टी घ्यायची आहे, तर त्याला इथून अमरावतीतून धारणीला जावं लागत होतं. आता एक जिल्हा एक नोंदणी झाल्यामुळे काय झालं की संपूर्ण तालुके त्या जिल्ह्यातले एकीकृत करण्यात आले, म्हणजे जिल्ह्यातील प्रत्येक नोंदणी अधिकाऱ्याचं कार्यक्षेत्र हे पूर्ण जिल्हा झालं, त्यामुळे तो जिल्ह्यातल्या कुठल्याही मिळकतीचा दस्तऐवज त्याच्या कार्यालयामध्ये नोंदवू शकतो. त्यामुळे जो अमरावतीला राहतो आणि त्याला मिळकत वरुडला घ्यायची आहे तर त्याला वरुडला जायची गरज नाही, तो अमरावतीचा आपला दस्तऐवज नोंदणीकृत करू शकतो.
1: अच्छा, आणि खरेदी सुद्धा करू शकतो.
0: बिलकुल, पूर्ण पूर्ण दस्तऐवज त्याचे करू शकतो तो.
1: बरं,
0: आणि जो वरुडला राहतो पण त्याला अमरावतीला एखादा फ्लॅट घ्यायचा आहे तर त्याला अमरावतीला घ्यायची गरज नाही, तो वरुडलाच त्याची खरेदी करू शकेल. आणि याच्याही पुढचं पाऊल म्हणून शासन एक राज्य एक नोंदणी करण्याचा प्रयत्न करत आहे.
1: अच्छा,
0: हा
1: बरं,
0: म्हणजे संपूर्ण राज्य एकीकृत करून तर आपल्या अमरावतीला पुढे असं असं होईल की मुंबईची खरेदी आपल्या अमरावतीला होईल, किंवा पुण्यातली खरेदी आपल्या अमरावतीला होईल, किंवा अमरावतीतली खरेदी कोल्हापूरला होईल, असं सुद्धा ते समोर आता प्रस्तावित आहे. त्याकडे शासनाची वाटचाल सुरू आहे.
1: या योजनेसाठी काही अतिरिक्त शुल्क नागरिकांकडून घेण्यात येते का?
0: नाही नाही, अजिबात बिलकुल शुल्क कुठलेही आकारण्यात येत नाही. जे आधीचे शुल्क आहे त्या शुल्कामध्ये ही सेवा देण्यात येत आहे. फक्त याच्या मागचं प्रयोजन असं आहे की आता दिवसेंदिवस फास्ट पद्धतीने लोकांची वाटचाल सुरू आहे, त्या ठिकाणी लोकांना त्या सगळ्या सुविधा त्या पद्धतीने मिळाल्या पाहिजे. दळणवळणासाठी त्यांचा जो वेळ जातो तो वाचला पाहिजे आणि बसल्या जागेवर त्यांना सगळ्या सुविधा मिळाव्यात या हेतूने हे सर्व करण्यात येत आहे.
1: बरं, विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक कर्ज व्यवहारावर मुद्रांक शुल्क माफी किंवा कमी दराची काही योजना आहे का?
0: हो हो, आपल्या महाराष्ट्रातील जेवढे काही मुलं आहेत जे उच्च शिक्षण घेतात तर यांना विविध बँका वेगवेगळ्या पद्धतीने शैक्षणिक कर्ज देतात. त्या शैक्षणिक कर्जावर पहिल्यांदा आपल्याला 0.5% मुद्रांक शुल्क भरावा लागत होता, आता तो 3% भरावा लागतो, 0.3%. तर शासनाने तो संपूर्णतः माफ केलेला आहे.
1: अच्छा,
0: केवळ 100 रुपयाचा स्टॅम्प लावून आपण त्या विद्यार्थ्याला त्याचं शैक्षणिक कर्ज जे आहे ते त्याला उपलब्ध करून देतो. त्यामुळे शैक्षणिक कर्ज घेताना विद्यार्थ्यांसाठी ही महत्वाची अशी तरतूद झालेली आहे.

0: नोटीस ऑफ इंटिमेशन केव्हा आणि कोणत्या प्रकारच्या व्यवहारामध्ये बंधनकारक आहे?
1: जनरली आपल्या इथे जी खरेदी विक्री आपण करतो, तर बऱ्याचदा खरेदी विक्री करताना आपल्याला बँकेकडून काही फायनान्स घ्यावं लागते, कर्ज वगैरे घ्यावं लागते. तर कर्ज घेताना त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रकार आहेत. आपण गहाणखत करून देतो, तर गहाणखत करताना ती मिळकत आपल्याला गहाणखताद्वारे सबरजिस्ट्रार ऑफिसमध्ये नोंदणीकृत करावी लागते. एक दुसरा प्रकार आहे डिपॉझिट ऑफ टायटल डीडचा.
0: बरं.
1: म्हणजे आपल्या प्रॉपर्टीचे मूळ कागदपत्र जे आहे ते बँकेकडे गहाण राहतात आणि ते बँकेकडे गहाण ठेवून ते

0: नोटीस ऑफ इंटिमेशन तिथून आपल्या सबरजिस्ट्रारकडे पाठवतात. तर त्या नोटीस ऑफ इंटिमेशनचा खर्च जो आहे तो त्या गहाण खतापेक्षा अल्प आहे. ती बँकेला सुविधा करून दिलेली आहे, ज्या बँकेला त्याच्या त्या ग्राहकाला ही सेवा द्यायची आहे तर त्या पद्धतीने ते देतात. ते हे करून म्हणजे ज्या व्यक्तीचा सिबिल स्कोर वगैरे चांगला आहे आणि त्या बँकेला जर वाटते की बा आपण यांना ही सुविधा दिली पाहिजे तर शक्यतोवर आता 90% कर्ज बँका या नोटीस ऑफ इंटिमेशनच्या माध्यमातूनच देतात. यामध्ये प्रामुख्याने गृह कर्जाचा समावेश जास्त असतो. व्यावसायिक कर्ज वगैरे असेल तर त्यासाठी ते गहाणखतच करून घेतात, परंतु हाऊसिंग लोन जर असेल तर त्या हाऊसिंग लोनसाठी मात्र नोटीस ऑफ इंटिमेशन हा बेस्ट पर्याय आहे आणि सर्व बँका त्याचा वापर करत आहे. आणि लोकांना यासाठी सबरजिस्ट्रार ऑफिसला जायची अजिबात गरज नाही, ते बँकेच्या डोमेनला तिथेच ते करतात आणि तिथून ते आपल्याकडे ऑनलाईन येतात सबरजिस्ट्रार ऑफिसला आणि सबरजिस्ट्रार ते ऑनलाईन एक्सेप्ट करून त्याची कारवाई पूर्ण करतात.
1: माझ्यासारखा अनेक जे सामान्य नागरिक आहे यांना पडणारा आणि भेडसावणारा महत्वाचा प्रश्न म्हणजे की आपण जेव्हा कोणती एखादी शेत जमीन म्हणा, एखादा प्लॉट म्हणा किंवा एखादं घर म्हणा याची जेव्हा खरेदी करतो त्यावेळेस कोणकोणत्या कागदपत्रांची पूर्तता करणे आवश्यक आहे आणि कोणती खबरदारी त्या नागरिकाने खरेदी करताना घ्यावी याविषयी आता सखोल आम्हाला मार्गदर्शन करा.
0: मी अमरावती जिल्ह्यातील, माझ्याकडे वाशिम जिल्ह्याचा सुद्धा चार्ज आहे. मी माझ्या ऑफिसमध्ये प्रत्येक नोंदणी कार्यालयामध्ये एक मोठा असा 20 सूचनांचा फलक लावलेला आहे. त्यामध्ये सर्व सूचना नमूद करून दिलेल्या आहेत की जे त्याचा मागचा उद्देशच हा आहे की लोक जेव्हा खरेदी करायला जातात तेव्हा त्यांची नजर त्याच्याकडे पडली पाहिजे आणि त्या सगळ्या गोष्टी त्यांनी वाचल्या पाहिजे की आजकाल मिळकतीच्या किमती खूप वाढत आहे त्यामुळे फसवेगिरी सुद्धा वाढत आहे. त्याच्यासाठी आपल्याला स्वतःला जागरूक होणे अतिशय आवश्यक आहे. खरेदी विक्री करताना कसं आहे, जसं रजिस्ट्रेशन ऍक्ट तिथे लागू पडतो त्याच पद्धतीने मालमत्ता हस्तांतरण कायदा सुद्धा लागू पडतो.
1: बरोबर.
0: मालमत्ता हस्तांतरण कायद्यामध्ये सांगितलेलं आहे की ज्याला मिळकत घ्यायची आहे त्यांनी त्या मिळकतीचा टायटल वगैरे सर्व तपासून बघायचं आहे.
1: अच्छा.
0: ही जबाबदारी त्या बाहेरची आहे, त्यामुळे घेणाऱ्यांनी सगळ्या गोष्टी डोळे उघडे ठेवून पाहणे अतिशय आवश्यक आहे. आपल्याला जेव्हा एखादा प्लॉट घ्यायचा आहे तेव्हा त्या व्यक्तीच्या नावाने तो प्लॉट आहे का, त्याची मूळ खरेदी बघायची आहे, त्यांनी त्याच्या आधी कोणाकडून घेतलेला आहे ते सुद्धा आपल्याला बघायचं आहे, त्याच्या आधी त्याने कुठून घेतलं म्हणजे जिथून तो लेआउट कन्व्हर्टेड झाला तिथून त्याचे टायटल कसे कसे डेव्हलप झाले, कोणी कोणी हे केलं याचा आपल्याला सर्च घ्यायचा आहे.
1: म्हणजे फेरफार मध्ये ही नोंद आपल्याला,
0: फेरफार मध्ये नोंद आपल्याला बघायची आहे. तसेच आपल्याला एखादा वकील पकडायचा आहे, त्या वकिलाकडे त्याला सर्च रिपोर्ट काढायला द्यायचा आहे.
1: बरं.
0: तो आपल्याला सांगेल मग या तारखेला हा लेआउट झाला होता, याच्यानंतर यांनी तो घेतलेला आहे, त्यानंतर त्यांनी दुसऱ्याला विकला, त्यानंतर आता हा जो तिसरा आहे याच्या नावाने तो आहे. तसंच त्या सर्च रिपोर्ट मध्ये हेही येईल की यांनी हा जो प्लॉट आहे हा कुठे गहाण वगैरे ठेवलेला नाही. त्यामुळे मिळकत घेताना सर्च रिपोर्ट करणे हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे, तो आवर्जून प्रत्येकाने केलाच पाहिजे. म्हणजे याकडे अतिशय डोळसपणे बघून त्यांनी ती कारवाई केली पाहिजे. त्याच पद्धतीनं त्याचा जो लेआउट आहे त्या लेआउटचा नकाशा घेणे, त्याची सर्टिफाईड कॉपी काढणे, त्याची एनी ऑर्डर सर्टिफाईड कॉपी काढून घेणे, त्याचा सातबारा ऑनलाईन बघणे, त्याच पद्धतीने तलाठ्याकडून तो सातबारा काढून घेणे, त्याचा फेरफार काढून घेणे आणि त्याचबरोबर ज्याच्याशी आपण व्यवहार करतो आहे त्या व्यक्तीचं आधार कार्ड, त्या व्यक्तीचं पॅन कार्ड, त्या व्यक्तीचं बँकेचं पासबुक या सगळ्याची आपल्याला खातरजमा करून घ्यायची आहे. बऱ्याचदा काय होते की काही ठिकाणी खोटे आधार कार्ड तयार करून खोटे व्यक्ती उभे राहून खरेदी झाल्याचे प्रकार निदर्शनास येतात.
1: अच्छा.
0: तर त्यामुळे ही काळजी आपण घेतली पाहिजे. शक्यतोवर व्यवहार करताना त्यामध्ये तो व्यक्ती त्या ठिकाणी राहतो का आणि तो त्याला ओळखणारे आजूबाजूला चार लोक आहेत का, आपल्याकडे तो दलालाला निवड त्याच्या भरोशावर राहून काम करणे कधी टाळलं पाहिजे.
1: बरं.
0: आपण सुद्धा आपला डोळसपणा अवलंबून त्या ठिकाणी चौकशी केली पाहिजे आणि ती चौकशी करून कागदपत्राची पडताळणी करून जेव्हा आपण 100% निश्चिंत होऊन जातो की आता हा व्यवहार आपल्याला पूर्णत्वास न्यायला काही हरकत नाही त्यावेळेस आपण त्याच्यासमोर पुढचं पाऊल उचलायला पाहिजे.
1: बरोबर. याच संबंधी अजून एक प्रश्न असा आहे की कधी कधी कोणत्याही प्लॉटची किंवा शेतीची किंवा कोणत्याही मालमत्तेची खरेदी करण्यापूर्वी इशार केला जातो, कोणता इशार जो आहे हा न्यायालयामध्ये व्हॅलिड मानला जाईल तो कोणत्या पद्धतीने करावा?
0: इशार पत्र हे नोंदणीकृत करणे कायद्याने अनिवार्य आहे, परंतु या ठिकाणी बऱ्याचदा जनतेचा मोह त्यांना आडवा येतो कारण आता मिळकतीच्या किमती खूप वाढत आहे. एखाद्या प्लॉटची किंमत 50 लाख रुपयात प्रत्यक्ष सौद्यात असेल परंतु आमच्या बाजारभाव तक्त्यानुसार त्याची किंमत 25 लाखच निघते. मग लोकांना वाटते त्या 50 लाखावर स्टॅम्प ड्युटी कशाला भरायची, म्हणून ते 100 किंवा 500 रुपयाच्या स्टॅम्पवर नोटरीकडे तो व्यवहार नोटराईज करून घेतात.
1: बरोबर.
0: तो नोटराईज केल्यानंतर जर त्या व्यवहारामध्ये जर काही प्रॉब्लेम आला भविष्यामध्ये तर मग असे दस्तऐवज जे असतात ते आमच्याकडे न्यायालयामार्फत येतात मुद्रांक जिल्हाधिकाऱ्याकडे. हा दस्तऐवज याला मुद्रांक शुल्क दिलेला नाही आहे त्यामुळे हा पुराव्यात घेता येत नाही, त्यामुळे त्याचा मुद्रांक शुल्क जो आहे तो दंडासह वसूल करून आम्ही करतो ती कार्यवाही आणि मग नंतर न्यायालय त्याला पुराव्यात घेते आणि मग त्यातून पुराव्यातून त्याची पूर्ण केस चालते. परंतु जर आपल्याला जास्त सिक्युरिटी

0: व्हायचं आहे तर आपण ते नोंदणीकृत केलेलं केव्हा हे चांगलं आहे.
1: बरोबर.
0: उद्या जर आपला व्यवहार काही फिसकटला किंवा रद्द झाला तर ते त्याचे जे मुद्रांक शुल्क आपण दिले ते सुद्धा परत मिळण्याची सुविधा कायद्यामध्ये आहे.
1: बरं.
0: म्हणजे ते पैसे वाया जात नाही आपले. उद्या म्हणजे बऱ्याचशा लोकांना शंका अशी असते की आपण सौदा केला, इसार चिठ्ठी नोंदवली आणि मग नंतर आपलं पुढे 6 महिन्यानंतर तो व्यवहार रद्द झाला तर मग आपले पैसे स्टॅम्प ड्युटीचे बुडतील बा, तर ते बुडत नसतात.
1: बरं.
0: तो व्यवहार रद्द झाला की रद्द केल्याच्या दस्तऐवजापासून 6 महिन्याच्या आतमध्ये त्यांनी तो रिफंड मागायचा आहे, त्यांना मुद्रांक शुल्काचा पूर्ण रिफंड मिळून जातो.
1: अच्छा.
0: फक्त लावलेली नोंदणी फी मात्र शासन देत नाही, कारण मुद्रांक शुल्क हा कर आहे आणि नोंदणी शुल्क हे सेवा शुल्क आहे.
1: बरं.
0: असा तो फरक आहे.
1: जिल्ह्यातील नागरिकांपर्यंत योजनांची माहिती पोहोचण्यासाठी आपल्या विभागाकडून कोणती जनजागृती किंवा सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत?
0: आताच नुकता आमचा महाराष्ट्र शासनाचा सेवा पंधरवडा झाला, तर त्या ठिकाणी आम्ही जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीमध्ये आमच्या विभागामार्फत दिल्या जाणाऱ्या सवलती ज्या आहेत की आम्ही मुद्रांक शुल्कामध्ये कोणकोणत्या सवलती देतो आहे. मुद्रांक शुल्कामध्ये प्रामुख्याने शैक्षणिक कर्जाची सवलत आपण बोललोच आहे मगाशी.
1: बरोबर.
0: महिलांच्या मुद्रांक शुल्क 1% त्यांना माफी आहे. त्याच पद्धतीने रक्ताच्या नात्यातील बक्षीस पत्राचा विषय आहे, सलोखा योजना आहे.
1: बरोबर.
0: त्याच पद्धतीने नवीन मोठे उद्योग जर आपल्या जिल्ह्यामध्ये साकारत असतील तर त्याला सुद्धा मुद्रांक शुल्कातून माफी दिलेली आहे. तर अशा विविध ज्या आहे सवलती दिलेल्या आहे शासनाने. एक प्रधानमंत्री आवास योजना आहे, तो एक महत्वाचा प्रोजेक्ट आहे. त्याच्यामध्ये सुद्धा पूर्णतः मुद्रांक शुल्क माफ करून केवळ 1000 रुपये मुद्रांक शुल्कावर त्यांना ते जनतेला ती सुविधा उपलब्ध करून दिली आहे. तर अशा वेगवेगळ्या ज्या सवलती शासनाने दिलेल्या आहे या सवलतींचा प्रचार, त्याच पद्धतीने नोंदणी व मुद्रांक विभागाद्वारे ज्या ऑनलाईन सेवा दिल्या जातात त्या ऑनलाईन सेवा कोणकोणत्या आहेत, जसं आपण मग अशी बोललो की ई रजिस्ट्रेशन आहे, नोटीस ऑफ इंटिमेशनचं रजिस्ट्रेशन आहे, लिव्ह अँड लायसन्स रजिस्ट्रेशन आहे. या व्यतिरिक्त तुम्हाला जर कुठल्याही मिळकतीचं व्हॅल्युएशन काढायचं असेल तर ते ई मूल्यांकन आमच्या वेबसाईटला अवेलेबल आहे. त्याच पद्धतीने तुम्हाला त्याच्यावर एखादा सर्च घ्यायचा असेल, आधी झालेल्या व्यवहाराची नोंदणी बघायची असेल तर तो ई सर्चची सुविधा सुद्धा तिथे दिलेली आहे. आणि तसंच विवाह नोंदणीची जी आहे त्या विवाह नोंदणीच्या नोटिसेस वगैरे तिथे आहे. अभिनिर्णयाचे जे प्रकरण असतात ज्या ठिकाणी आपल्याला मुद्रांक शुल्क सर्वेक्षणाने काढून दिलेला मान्य नाही, आपल्याला वाटते की ही मला काढून दिलेली किंमत जास्त आहे ती कमी असायला पाहिजे, त्यासाठी ते अभिनिर्णयाच्या प्रकरणात मुद्रांक जिल्हाधिकाऱ्याकडे प्रकरण दाखल करू शकतात. त्याची सुविधा सुद्धा तिथे दिलेली आहे. त्याच पद्धतीने तुम्ही मुद्रांक काढला परंतु तो तुमच्या कामाचा नाही आहे आणि तो तुम्हाला परत करायचा आहे तर ती सुविधा सुद्धा ऑनलाईन तुम्हाला उपलब्ध करून दिलेली आहे. तर अशा विविध ज्या सेवा आहेत आमच्या ऑनलाईन, त्या सेवा आणि आम्ही देत असलेल्या सवलती या दोन्ही गोष्टीची माहिती आम्ही बसस्टँडला, जिल्हा परिषदला, कलेक्टर ऑफिसला, तहसील ऑफिसला आणि जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीमध्ये त्या पद्धतीचे फलक आम्ही लावले. त्याच पद्धतीने तिथे शिबिरे सुद्धा घेतले आणि तेथील लोकांना, ग्रामीण लोकांना काय काय आम्ही सेवा देतो आहे, काय काय आमच्या सवलती आहेत याची माहिती आमच्या सर्वेक्षणाने सुद्धा त्यांना दिलेली आहे. यानंतर भविष्य काळामध्ये नोंदणी व मुद्रांक विभागातर्फे 1 राज्य 1 नोंदणी हा प्रकल्प कार्यान्वित करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे 1865 पासूनचे जे जुने दस्त आहे त्या सर्वांचं डिजिटायझेशन करण्यात येणार आहे, जेणेकरून जनतेला ते एका क्लिकवर सहज उपलब्ध झाले पाहिजे. त्याच पद्धतीने यानंतर फेसलेस पद्धती ही कार्यान्वित करण्यात येणार आहे की जेणेकरून लोकांना नोंदणी कार्यालयात जायचं कामच पडणार नाही, बसल्या जागेवरून ते काम करू शकतील. आणि त्याच पद्धतीने आता संपूर्ण राज्यभर 60 नवीन कार्यालये तयार करण्यात येणार आहे, ज्यामध्ये अद्ययावत सोयी सुविधा देऊन लोकांची कामे ज्या पद्धतीने पासपोर्ट कार्यालयामध्ये केली जातात त्याच धर्तीवरचे ते कार्यालय राज्यभर सुरू करण्यात येणार आहे. प्रत्येक जिल्ह्याच्या मुख्यालयी त्याचं एक कार्यालय तयार करण्यात येणार आहे. या पद्धतीने पेपरलेस कार्यप्रणालीकडे नोंदणी व मुद्रांक विभागाची वाटचाल सुरू आहे आणि लवकरच त्यामध्ये या विभागाला संपूर्ण यश मिळणार आहे.
1: तर सर, आज आपण आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि आमच्या श्रोत्यांना नोंदणी मुद्रांक विभागामध्ये आणि जिल्हा निबंधक कार्यालयामध्ये ज्या योजना चालतात किंवा जशी कार्यपद्धती चालते याविषयी सखोल मार्गदर्शन केले, त्याबद्दल आकाशवाणीच्या सर्व श्रोत्यांच्या वतीने मी आपला आभारी आहे. नमस्कार. धन्यवाद.
0: धन्यवाद. मला आज आपण आकाशवाणीने इथे बोलावून मुलाखत घेतली त्याबद्दल मी सुद्धा आकाशवाणीचे मनापासून आभार व्यक्त करतो. धन्यवाद.
1: तर श्रोतेहो, या मुलाखती बरोबरच मी आशिष गावंडे आपला निरोप घेतो. भेटूया पुढच्या कार्यक्रमात. तोवर नमस्कार.

0: महाराष्ट्रोद्योग आत्ताच आपण लोकजागर या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्र शासनाच्या नोंदणी व मुद्रांक विभागाच्या विविध योजना व उपक्रमाविषयी अनिल औतकर सहनिबंधक वर्ग एक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी अमरावती यांच्याशी आशिष गावंडे यांनी केलेली बातचीत ऐकली. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य श्यामली देशमुख यांचं, तांत्रिक सहाय्य संजय किटुकले आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते आशिष गावंडे. श्रोते हो, ही आकाशवाणी अमरावती केंद्राची निर्मिती होती.
1: लोकशिक्षण, लोकसंस्कृती आणि लोकसाहित्याचं स्फुल्लिंग चेतवणारा कार्यक्रम लोकजागर. लोकजागर.

0: श्रोते हो, आताचा आपण लोकजागर हा कार्यक्रम ऐकलात. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते आशिष गावंडे. आपण ऐकत आहात आकाशवाणी अमरावती केंद्राचा कार्यक्रम. आमच्या पुढील कार्यक्रमाची उद्घोषणा काही क्षणातच.
1: चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
2: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी.
1: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आज.
3: अपने घर को दीजिए मॉडर्न लुक अंबा मॉड्यूलर किचन के साथ.
4: भरपूर स्पेस, परफेक्ट फिनिशिंग और ढेरों डिजाइंस गारंटी के साथ.
3: पता दस्तूर नगर MITC रोड अमरावती.
0: आकाशवाणीचे हे अमरावती केंद्र आहे. ठीक 10:32 झालेले आहेत. आता प्रसारित करीत आहोत मराठी फिल्मी नॉन फिल्मी गीतांचा आपला आवडता कार्यक्रम गीत गंगा.
5: गीत गंगा.
0: श्रोतेवाच्या गीतगंगा कार्यक्रमाचा प्रारंभ करतो आहे ना धो महानोर यांनी लिहिलेल्या या गीताने. संगीत हृदयनाथ मंगेशकर यांचं, स्वर लता मंगेशकर आणि सुरेश वाडकर यांचा, आणि चित्रपट सर्जा.

छोटे हो यानंतर ऐकूया सुरेश वाडकर आणि अनुराधा पौडवाल यांचा स्वर. शब्द आहेत सुधीर मोघे यांचे, संगीत अरुण पौडवाल यांचं आणि चित्रपट सगळीकडे बोंबाबोंब.

0: श्रोतो आपण ऐकत आहात कार्यक्रम गीतगंगा. पुढील गीत ऐकण्यापूर्वी घेऊया एक क्षणभर विश्रांती.
1: बदला बदला सवय बदला.
2: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
1: बदला बदला सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार दिला तर RBI च्या ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा. RBI सांगते जाणकार बना सतर्क रहा.
0: श्रुती आता ऐकवीत आहोत चांदणे शिंपीत जा या चित्रपटातील गीत. स्वर आहे अनुराधा पौडवाल यांचा, शब्दरचना मधुसूदन कालेलकर यांची आणि संगीत नियोजन प्रभाकर जोग यांचं.

0: क्षणभर विश्रांती.
1: तुला तगडा इन्सेंटिव्ह मिळालाय. काय प्लॅन आहे?
2: गव्हर्नमेंट सिक्युरिटीज मध्ये इन्व्हेस्टमेंट.
3: अगदी बरोबर विचार करताय तुम्ही. आता गव्हर्नमेंट सिक्युरिटीज मध्ये इन्व्हेस्ट करणं सोपं झालं आहे.
2: पण कसं?
3: आरबीआय रिटेल डायरेक्ट स्कीम मध्ये ब्रोकर शिवाय तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता आणि तुमच्या निधीवर मिळतील रिटर्न्स. आरबीआय पोर्टल वर जा, मोफत अकाउंट उघडा आणि आपल्या बँक खात्यातून सरळ पैसे इन्व्हेस्ट करा. सुरक्षित, सोपं.
4: रिटायरमेंट नंतर मी इथेच इन्व्हेस्ट करेन.
3: अगदी बरोबर बोलत आहात तुम्ही. आरबीआय सांगते आहे,
5: जाणकार बना, सतर्क रहा.
0: श्रोतेहो, आपण आनंद घेत आहात गीतगंगा या कार्यक्रमाचा. आता ऐकत आहोत आजच्या कार्यक्रमातील हे शेवटचं गीत, सुरेश वाडकर आणि अनुराधा पौडवाल यांच्या स्वरामध्ये. शब्दरचना शांता शेळके यांची आणि संगीत नियोजन प्रभाकर जोग यांचं. तर चित्रपट सतीची पुण्याई.
6: कशी

0: श्रोते हो, सुरेश वाडकर आणि अनुराधा पौडवाल यांनी गायलेल्या या गीतासोबतच आजचा गीतगंगा कार्यक्रम इथे संपवित आहोत.
1: गीतगंगा.

श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM 101.5 MHz आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या ॲपवर. ठीक 10:51 आणि 42 सेकंद झालेले आहेत. आता प्रसारित करीत आहोत जिथे

0: गुड़ के शराब पुणे द्वारा प्रायोजित कार्यक्रम।
1: या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे व्यक्तिगत आहेत, आकाशवाणी केंद्र किंवा ऍड एजन्सी या विचारांशी सहमत असतीलच असं नाही।
2: नमस्कार श्रोते हो, मी प्रियांका गोगटे। श्रोते हो, जितेंद्र घोडके सराफ अर्थात पुण्यातील सुप्रसिद्ध सराफ व्यावसायिक मेसर्स पिंपळदास सीताराम घोडके हे नाव तुमच्या परिचयाचं असेलच। यंदा या पेढीचं हे 100वं वर्ष आहे। आज आपल्याबरोबर आहेत जितेंद्र घोडके सराफ पेढीचे 5व्या पेढीचे संचालक जितेंद्र घोडके सराफ अर्थात दादा। नमस्कार दादा।
3: नमस्कार
2: दादा। आता आपण मूळ विषयाकडे येऊयात, ते म्हणजे श्री गजांत लक्ष्मी अंगठी, जे केरळ सोडल्यास भारतात इतरत्र जितेंद्र घोडके सराफ पेढी शिवाय कुठेच मिळत नाही, त्याबद्दल काय सांगाल?
3: ह्या अंगठीची एक गोष्ट आहे। आमच्या पूर्वजांना या अंगठीची माहिती जवळपास 65 वर्षापूर्वी एका मल्याळी महिलेकडून मिळाली।
2: बर।
3: ही श्री गजांत लक्ष्मी अंगठी ही संपूर्णतः मल्याळी शास्त्रावर आधारित आहे। केरळ सोडल्यास हे शास्त्र भारतात कुठेही कोणाला माहित नाहीये। दुसरी गोष्ट अशी की ही मल्याळी लोक किंवा या व्यक्ती हे शास्त्र इतर कुठल्याही लोकांना शेअर करत नाहीत। 65 वर्षापूर्वी आमच्या पूर्वजांना ज्या एका महिलेनी हे शास्त्र शेअर केलं किंवा हे शास्त्राची महती सांगितली, त्यावेळेला त्यांना एक वचन आमच्या घराण्याकडून दिले गेलेले आहे की या अंगठीचा आम्ही व्यावसायीकरण व्यापारीकरण यातून नफा मिळवणे यासाठी याचा वापर करणार नाही आणि हे आम्ही पाळतो, म्हणूनच त्याचं पावित्र्य टिकून आहे।
2: अच्छा, मग दादा या श्री गजांत लक्ष्मी अंगठीची शास्त्रोक्त माहिती देऊ शकाल का?
3: हो नक्कीच, कारण ती माहिती दिल्याशिवाय लोकांना कळणार कसं की का ही अंगठी धारण करायची। प्रथम लक्षात घ्या, मी कुठलीही चुकीची माहिती तुम्हाला देणार नाहीये। श्री गजांत लक्ष्मी अंगठी कुठल्याही शारीरिक व्याधी किंबहुना शिक्षण याच्यावरती कामाची नाहीये। आर्थिक प्राप्ती आर्थिक धनलाभ यासाठीच फक्त ही अंगठी धारण करण्यात येते। वर्षातील 365 दिवसांपैकी फक्त एक दिवस म्हणजे 24 तास पण नाही, फक्त एक प्रहर 1 तास 45 मिनिट हा अंगठी धारण करण्याचा मुहूर्त असतो, तो म्हणजे दीपावली मधील लक्ष्मी पूजनाची अमावस्या। त्या दिवशी एक छोटासा विधी कशा पद्धतीने करायचा तुमचा तुम्ही घरी, याची पूर्ण माहिती आम्ही तुम्हाला अंगठी घेतल्यानंतर देत असतो। अगदी 5 मिनिट आणि 5 मिनिटात 5 पैसेही खर्च न करता, वेगळी पूजा न मांडता, फक्त प्रॉपर आम्ही सांगितलेल्या पद्धतीप्रमाणे तो विधी करून तुम्ही धारण करायची घरच्या घरी। त्या दिवशीपासून अंगठी धारण करायला सुरुवात करायची, कुठेही मध्ये काढायची नाहीये। या अंगठीचा कुठल्याही ग्रहाशी संबंध नाहीये, त्यामुळे त्याच्याबरोबर इतर कुठल्या ग्रहाची अंगठी जरी धारण केली तरी काहीही फरक पडत नाही। श्री गजांत लक्ष्मी अंगठीचा संबंध फक्त धनाशी, धनप्राप्ती धनवृद्धी आर्थिक वाढ व्यवसायात वाढ प्रगती यासाठीच आहे।
2: बर, पण मग दादा ही अंगठी लक्ष्मी पूजनाच्या अमावस्येलाच धारण करायची पद्धत आहे, पण आपल्याकडे अमावस्या अशुभ मानली जाते, याबद्दल काय सांगाल?
3: तुम्ही म्हणता अमावस्या ही चांगली नाही। भारतातील सगळ्यात मोठा सण कुठला आहे ग?
2: दीपावली।
3: दीपावली, दीपावलीच्या 5 दिवसांमधला सगळ्यात महत्वाचा दिवस कुठला आहे?
2: अर्थातच लक्ष्मी पूजन।
3: कुठल्या दिवशी येतं?
2: अमावस्येला।
3: मग अमावस्या अशुभ कशी असू शकते? इतर अमावस्येला तुम्ही घरी काय करता ग? संपूर्ण घर साफ करून घेता।
2: बरोबर आहे।
3: तुमच्याकडे लहान बाळ असेल तर त्याची दृष्ट काढता।
2: हो।
3: घरातली जळमट काढता।
2: खरे।
3: म्हणजे काय तर तुम्ही घरातली निगेटिव्हिटी सगळी बाहेर काढता।
2: बरोबर।
3: त्यासाठी कुठला दिवस निवडलाय?
2: अमावस्येचा।
3: म्हणजे तो दिवस अशुभ नाहीये। आपल्याकडे ना खूप गैरसमजुती आहेत, मी माझ्या परीनं त्या दूर करण्याचा प्रयत्न करतोय।
2: अरे वा, मग दादा या श्री गजांत लक्ष्मी अंगठी बद्दल अजून विस्ताराने सांगा ना।
3: जास्त विस्ताराने मी याबद्दल सांगू शकणार नाही ऑन एअर।
2: का?
3: कारण माझ्या आडनावाच्या साधर्म्यामुळे किंवा या श्री गजांत लक्ष्मी अंगठीच्या प्रसिद्धीमुळे अनेक लोकांनी याची नक्कल करण्याचा प्रयत्न केलेला आहे, जे तुम्ही गुगलवर चेक करू शकता।
2: बर, पण मग ही अंगठी कोणी कुठल्या धातूत घालावी याचे काही नियम आहेत का?
3: प्रथम याचा नियम असा आहे की अंगठी आम्ही सोन्यामध्ये प्रथम देत नाही।
2: बर।
3: अनेक ग्राहकांशी याच्यावर वादविवाद सुद्धा होतात की आम्हाला सोन्याची हवी तुम्ही देत का नाही।
2: हो।
3: तर या शास्त्राप्रमाणे प्रथम ताम्र म्हणजे तांब,
2: अच्छा,
3: रजत म्हणजे चांदी, आणि हल्ली आम्ही नवीन पंचधातू मध्ये अंगठ्या करायला सुरुवात केली, कारण मुंबईच्या ग्राहकांची संख्या खूप वाढली आणि मुंबईच्या आर्द्रतेमुळे चांदी ही काळी पडते, म्हणून त्याच्यासाठी आम्ही पंचधातू मध्ये अंगठी करायला सुरुवात केली। यामध्ये अजिबात धातूला महत्व नाही, त्याच्यामध्ये असणारा अत्यंत दुर्मिळ घटक पदार्थ हा सर्वात महत्वाचा।
2: हा
3: पुढच्या वर्षी म्हणाल तुम्ही तर तुम्ही सोन्याची करू शकता, आणि माझा अनुभव असा आहे की नॉर्मली एक अंगठी गेल्यानंतर खरेदी केलेल्या ग्राहकांनी ते तर पुढच्या वर्षी सोन्याची स्वतःची करण्यास येतातच, पण त्यांचा उत्कर्ष पाहून पुढच्या वर्षी त्यांचे

0: दहा ते 12
1: हा
0: नव्याने अंगठी खरेदी करण्यासाठी येत असतात.
1: दादा आता एक महत्वाचा प्रश्न, ही अंगठी स्त्रियांनी धारण केली तर चालते का?
0: हा तुझा आडमार्गाने विचारलेला प्रश्न मला कळलाय बरं का. बरोबर बेटा, लक्षात ठेव तुला हेच विचारायचं आहे ना, मंथली प्रॉब्लेम्स.
1: करेक्ट करेक्ट.
0: किंवा लेडीज प्रॉब्लेम्स.
1: हो हो
0: बरोबर ना.
1: बरोबर बरोबर.
0: मला सांग, हे नैसर्गिक आहे का? नाही
1: आहे.
0: मगाशीच सांगितलं मी तुम्हाला की आपण खूप मोठे गैरसमज करून घेतलेले आणि ते आपल्या डोक्यात फिट केलेले. आता सांग, हे नैसर्गिक आहे?
1: बरोबर.
0: देवानी दिलेले.
1: हो.
0: ज्या लेडीजला हा प्रॉब्लेम येत नाही त्या लेडीजला जगातलं सगळ्यात महत्वाचं मोठं सुख म्हणजे मातृत्व हे लाभेल का? याचाच अर्थ मासिक धर्म आणि मातृत्व हे देवानी दिलेलं स्त्रीला सगळ्यात मोठं वरदान आहे. त्यामुळे स्त्रिया संपूर्ण वर्षभर ही अंगठी धारण करू शकतात.
1: वा दादा, वर्षभर ही अंगठी विक्रीसाठी उपलब्ध असते का?
0: साधारण 20-22 वर्षापूर्वी जेव्हा अंगठीचं माझ्यापर्यंत आलं, म्हणजे माझ्या पिढीपर्यंत जेव्हा हे आलं शास्त्र, तेव्हा मी 2 ते 2.5 महिने अगोदर सुरुवात करायचो. साधारण गणपतीपासून आम्ही अंगठी द्यायला सुरुवात करायचो. त्याच्यानंतर याची एवढी प्रचंड प्रमाणात मागणी वाढत चालली की 2 महिने 4 महिने 6 महिने कॅन यू बिलीव्ह, या वर्षी दिवाळी 21 ऑक्टोबरला संपल्यानंतर नोव्हेंबर पासून माझ्याकडे अंगठीसाठी मागणी वाढली. जानेवारी पासून आम्ही अंगठीचं बुकिंग घ्यायला सुरुवात केली आणि आता त्याचं वितरण सुरू झालेलं आहे. पण लक्षात ठेवा, लवकर अंगठी घेतली त्याच्यानंतर मला पाडवा, अक्षय तृतीया, गुरुपुष्यामृत, दसरा हे 3.5 मुहूर्त येतात, चांगले दिवस आहेत. पण अंगठी धारण करण्यासाठी नाही. या अंगठी धारण करण्याचा दिवस मगाशी सांगितल्याप्रमाणे एकच आहे, तो म्हणजे लक्ष्मीपूजनाची अमावस्या. फक्त त्यावेळेला होणारी गर्दी आणि लाईन टाळण्यासाठी आम्ही लवकर अंगठीची विक्री करण्यास सुरुवात केलेली आहे.
1: अच्छा दादा, या अंगठीची वर्ड ऑफ माउथ पब्लिसिटी खूप झाली आहे, त्यामुळे मागणीही वाढली आहे. मग नवीन लोकांना ज्यांना ही अंगठी खरेदी करायची असेल त्यांनी काय करावं?
0: अगदी सोपं आहे. ही अंगठी, प्रथम लक्षात घ्या, ही अंगठी लहान किंवा मोठी करता येत नाही. आता नागपूरवरनं एखाद्या कस्टमरनी मला अंगठीसाठी ऑर्डर दिली तर मला त्यांच्या पोटाचं माप लागणार. त्यावेळेला आमच्या फोन नंबरवर फोन आपण केलात तर आम्ही व्यवस्थित त्यांना माहिती देतो की कशा पद्धतीने तुम्ही आम्हाला माप कळवा.
1: अच्छा.
0: पेमेंट सांगू शकतो. व्हिडिओ कॉल केला तर त्यांना 1 लाईन 2 लाईन 3 लाईन चांदीची, तांब्याची, पंचधातूची सगळ्या व्हरायटी दाखवू शकतो. त्याच्यानंतर त्यांनी डिसाईड करायचं कुठली हवी, त्यांच्या बोटाच्या साईज प्रमाणे त्याची किंमत ठरलेली असते. आपण UPI किंवा डिजिटल पद्धतीने पेमेंट करू शकता. त्याची रिसीट ताबडतोब त्याच दिवशी आपल्याला व्हॉट्सअपवर पाठवण्यात येईल. जर पुण्यातून कोणी येणार असेल आपले स्नेही तर त्यांना ती रिसीट आपण व्हॉट्सअप करावी, म्हणजे ती रिसीट पाहून ती अंगठी आम्ही त्यांच्या हस्ते आपल्यापर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था करू. अन्यथा भारतभरात कुठेही आम्ही ती अंगठी कुरिअर करू शकतो.
1: अरे वा दादा, आता श्री गजांत लक्ष्मी अंगठीच्या किमती साधारण कशा असतात?
0: यामध्ये लक्षात घ्या, धातूच्या किमतीला अर्थ नाहीये, अगदी नगण्य किंमत आहे त्याची. त्याच्यामध्ये वापरला जाणारा दुर्मिळ घटक पदार्थ हा सगळ्यात महत्वाचा आहे.
1: ओके.
0: तो अत्यंत महाग असतो. ती अंगठी बनवण्याची पद्धत ही फक्त बंगाली कारागिरांनाच येते.
1: बर.
0: त्यामुळे साधारण 8,500 रुपये सुरुवात, त्यानंतर त्याच्या तुमच्या बोटाचा साईज, त्यात तुम्हाला लागणाऱ्या किती 1 लाईनची 2 लाईनची 3 लाईनची कुठल्या धातूमध्ये हवी त्याच्यावर त्याच्या किमती ठरलेल्या असतात.
1: अच्छा दादा, आता विदेशातल्या लोकांना जर ही अंगठी हवी असेल तर काय करता येईल, म्हणजे ही अंगठी त्यांच्यापर्यंत कशी पोहोचेल?
0: आता इथे काय होतं प्रॉब्लेम माहिती का? युरोप किंवा US मधून येणारी लोक ही नॉर्मली डिसेंबर एंडला येतात.
1: हो.
0: ख्रिसमसच्या सुट्ट्या असतात.
1: करेक्ट.
0: पण तोपर्यंत मात्र दिवाळी संपून गेलेली असती, हा अंगठी आल्याचा मुहूर्त संपलेला असतो.
1: बरोबर.
0: त्यावेळेला मी त्यांना सांगतो, आज अंगठी देतोय पण धारण करायची तुम्हाला पुढच्या वर्षी.
1: अच्छा.
0: पण पुढच्या वर्षी पूर्ण येताना ते डिसेंबर मध्येच येणार
1: आहे. बरोबर आहे.
0: त्यामुळे परत 1 वर्ष पुढे जाईल. तर आता घेऊन जा तुम्ही, पण आधे मध्ये न घालता बरोबर भारतीय टायमिंग प्रमाणे लक्ष्मीपूजनाच्या अमावस्येला विधीपूर्वक ती धारण करावी.
1: दादा धन्यवाद, खूप छान माहिती दिलीत श्री गजानंद लक्ष्मी अंगठीची.
0: धन्यवाद प्रियांका आणि आकाशवाणीवरील सर्व श्रोत्यांचे अगदी मनापासून आभार.
1: जितेंद्र घोडके सराफ. आमचा पत्ता: बिझी लँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, चितळे बंधू मागील लेन, सदाशिवपेठ, पुणे. आमचे फोन नंबर्स: 93-56-360-175 किंवा 93-56-370-970 किंवा 83-90-212-143 किंवा 98-81-211-748. आमचे लँडलाईन नंबर्स: 0202-44

0: 286 किंवा 020 244 80 135।
1: श्रोतेहो, आता आपण जितेंद्र घोडके सराफ पुणेद्वारा प्रायोजित कार्यक्रम ऐकलात। आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावरून। आमच्या पुढील कार्यक्रमाची उद्घोषणा काही क्षणातच।

0: चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल
1: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी
0: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज
2: श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या अमरावती केंद्राचं प्रसारण ठीक 11:02 आणि 46 सेकंद झालेले आहेत आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम आपकी फरमाइश अर्थातच श्रोत्यांनी पाठवलेल्या पत्रांवर आधारित कार्यक्रम
3: गीत गुंजन जुन्या नव्या हिंदी चित्रपट गीतांचा नजराणा गीत गुंजन गीत गुंजन
2: श्रुतीवाच्या गीतगुंजन कार्यक्रमामध्ये फरमाईश पाठवलेले पत्र मला मिळालेले आहेत आणि काही ठराविक पत्र आजच्या या कार्यक्रमामध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहेत अर्थात वेळेचं बंधन असल्यामुळे आणि घेतलेलं आजच्या कार्यक्रमातलं पत्र आहे दुर्गाई सेलू येथून चंदू कुलकर्णी हेमलता परभणी येथून सी आर कुलकर्णी सोबतच आमचे अमरावती विदर्भ प्रवीणनगर येथून चंदू आप्पा हातोले मेघदूत कॉलनी यशोदा नगर येथून शंकरराव सुने दिवानखेड अमरावती येथून संजय दिवटे चेतन गणेशपेठ येथून संतोष झाकर्डे जरूड वरुड येथून बाबासाहेब वाळोदे आदि चरपे युवराज कनिरे प्रियंका पंकज वाळोदे चंद्रप्रभा वाळोदे सोबतच गजानन कॉलनी पाठ्यपुस्तक मंडळ अमरावती येथील सुधर्म हांडे अंजली हांडे प्रसन्न हांडे राखी हांडे यश हांडे सुरेश बेदरकर संगीता बेदरकर आणि गौरव बेदरकर आणि यांनी कळवलेलं त्यांच्या आवडीचं गीत आहे अस्तित्व या चित्रपटातील जे गायलं आहे सुखविंदर सिंग यांनी

श्रुती हो, यानंतरचं पत्र मिळालेलं आहे. साने गुरुजी, नगर अमरावती येथील प्रशांत डांगे, अरुंधती डांगे, प्रथमेश आणि ओंकार डांगे, मंगलधाम कॉलनी अमरावती येथील विजय चिंचोळकर, सरिता चिंचोळकर, वैष्णवी आणि श्रेया चिंचोळकर, सिंधी बुजुर्ग तालुका अचलपूर येथून किशोर वडतकर, सविता वडतकर, समीक्षा वडतकर, पुन्नू वडतकर, कुष्टारोड सिंधी येथून आज्ञेश पेटकर, तनु श्रेया पेटकर, देवदेवेश्वर श्रोता संघ अमरावती येथून दिलीप लकडे, सुरेखा लकडे, सारंग लकडे, शुभांगी लकडे, शुभम लकडे, विराज, ज्योती, तेजस्वी मोहिते आणि गाडगेनगर अमरावती येथून खेमचंद देवानी, सतीश जावरकर आणि गजाननराव लकडे. आणि यांनी कळवलेलं त्यांच्या आवडीचं गीत आहे सूरज या चित्रपटातील, जे गायलं आहे मोहम्मद रफी यांनी. ऐकूया यांच्या आवडीचं हे गीत.

श्रोते हो, यानंतरचं पत्र आहे यशोदानगर अमरावती येथून पाठवणारे श्रोते आहेत रोशन कांबळे, विश्वभारती कांबळे, मालाताई कांबळे, विश्वजीत आणि अभिजीत कांबळे. त्याचप्रमाणे गेटर कैलासनगर अमरावती येथील मनीष गुडदे, प्रताप बागडे, अशोक बोरकर, पंकज गाडे, प्रतीक पतनराय, केशव मेश्राम, सुधाकर मेश्राम, चंद्रहास खोपरागडे, सचिन रामटेके, स्वप्नील वानखडे, पुरुषोत्तम वानखडे, कपिल बेले, एकनाथ पाटील, चरणदास मुंद्रे, महेंद्र गायकवाड. ग्रामपंचायत काळेगाव जाफराबाद येथून श्री सुधाकर राजे जाधव, श्री डॉक्टर प्रशांत राजे जाधव, कुमारी संचित वायाळ. मोताळा येथून कुमार प्रथमेश देशमुख, कुमारी प्रणाली देशमुख. करडा रिसोड येथून कुमारी सानवी देशमुख, कुमार सर्वज्ञ देशमुख, समस्त राजे जाधव देशमुख वायाळ परिवार. आशा रेडिओ श्रोता संघ मेहरनगर उमरखेड महाराष्ट्र येथून अभिजीत गव्हाणकर राही, श्रीमती सरिता गव्हाणकर, प्रिन्स एकांश गव्हाणकर. बदलापूर मुंबई येथून सिद्धांत गव्हाणकर, प्रणीता गव्हाणकर, अर्जुन गव्हाणकर टुकटुक. आकार हाइट्स बहादुरा नागपूर येथून वैशाली शैलेश गव्हाणकर, सुमित गव्हाणकर, कुमारी परी गव्हाणकर. आणि या सर्वांनी आवड कळवली आहे मोहरा या चित्रपटातील गीताची.

श्रोते हो, आमचे श्रोते आहेत पत्र पाठवणारे उत्कर्ष कॉलनी अमरावती येथील बबनराव काळे, ज्योती काळे, श्वेता काळे, कल्याणी काळे, सचिन काळे, सोबतच निमोरा येथून अशोक देशमुख, शरद देशमुख, बबन जोशी, शिवाजी चौक बोराळा खुर्द येथून आदिनाथ वाघ, अमोल वाघ, विजयनगर अमरावती येथून जितेंद्र देशमुख, राधा, अक्षरा, मनस्वी देशमुख, वरुड जवळका येथून महेंद्र सरकटे, विजया सरकटे, धनश्री, स्वराज आणि मिलिंद सरकटे आणि यांनी आवड कळवली आहे खुदगर्ज या चित्रपटातील या गीताची, जे गायलेलं आहे नितीन मुकेश यांनी।

श्रोते हो, यानंतरचं पत्र समाविष्ट केलेलं आहे आजच्या कार्यक्रमामध्ये. पाठवणारे श्रोते आहेत भारती रेडिओ श्रोता संघ, दसरा चौक, अंजनगाव सुरजी येथून दादाराव बोबडे, नलिनी बोबडे, चेतनाताई, भारती कळसकर, आर्यन, अर्पण, सह्याद्री. मुक्काम पोस्ट पातुर्डा खुर्द येथून मनोहर नांदोकार, उर्मिला नांदोकार, गायत्री मोकळकार, अथर्व लाहुडकार, आराध्या नांदोकार, आशिष नांदोकार, ईश्वरी, स्वराली, गौरी आणि समस्त नांदोकार परिवार. सोबतच प्रोफेसर कॉलनी अमरावती येथील आजाबराव बोरकर, शकुंतला बोरकर, किशोर बोरकर, मनीषा बोरकर, सुधीर बोरकर, ईशानी आणि अद्विका बोरकर आणि यांनी कळवलेलं त्यांच्या आवडीचं गीत आहे. किशोर कुमार यांनी गायलेलं अंदाज या चित्रपटातील.

यानंतरचं पत्र पाठवणारे श्रोते आहेत आमचे सरोज चोक अमरावती महाराष्ट्र येथून, कमरुल्ला ठेकेदार, नसीम बेगन, आयशा खान, हदिया खान, अस्मा सालिया, शोएब खान, सायमा खान, पोत्रा मुजताबा खान, पोत्री अभिया खान, राऊफ भाई, शहीद भाई, गांधीबाग अकोला येथून रमेश कटनकर, वैशाली कटनकर, राजपूतपुरा नांदगावपेठ येथून मोहन कुमार रघुवंशी, माधवी रघुवंशी, निलेश रघुवंशी, दीपिका रघुवंशी, विनायक चांदे, तात्या ठाकूर, रहाडगाव कॅम्प अमरावती येथून श्याम किटे, वंदना किटे, भाविका किटे, शंकर किटे, उषा किटे, आदेश किटे, यश किटे, कार्तिक किटे आणि दिलीप रामेकर, आणि यांना ऐकायचं आहे बाजीगर या चित्रपटातील गीत.

यानंतरचं पत्र आहे ते ग्राम तरोडा तालुका आरणी जिल्हा यवतमाळ येथून पाठवणारे श्रोते आहेत बाळू मनवर, रजनी मनवर, राहुल मनवर, श्वेता मनवर, लकी मनवर, मनीष मनवर. सोबतच 64 जीन प्लॉट बनोसा दर्यापूर येथून राजेश चव्हाण, संदीप चव्हाण, किशोर चव्हाण आणि सचिन चव्हाण आणि यांनी आवड कळवली आहे डर या चित्रपटातील या गीताची, जे गायला आहे उदित नारायण यांनी.

श्रोते हो, यानंतरचं पत्र आहे उत्तमसरा तालुका भातकुली येथून पाठवणारे श्रोते आहेत ज्ञानेश्वर बेलसरे, विठ्ठल थोटे, मुकुंदा थोटे, आराध्या तेलखडे, सुनील अवचार, विशाल मुंदाने। सोबतच सेक्टर 67 मोहाली चंदीगड येथून डी टी मल्होत्रा, ऋतिक मल्होत्रा, प्रतीक मल्होत्रा, जयवीर सिंग ठाकूर, डॉक्टर अमनदीप, अनिल शर्मा, कालका येथून शुभचंद्र बजाज, बिट्टा बजाज आणि साहिल, आणि यांनी आवड कळवली आहे बाजीराव मस्तानी या चित्रपटातील या गीताची।

श्रुती हो यानंतरचं पत्र समाविष्ट केलेलं आहे आजच्या कार्यक्रमामध्ये आणि पाठवणारे श्रोते आहेत दंडवत श्रोता संघ मुक्काम पोस्ट कुष्टा बुजरुक तालुका अचलपूर जिल्हा अमरावती येथून प्रवीण हागोणे सौ योगिता हागोणे प्रशांत हागोणे कुमारी प्रियाली पार्थ हागोणे आणि समस्त हागोणे परिवार दीप रेडिओ लिस्नर क्लब लेहगाव रेल्वे तालुका दर्यापूर येथून दीपक कुऱ्हाडे आशिष कुऱ्हाडे कुमारी कल्पना कुऱ्हाडे रमेश इंगळे बंटी कुऱ्हाडे आणि परिवार आणि यांनी कळवलेलं त्यांच्या आवडीचं गीत आहे महेंद्र कपूर आणि सुरेश वाडकर यांनी गायलेलं अवतार या चित्रपटातील

श्रुती हो यानंतरचं पत्र मिळालेलं आहे. कृष्णानगर टीव्ही टॉवर सेमिनरी हिल्स नागपूर येथून पाठवणारे श्रोते आहेत नाना डोंगर दिवे, रमाताई डोंगर दिवे, सीमाताई डोंगर दिवे, रीमाताई डोंगर दिवे, दीक्षा डोंगर दिवे, राहुल डोंगर दिवे, जगदीश मोहोड, सुवर्णा मोहोड, सोबतच सिद्धार्थनगर नवसारी अमरावती येथून ज्ञानेश्वर साखरकर, सूरज साखरकर, आकाश साखरकर, प्रमिला साखरकर आणि यांनी कळवलेलं त्यांच्या आवडीचं गीत आहे दामिनी या चित्रपटातील कुमार शानू यांनी गायलेलं.

श्रोतेहो आता घेतोय आजच्या कार्यक्रमाकरता शेवटचं पत्र. शिंदी बुजरुक येथून पाठवणारे श्रोते आहेत ज्ञानेश्वर साठे, नंदा साठे, निलेश साठे, सचिन साठे. सोबतच विदर्भ श्रोतांगण क्लब शाखा पत्रोट येथून विजयभाऊ अंबाडकर, सुनीता अंबाडकर, कैलास अंबाडकर, अक्षय ऋषिकेश अंबाडकर, त्यानंतर सुनील पेंदाम, सुनीता पेंदाम, निकिता दामिनी आणि श्रिया पेंदाम, बडे प्लॉट पुलगाव येथून जिल्हा वर्धा इथून यांनी हे पत्र पाठवलेले आहे. आणि या सर्वांच्या आवडीचं गीत आहे हीना या चित्रपटातील लता मंगेशकर आणि सुरेश वाडकर आणि सहकाऱ्यांनी गायलेलं. आजच्या कार्यक्रमाकरिता हे शेवटचं गीत.

0: श्रोते हो, हिना या चित्रपटातील हे गीत होतं आणि या गीतासोबतच आजचा आपकी फरमाईश अर्थात गीतगुंजन अंतर्गत कार्यक्रम या ठिकाणी संपवित आहोत. श्रोते हो, तुम्हालाही या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हायचं असेल तर आम्हाला नक्की पत्र लिहून पाठवा. पत्रामध्ये आपलं नाव स्पष्ट आणि सुवाच्य अक्षरात आणि आपल्याला आवडणारं गीत आपण लिहून पाठवावं. नक्की आपल्या पत्राचा आम्ही आमच्या या कार्यक्रमामध्ये समावेश करू. पत्र पाठवण्याकरता आमचा पत्ता आहे गीतगुंजन द्वारा कार्यक्रम प्रमुख आकाशवाणी अमरावती केंद्र संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाजवळ कॅम्प अमरावती 444602. आम्ही आपल्या पत्रांची वाट बघतोय आणि यासोबतच आजचा हा गीतगुंजन कार्यक्रम या ठिकाणी संपवित आहोत.
1: गीतगुंजन जुन्या नव्या हिंदी चित्रपट गीतांचा नजराणा. गीतगुंजन गीतगुंजन.

0: अपने घर को दीजिए मॉडर्न लुक अंबा मॉड्यूलर किचन के साथ,
1: भरपूर स्पेस, परफेक्ट फिनिशिंग और ढेरों डिजाइंस गारंटी के साथ।
0: पता दस्तूर नगर MITC रोड अमरावती।
2: श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM बँड 101.5 मेगाहर्ट्झ वर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या ॲपवर। ठीक 12 वाजलेले आहेत। वनिता मंडळ हा कार्यक्रम आता आम्ही आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून काही क्षणातच सहक्षेपित करीत आहोत।

नमस्कार मैत्रिणींनो, नमस्कार श्रोते हो. आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आणि ऐश्वर्याचा नमस्कार.

मैत्रिणींनो, आपल्या आजूबाजूचा निसर्ग हा खरंच जादूगार आहे असं म्हणायला हवं नाही का? झाड, फुलं, वेली यांच्या विविध रंगी छटांनी तो अधिकच आकर्षक वाटतो. आणि या सगळ्यांमध्ये काही ना काही रहस्य दडलेली आहेत हे आपण सगळेच जण जाणतो. मंडळी, आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये एक दोन का असेना झाड असतातच, शोभेचीही असतात आणि त्याचबरोबर आपल्या उपयोगाची झाड सुद्धा आपल्या छोट्याशा बागेत नक्की असतात. मग यामध्ये तुळस, गवती चहा, कडीपत्ता, रोजच्या पूजेसाठी लागणारी फुलझाड ही असू शकतात. तुळस, गवती चहा, कडीपत्ता याचा उपयोग आपण बरेचदा आपल्या आहारामध्ये करत असतो. पण आपल्या बागेमध्ये अशीही काही फुलझाड आहेत बर का की त्या फुलांचा उपयोग सुद्धा आपण आपल्या आहारामध्ये करू शकतो आणि त्याच्या काही पाककृती सुद्धा बनवू शकतो. तर आजच्या वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये आपण याच विषयी जाणून घेणार आहोत चित्रा देशपांडे यांच्याकडून. त्यांच्याशी बातचीत केली आहे ऐश्वर्या बेहरे यांनी.

0: फुलांचा आहारातील उपयोग आणि त्याच्या काही पाककृती आजच्या कार्यक्रमामध्ये आपण जाणून घेणार आहोत. आणि त्यासाठी आमच्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत चित्राताई देशपांडे. चित्राताई देशपांडे, तुमचं स्टुडिओमध्ये स्वागत. नमस्कार.
1: नमस्कार.
0: वेगवेगळ्या पाककृती तुम्ही करता फुलांच्या या झाडांच्या, म्हणजे नेहमीच्या आपला स्वयंपाक आहेच, पण त्या व्यतिरिक्त या फुलांमधून होणाऱ्या या पाककृती आहेत. तर सर्वप्रथम एक प्रश्न तुम्हाला विचारावा असं वाटतं की फुलांचा स्वयंपाकात वापर कशा पद्धतीने पूर्वीपासून करण्यात आलेला आहे?
1: आपल्याकडे रानभाज्यांचा

0: फार पूर्वी पासून होतो.
1: बरोबर.
0: तसाच फुलांचा उपयोग पण फार पूर्वीपासून केला जातो. म्हणजे आदिवासी लोक शेवगा, हादगा, पळस, मोहाचे फुलं, भोपळ्याची फुलं यांचा म्हणजे भाजी करण्यासाठी वापर करतच होतो.
1: बरोबर.
0: तसाच आपणही शहरी लोक पण ते सगळं वापरतोच. म्हणजे बहुसंख्य स्त्रिया खरं तर शेवग्याची, हादग्याची, या फुलांची
1: बरोबर,
0: स्पेशली तांबडा भोपळा असतो त्याच्या फुलांची भाजी करणे इतकी येत नाहीत, पण कोशिंबीर त्याची फार छान होते, पचडी सारखी वेगवेगळ्या प्रकारे ती आहारात आणली जातात. आणि पूर्वी भाज्यांची उपलब्धता तशी कमीच होती, त्यामुळे परसदारात की काय जे उगवून आलेलं आहे, म्हणजे शक्यतो आपल्या आया आजा वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या लावतच होत्या आणि ताजी ताजी आणली की फक्त मुळं खुडून टाकायची आणि सगळी ती भाजी आपल्या आहारात घ्यायची, ही म्हणजे आपल्याकडे पद्धतच आहे.
1: आणि त्याला चव खूप छान असायची.
0: हा, कारण त्यावेळेला रासायनिक खतांचा वापर नव्हताच, आपल्याला माहितच नव्हतं ते. म्हणजे जी मातीची जी काही पाण्याची चव, वातावरणाची चव त्या भाज्यांमध्ये उतरलेली असायची. म्हणजे शेवग्याचं झाड आपल्या परसदारी एखादं असायचं, म्हणजे बहुउपयोगी कल्पवृक्षासारखंच. नारळाचं एक झाड लावायचे लोक, आंबा पाहिजे म्हणून आंब्याचं लावलं जायचं. मला आठवतं की आमच्या माझ्या बाहेरी माझा वाडा होता आमचा, तर शेवग्याचं, जांभळाचं, नारळाचं अशी ती झाडं लावलेलीच असायची. आणि वेगवेगळी फुलांची पण झाडं म्हणजे देवाला तर पाहिजेत, त्यामुळे ती लावली जायची. जास्तीत जास्त वापर वनस्पतीचा आहारात कसा.
1: बरोबर. खाद्य फुलं कुठली कुठली आहेत, पदार्थांमध्ये वापर करू शकतो?
0: त्याच्यामध्ये बघा, शेवगा आहे, हदगा आहे, पळस आहे, पळसाच्या फुलांची भाजी केली जाते, मोहाच्या फुलांची भाजी केली जाते, भोपळ्याची फुलं त्याचा पण आहारात समावेश केला जातो. आणि काही फुलांचा वापर भाजी सारखा नसला तरी वेगळ्या पद्धतीने आपण तो आहारात आणू शकतो.
1: बरोबर.
0: म्हणजे काही फुलांचे आपण सरबत तयार करू शकतो.
1: बरोबर.
0: हा, म्हणजे फुलांमध्ये ना भरपूर अँटी ऑक्सिडंट असतात, अँटी एजिंग. अँटी ऑक्सिडंट म्हणजेच अँटी एजिंग थोडक्यात.
1: बरोबर.
0: तर आपल्याला म्हणजे विशेषतः स्त्रियांना त्याचा फार उपयोग होतो, ज्या म्हणजे त्यांनी ती आहारात किंवा आपल्या रोजच्या ह्याच्यात ती घेतली पाहिजेत आवर्जून, म्हणजे असं मी आग्रहपूर्वक सांगेन, कारण मी त्याचा वापर भरपूर करते. वय कमी ठेवण्यात मदत करतात, आपल्या शरीराचं वय कमी ठेवण्यासाठी आपल्याला मदत होते त्यांची.
1: बरोबर.
0: उच्च रक्तदाब कमी होतो, निद्रानाश कमी होतो आपल्या फुलांच्या वापराने. फ्लेवोनाइड्स असतात त्याच्यात, मग दृष्टी दोष आणि विस्मृती याच्यावर उपयोगी असतात. पेप्टाइड्स असतात फुलांमध्ये, मग ते आपल्याला मनाची अस्वस्थता, उदासीनता कमी करण्यासाठी मदत करतात. आणि लायकोपिन्स असतात, म्हणजे परत अँटी एजिंग म्हणून काम करतात. त्यामुळे हे जर इतकं आपल्याला फुलांपासून मिळतं, आणि तुम्ही बघत असाल की काही कॉस्मेटिक्सच्या जाहिरातींमध्ये तुम्हाला हे शब्द तुम्हाला किंवा त्याच्यावरती लिहिलेलं असेल की याच्यात लायकोपिन्स आहेत, याच्यात पेप्टाइड्स आहेत किंवा फ्लेवोनाइड्स आहेत, तर हे सगळं फुलांपासून काढलेल्या एक्स्ट्रॅक्टमुळे त्या क्रीम मध्ये असतं.
1: बरं.
0: पण तर रसायनं पण भरपूरच असतात, ही जाहिरात बाजी असते. पण मग हे जर आपण डायरेक्ट फुलच म्हणजे आपल्या आहारात आणू शकत असू, तर ते जास्त चांगलं नाही का? म्हणजे आपल्या डोळ्यासमोर असलेली फुलं किंवा आपण स्वतःच उगवून आणलेली फुलं,
1: बरोबर,
0: जर आपण अशा पद्धतीने आहारात आणली तर जास्त चांगलं.
1: साधारण कोणती कोणती फुलं अशी आहारात वापरू शकतो आपण?
0: अनेक फुलं आहेत निसर्गामध्ये आपल्या परसदारात किंवा बाल्कनीमध्ये. तर त्याच्यात पहिल्या नंबरला येतं जास्वंद, जे आपण गणपतीला वाहतो ते लाल फुल. हा, म्हणजे हल्ली बरीच जास्वंदांची रंगांमध्ये उपलब्ध आहेत, पण ती हवायन जास्वंद आहेत, हायब्रीड जास्वंद आहेत, रासायनिक बदल केलेले असतात, त्यामुळे ती आपल्याला उपयोगी नसतात, ती कधीही घेऊ नयेत. पण आपल्या डोळ्यासमोर वाढवलेलं पारंपरिक आपण गणपतीला वाहतो ते लाल फुल, ज्याला जपाकुसुम म्हणलं जातं, केसांच्या वाढीसाठी तेलामध्ये वापरलं जातं, पण आपण जर ते पोटात घेऊ शकलो तर फार छान. तर ते फुल आपण सरबतासाठी आपण ते वापरू शकतो.
1: आणखी
0: गोकर्णाचं सरबत आपण करू शकतो.
1: बरोबर.
0: पळसाची, उन्हाळ्यात पळस भरपूर फुलतो, त्या पळसाची फुलं आपण गोळा करून साठवून ठेवू शकलो. म्हणजे काय करते, मी त्याचे देठ काढून टाकते या फुलांचे आणि पुकेसर काढून टाकते आणि

0: फडक्यावरती किंवा पेपरावर पसरून ठेवते आणि ते सावलीतच डायनिंग टेबलावर मी ठेवलेली असतात. ती सावलीतच ती 3-4 दिवसांनी छान वाळतात म्हणजे प्लास्टिकच्या झिपलॉक मध्ये, म्हणजे ती हवा
1: बंद होतात
0: आणि ती स्टोअर करते, म्हणजे साठवून ठेवते मी डब्यामध्ये.
1: तर अशी ही वेगवेगळी तुम्ही म्हणालात तशी आपली अगदी परसदारातली ही फुलझाडं आहेत, अगदी सहज आपण त्यांचा वापर करू शकतो. तर आज आपण काही पाककृती या संदर्भातल्या सांगणार आहोत, तर सुरुवात करूया. सगळ्यात पहिल्यांदा कुठला पदार्थ सांगाल
0: आपण? आता असं करूया, आपण मोठ्या झाडांपासून मिळणारी फुलं आहेत ना ती आता आपण बघूया आधी. जसं की शेवगा. शेवग्यामध्ये भरपूर ए सी अशी विटॅमिन्स असतात आणि आता तर जगभरात ते सुपर फूड म्हणून ओळखलं जातं. आपल्याकडे भारतात अतिशय एक सुंदर परंपरा आहे, म्हणजे प्रत्येक दिवसाला काहीतरी एक महत्व आहे. जसं की आपल्याकडे मृग नक्षत्र निघालं की इकडे कोल्हापुरात तुम्हाला दिसेल की बाजारामध्ये भरपूर शेवग्याची पाला विकत मिळतो आणि तो त्या दिवशी आपल्या पोटात जाणं ते अतिशय महत्वाची गोष्ट आहे.
1: बरोबर.
0: तर त्यामुळे ती आपल्याला उपलब्ध होतेच, आपल्या घरातला असेल तर फारच सुंदर. शेवग्याला की नाही भरपूर फुलं लागतात आणि फुलगळ पण भरपूर होते, त्यामुळे पडलेली फुलं गोळा करून सुद्धा आपण त्याची भाजी करू शकतो.
1: ती कशी पद्धतीने करायची?
0: सांगते ना. फुलं टेंडर म्हणजे अगदी नाजूक असतात, म्हणजे त्यांना शिजायला वेळ बीळ काही लागत नाही, त्यामुळे त्याच्यावर फार प्रक्रिया कुठल्याच
1: होत
0: बसू नये. हा म्हणजे तेलावरची किंवा तुपावरची फोडणी केल्यावर जिऱ्याची ती एक जरा परतायची असते, तिखट मीठ तुम्ही घाला आणि त्याला तुम्हाला हवं तर दाणे कूट घाला किंवा डाळीचं पीठ घालून ते हलकसं परतवून काढा.
1: बर.
0: की झाली भाजी. हा म्हणजे त्याला म्हणजे कुठल्याही फुलांच्या भाजीला व्हायला वेळ लागत नाही. तुम्ही जितकं त्याच्यावर प्रोसेस कराल किंवा जितकी ती जास्त गॅसवरती उष्णता घेईल तितकं त्यातले जे गुणधर्म आहेत ते नष्ट होतील. त्यामुळे ती काळजी घ्यायची की त्याला खूप वेळ शिजवत बसायचंच नाहीये, सगळ्यात शेवटी ती करायची, बनवायची आणि जेवायला बसायचं.
1: ती फुलं अशी डायरेक्टलीच वापर, म्हणजे ती तुम्ही म्हणाला तशी छोटी आहेत त्यामुळे त्याचं कापणं बिपणं हाही प्रकार नसेल.
0: हा म्हणजे शेवग्याची फुलं कापली नाही तरी चालतात, फक्त ती स्वच्छ धुवून घेतलेली असावी, निथळून घेतलेली, ती काळजी मात्र घ्यावी. हातग्याची भाजी ती तशीच आहे, फक्त त्याचे देठ आणि पुके सर असतात ते काढून टाकायचे असतात आपल्याला. केळफुलाच्या भाजीत मात्र भरपूर आपल्याला
1: प्रोसेस
0: आहे. हा म्हणजे त्याला निवडण्याचाच एक त्याची पद्धत आहे. जिथे केळफूल उपलब्ध आहे अशा ठिकाणी त्याची भाजी केलीच जाते, म्हणजे तो एक रिच्युअलच आहे. नॉन व्हेजिटेरियनला टक्कर देण्या इतकी त्याच्यात शक्ती आहे असं म्हटलं जातं. ऍक्च्युली पदार्थ करायला वेळ फारच कमी लागतो, पण त्याचं निवडणं जरा किचकट असल्यामुळे ती भाजी जरा. केळफुलांची भाजी करताना त्याच्यामध्ये असा एक पाकळ्यांच्या मध्ये मध्ये एक असा प्लास्टिक सारखाच एक जरासा जाड भाग असतो पांढरा, तो आपल्याला बाजूला करावा लागतो. तो थोडासा कडवटही असतो आणि म्हणजे तो फार शिजत नाही चांगला, त्यामुळे तोंडात येतो. म्हणजे जशी काही काही भाज्यांची आपण सालं काढून टाकतो तसंच ते काढून टाकलं की ती शिजते पण चांगली आणि चविष्ट होते.
1: आणखी कुठली?
0: हातग्याची भाजी मी म्हणलं तसंच शेवग्यासारखीच ती करायची आहे. तुम्हाला जर थोडी ओलसर करायची असेल तर दाणे कूट घालून करा नेहमी सारखीच. खरं जर आपण भाज्या नेहमीच्या करतो तशीच ती करायच्यात कुठल्याही भाज्या, फक्त त्यांना खूप वेळ शिजवत बसायचं नाहीये, म्हणजे त्यातले गुणधर्म आपल्याला तसेच हवे असतील तर.
1: बरोबर.
0: ताज्या पळसाच्या फुलांची भाजी छान होते.
1: ती कशी करायची?
0: त्याचे देठ काढून टाकायचे, बुकेसर काढून टाकायचे, स्वच्छ धुवायचेत आणि कांदा म्हणजे तुम्ही जर फोडणीत घातला आणि त्याच्यावरती शेवटी ही चिरलेली फुलं घातली आणि वाफवले आणि मग काय तुम्हाला दाणेकूट घाला, तुम्ही मसाले वेगवेगळे तुम्ही वापरू शकता तुमच्या हाताशी असणारे.
1: बरोबर.
0: पळसाचा रंग फार सुंदर दिसतो पण भाजी झाल्यावर मात्र ती जराशी काळसर होते, पण त्याच्यात गुणधर्म प्रचंड मोठ्या प्रमाणावर असतात.
1: बर.
0: त्यामुळे ते म्हणजे जरूर त्याचं सेवन करावं. आपल्याला निसर्गाने इतकी भरभरून दिलेलं आहे, तो प्रखर उन्हाळ्यामध्ये आपल्याला अशा काही फुलं फुलून येतात, पण ती जी सगळी फुलं आहेत ती शरीराला थंडावा देणारी आहेत. जसं की पळस, पळसाची भाजी अतिशय थंड असते. आदिवासी लोक भरपूर नाचणी पण खातात, ती थंड असते म्हणून, आणि तसंच या भाज्या पण खातात, त्यामुळे ते म्हणजे दिवसभर उन्हातही असतात पण म्हणजे त्यांच्या उष्णतेचे रोग होण्याचं प्रमाण अत्यल्प असतं.
1: बरोबर.
0: कारण त्यांच्या आहारात अशा तऱ्हेच्या गोष्टी येतात.

0: त्यामुळे
1: बरोबर. पळस तुम्ही आता सांगितले ती वेगळ्या पद्धतीची आहे, म्हणजे जनरली पळसाची भाजी ही केली
0: जात नाही.
1: आणखी कुठली रेसिपी आहे?
0: लाल भोपळ्याची फुलं.
1: बर.
0: लाल भोपळ्याला ना स्त्री आणि पुरुष म्हणजे अशी दोन वेगवेगळे भाग असतात आपल्या निसर्गामध्ये.
1: बर.
0: तर वेलाला ना मेल फिमेल अशी दोन प्रकारची फुलं येतात.
1: बर.
0: तर मेल फुलं असतात ती नुसतीच फुलं येतात, आणि फिमेल फुलं असतात त्याला आधीच छोटासा एक भोपळ्यासारखा एक गोल येतो आणि त्याच्या पुढे फुल लागतं, त्यामुळे ते ओळखायला फार सोपं असतं. तर त्यातली मेल फ्लावर्स म्हणजे फुलं तोडून घ्यावी, ती भरपूरच प्रमाणात येतात. पण ही फुलं तोडताना सुद्धा ना सकाळच्या वेळात तोडू नयेत, कारण त्यावेळेला ना भरपूर वेगवेगळे भुंगे कीटक पक्षी असे बागेत आलेले असतात, आणि त्यावेळेला त्यांचं नैसर्गिक परागीभवन होत असतं.
1: बर.
0: तर त्यामुळे ते होऊ द्यावं.
1: बर.
0: ती वेळ टळून गेली की मग ती फुलं आपण वेलावरून भोपळ्याची काढावी, आणि मग ती स्वच्छ धुवून त्याचा देठ आणि बुकेसर काढून टाकावा, आणि चिरून गोड दही घालून त्याची कोशिंबीर करायची.
1: बर.
0: अतिशय छान लागते.
1: म्हणजे नुसतं फक्त दही आणि ते भोपळ्याचं फूड.
0: हा, मीठ साखर दाण्याचं कूट घाला, तुम्हाला जिरे तूप जिऱ्याची फोडणी दिली की अतिशय छान, इतकी चविष्ट लागते ती. पिवळ्या रंगाची किंवा केशरी रंगाची जी फळं फुलं आहे
1: बरोबर,
0: तर त्याच्यामध्ये आपल्याला भरपूर ए व्हिटॅमिन मिळतं. तर या भोपळ्याच्या फुलामध्ये भरपूर ए व्हिटॅमिन असतं, आणि जितकं तुम्ही ते कच्चं खाल, कारण ते इतकं नाजूक सुंदर असतं, ते काही पचन मिचन असं यू होऊन जातं त्याचं. बरेच लोक त्याची भजी करतात,
1: म्हणजे या फुलांची
0: भजी.
1: बर.
0: अतिशय छान लागते ही भजी.
1: त्याच्यात पण ती आपण चिरून घालून,
0: चिरून पण नाही, ती म्हणजे पाकळ्याचीच अख्खं बुडवून. हा, फुलंही अख्खं बुडवतात किंवा पाकळ्या म्हणजे दोन दोन तीन त्याचे भाग करून पिठात बुडवून त्याची भजी केली जाते. तशी ती शेवग्याची फुलांची पण भजी छान होते.
1: बर.
0: हा, ती फार छान लागते. किंवा त्याचे पॅटीस छान लागतात शेवग्याच्या फुलांचे, म्हणजे बटाट्याबरोबर ती फुलं घातली, पोषण मूल्य वाढतं.
1: बर.
0: आणि तळून काढण्यापेक्षा शालो फ्राय करावी.
1: वा,
0: फारच टेस्टी लागतात, कुरकुरीत आणि लगेचच वाफली जातात. त्या पॅटीस मध्ये शेवग्याच्या पानांची पावडर घालायची. स्मूदीज मध्ये पण तुम्ही घालून हे पिऊ शकता, सूप करू शकता शेवग्याचं. हा, म्हणजे शेवग्याचं सूप करताना ही फुलंही घाला त्याच्यात.
1: बर.
0: म्हणजे अवेलेबल असतील तर सुकवून ठेवली तरी चालतात, म्हणजे आता भरपूरच आली आहेत. एकाच वेळेला काही सगळं घरात करणं शक्य नाही. बऱ्याचदा तर असं होतं की मुलांना आवडत असतं पण मुलं घरी नसतात, त्यावेळेला ही जर फुलं सुकवून ठेवता आली तर मुलं आल्यावरती त्यांना त्याचा आस्वाद देता येतो. थोडी जास्त लागतील कदाचित,
1: पण वाळवल्यामुळे
0: पण गुणधर्मात फारसा फरक नाही पडत.
1: झाडांचा उपयोग करत असताना किंवा झाडं आपण लावलेली असताना खाली पडलेल्या गोष्टी आपण झाडून फेकून देतो, आणि या अशा पद्धतीनं स्वच्छ धुवून सुद्धा तुमची जर बाग छान असेल.
0: अगदीच अगदीच. एक ठराविकच तो बहार असतो बघा, म्हणजे शेंगा धरायच्या आधी त्याला चिक्करच फुलं लागतात.
1: बर.
0: आणि सगळ्या फुलांचा काही शेंगा नाहीत होत, ती खालीच पडून जातात, त्यातलं काहीच म्हणजे फलित होतात. मग अशा वेळेला तुम्ही एखादं कापड साडी बिडी खाली घालून ठेवली झाडाच्या खाली, हा, तर ते आपल्याला मातीत मिसळण्यापासून आपण वाचू शकतो. आणि म्हणजे आपल्याकडे तर म्हणजे इकडे कोल्हापूर या भागामध्ये गौरी आल्या की त्यांना आल्या पाल्याची भाजी मग त्याच्यात भोपळ्याची पानं असतात, मग त्याच्यात पण आपण ती फुलं घालू शकतो असतील तर.
1: बरोबर.
0: किंवा ती ऋषीपंचमीची जी भाजी आहे त्याच्यामध्ये पण तुम्ही वेगवेगळ्या प्रकारची ही फुलं वापरू शकता.
1: ओके.
0: तुमच्या आजूबाजूला असणारी वेलांवरती ज्याची फळं होतात त्याची फुलं खाण्यासारखीच असतात ना,
1: केव्हाही
0: नाही का? हा, म्हणजे हा जो प्रश्न असेल की कोणती फुलं खावी, तर म्हणजे
1: वेलवर्गीय जे आहेत त्याला येणारी फुलं ही आपण
0: खाण्याला योग्य असतात.
1: बरोबर.
0: आणि विकतची हायब्रीड आणू नयेत. बिया पेरून ज्याची रोपं उगवून येतात अशी जी आपली देशी वाणं आहेत ना त्यांची फुलं वापरावी.
1: आणखी कुठल्या रेसिपीज आहेत?
0: आता आपण फुलांपासून ना वेगवेगळी सरबत आपण तयार करू शकतो.
1: बर. ती फुलं कुठली कुठली आहेत?
0: या फुलांचं सरबत बनवण्याचे भरपूर फायदे, मगाशी मी सांगितलं त्याच्यात भरपूर अँटी ऑक्सिडंट्स, आणि त्यातले जे रंग आहेत ते नॅचरल रंग आहेत, त्यामुळे आपण विंदास्त सगळ्यांना म्हणजे आबालवृद्धांना ते खायला घालू शकतो. बरेचदा असं होतं की आपण सुरुवातीला पदार्थ डोळ्यांनीच खातो.
1: खरं.
0: रंगीबेरंगी सरबत बघितली की आपल्याला म्हणजे ती प्यावीशीच वाटतात, मजेदारच वाटतात सगळ्या.

0: ती आवडतात.
1: बरोबर.
0: म्हणजे हे नॅचरल कलर्स तुम्ही मुलांना देऊ शकता बिंधास.
1: ती कोणती कोणती फुलं आहेत?
0: तर पहिलं प्रथम मी तर नाव घेईन गोकर्ण. म्हणजे हल्ली परत ते सुपरफूड नंतर म्हणजे गोकर्णाच्या फुलांचा चहा किंवा बटरफ्लाय पी टी
1: बर
0: म्हणून ती फार फेमस आहेत.
1: बर
0: आपण ते रोज पिऊ शकतो आपल्या दारात जर गोकर्णाचा वेल असेल तर. अगदीच म्हणजे ते प्यावंच. निदान सरबत जरी गोड म्हणून नाही प्यायलं तरी त्या फुलांचं पाणी निळ्या रंगाचं जर असं साध्या पाण्यासारखं त्याला की चव नसते किंवा वास नसतो.
1: बर
0: त्यामुळे तुम्ही त्याला वेगवेगळी म्हणजे फळं वापरून जसं की लिंबू आवळा स्टार फ्रूट. स्टार फ्रूटला पण फारसा रंग नसतो पण ती असतात आपल्याकडे त्याचं सरबत फार छान होतं. तर आंबट फळांच्या चवीचा आणि या
1: निळ्या
0: रंगाचा वापर करून आपण तऱ्हे तऱ्हेची सरबत तयार करू शकतो.
1: पण हे मूळ तुम्ही जे म्हणालात की निळ्या रंगाचं पाणी छान तयार होतं ते कशा पद्धतीने?
0: सांगते तुम्हाला. ताज्या फुलांचं तर म्हणजे फार छानच होतं पण ही फुलं सुकवून ठेवली तरी ती स्टोअर पण करून ठेवता येतात कारण त्याचा एक सीझन असतो तेव्हा भरपूरच फुलं येतात.
1: हो
0: आणि आपल्याला प्रत्यक्ष सरबत करायला एक ग्लास सरबत करायला एक तीन चार फुलं पुष्कळ होतात. अगदी खूपच त्याचा छान रंग येतो. तर ती देठ काढून आपण ग्लासमध्ये ठेवली आणि वरून उकळतं पाणी घालायचं. जरासा म्हणजे कल्पना वाईट वाटू शकते पण त्याचा अंतिम रिझल्ट फार चांगला आहे की त्याचा काही क्षणातच रंग येतो.
1: बर
0: अतिशय सुंदर निळा रंग आपल्याला त्याच्यापासून मिळतो. आणि हा निळा रंग आपण बाटलीमध्ये भरून एक त्याचं शेल्फ लाईफ चांगलं महिनाभर आहे म्हणजे फ्रीजमध्ये आपण साठवून ठेवू शकतो. म्हणजे आपल्याकडे किती पार्टी आहे तर आपल्याला काहीतरी वेगळं करायचं आहे म्हणजे आम्ही ते सरबत पार्टीच करतो वेगवेगळ्या रंगाची नॅचरल सरबत प्यायची. तर हा जो रंग निघालेला आहे तो फुलं गाळून बाजूला करायची आहेत आणि हा रंग स्टोअर करू शकतो किंवा लगेच तुम्ही वापरू शकता.
1: त्याच्यामध्ये तुम्ही म्हणाला तसं लिंबू पिळून वगैरे लिंबाचं.
0: हा आणि लिंबू पिळल्यावर एक जादुई रंग त्याला जांभळा रंग येतो.
1: अरे वा
0: फारच सुंदर जांभळा रंग तो येतो. आणि तुम्ही तेच पाणी बर्फाच्या क्यूब्सच्या त्या ट्रे मध्ये घातलं तर तुम्हाला निळ्या रंगाचे बर्फ मिळतात.
1: क्या बात आहे. हा म्हणजे डोळ्यासमोर चित्र आलं.
0: हो फार सुंदर. तर ते निळे गोळे आपण बर्फात
1: किंवा आपण अगदी साधं लिंबाचं पांढऱ्या सरबतात जरी ते घातले
0: हा किती आणि त्याच्यात ते सुरुवातीला निळे आणि मग ते विरघळल्यावरती जांभळा रंग येतो आणि ते फार सुंदर दिसतं.
1: आणि तुम्ही म्हणालात तसं की जरी त्याला चव नसली तरी त्याच्यामध्ये औषधी गुण
0: भरपूर. अतिशय औषधी आहे म्हणून तर ते म्हणजे जगभरामध्ये इतकं लोकप्रिय आहे. आणि म्हणजे 100 ग्रॅम फुलाचं पाकिट आपण जर विकत ऑनलाईन मागवलं तर ते 400 ते 600 रुपये इतकं त्याची किंमत आहे.
1: खरंच आपल्या पर्सात किती खजिना आहे.
0: आणि म्हणजे आपण मल्टी उपयोग करू शकतो त्याचा की देवालाही व्हायची आणि दुसऱ्या दिवशी ती बाजूला काढून घ्यायची आणि त्याचा वापर आपण करू शकतो.
1: बरोबर.
0: या गोकर्णाच्या फुलांचा रंग आहे ना तो रंग तुम्ही धिरड्यामध्ये घालू शकता. तुम्ही जर तांदळाचं धिरडं करायचंय तर या निळ्या रंगामध्ये करा किंवा मोदकाच्या पांढऱ्या याच्या मध्ये घाला किंवा तांदळाची खीर काही जण करतात त्याच्यात हा रंग घालू शकता. निळ्या रंगाची खीर होईल.
1: बर
0: त्याच्यानंतर ही फुलं केक वरती तुम्ही ठेवू शकता किंवा म्हणजे भाज्या करताना म्हणजे आता बटाट्याची भाजी केलेली आहे आपण तर काहीतरी एक गंमत आणायला त्याच्यात तुम्ही भाजी फुलं घालू शकता किंवा कोणत्याही भाजीमध्ये स्मूदीमध्ये तुम्ही फुलं घालू शकता. म्हणजे ती पोटात घेण्यासाठी आपण वेगवेगळे सरबतच प्यायला पाहिजे असं काही नाही. आता सुपामध्ये घालू शकता
1: म्हणजे एक कलर पण आणि पौष्टिकता वाढवणं दोन्ही गोष्टी आपण ह्याच्यात करू शकतो.
0: अगदीच. म्हणजे ते पांढऱ्या रंगाचं आपण ह्याचं सूप करतो ना मक्याचं तर त्याच्यामध्येही फुलांचा म्हणजे रंगाचा ड्रॉप घालून बघा फार सुंदर रंग.
1: सुंदर कल्पना आहे.
0: म्हणजे आपल्याकडे अन्न प्रेझेंट करताना किंवा खायला घालताना किंवा डेझर्ट्स मध्ये तुम्ही घालू शकता.
1: ओके.
0: तर त्यावेळेला ती बरीच फुलांनी सजवलेली डेझर्ट्स जर आपल्या डोळ्या म्हणजे समोर आली किंवा आईस्क्रीम तुम्ही म्हणजे हा रंग जर व्हॅनिला आईस्क्रीम मध्ये घातला तर निळ्या रंगाचं तुम्ही आईस्क्रीम मुलांना देऊ शकाल.
1: मस्त.
0: हा इतका सुंदर निळा रंग येतो कारण तो ओरिजिनल निळा रंग तसाच राहतो आईस्क्रीम मध्ये वापरताना कारण तिथे आंबट गोष्टीशी त्याचं हे येत नाही.
1: बरोबर. पण मग त्याला दुधाला काही प्रॉब्लेम येत नाही.
0: काही नाही.
1: म्हणजे आपण
0: किंवा मग तुम्ही आईस्क्रीम करायच्या वेळेला सगळं

0: तयार आहे, तर ते मिश्रण गार झाले तर त्यावेळेला हा कॉन्सन्ट्रेटेड रंग तुम्ही
1: रंग सुद्धा नुसता तुम्ही घातला तरी चालू शकतं
0: आणि मग पुढे सेट करायला ठेवू शकता.
1: आता हे गोकर्णाचं झालं, दुसरं आणि असं कुठलं फुल आहे?
0: जास्वंदी.
1: बर,
0: जे आपल्या घरामध्ये आपण उगवून आणू शकतो. म्हणजे एखादं जास्वंदाचं फूल आले ते मी आज देवाला घातले आणि दुसऱ्या दिवशी मी त्यातला फुलकेसर आणि देठ काढून टाकलेत, त्याच्या चार बाकड्या त्या मी ग्लासमध्ये घालते, गरम पाणी त्याच्यात घालते आणि सुंदर किरमी जे रंग त्याला येतो हा फार सुंदर रंग असतो तो. आता मी सांगितलं त्याचप्रमाणे वापरायचा, त्यात लिंबू पिळलं की लाल भडक रंग रक्तासारखा सुंदर रंग येतो.
1: बरोबर, म्हणजे ज्या पद्धतीनं तुम्ही गोकर्णाचं पाणी सांगितलं त्या पद्धतीनं हे जास्वंदीचं पाणी
0: आणि मग लिंबू वापरून त्याचं सरबत करू शकता. आवळा वापरला ना, मी तर आवळ्याचाच डायरेक्ट रस काढून ठेवलेला असतो, तर तो रस जर वापरला तर ह्यांचे फार सुंदर रंग मिळतात, म्हणजे पेस्टल शेड्स मिळतात आपल्याला.
1: ओके,
0: लिंबामुळे आपल्याला थोड्याशा नॉर्मल शेड्स मिळतात, पण असं रंगांचं व्हेरिएशन करून आपण सरबत सर्व्ह करू शकतो.
1: किती छान.
0: हो, फारच देखणी होतात. किंवा हे नुसतंच पिऊन घेतलं तरी चालतं. हा, म्हणजे वेगवेगळ्या कॉस्मेटिक्स मध्ये ते घातलेलं आपण ते चेहऱ्यावरती किंवा त्वचेवर लावण्यापेक्षा पोटात घेतलं हा तर त्याचा जास्त चांगला फायदा होतो. असे देठ आणि पुकेसर काढून ठेवला तर ती फुलं पण 3 दिवसात चांगली सुकतात. प्लास्टिकच्या पिशवीमध्ये साठवणूक त्याची करून ठेवू शकतो.
1: म्हणजे ही जी फुलं आहेत याची साठवणूक करून ठेवल्यामुळे आपण पुढे कधीही
0: वापरू शकतो. पळसाची फुलं तशी आपण साठवून ठेवू शकतो. त्याचा फार निखळा पिवळा रंग इतका छान येतो.
1: याच पद्धतीनं गरम पाणी घालून
0: पद्धत हीच आहे.
1: बर,
0: हा, फक्त तुमच्याकडे फुलं पाहिजेत. ताजी फुलं असतील तर उत्तम, सुकवून ठेवले असतील तरी फार. तर काय, ताजी फुलांचं काम 2-3 फुलांमध्ये होत असेल तर 5-6 फुलं लागतील.
1: ओके, पण याचा पिवळा रंग
0: हो आणि गुणधर्मामध्ये काही फरक नसतो.
1: म्हणजे थोडक्यात बघितलं तर आपण निळा, लाल आणि पिवळा हे 3 रंग म्हणजे नैसर्गिक रंग अतिशय चांगल्या पद्धतीनं तयार करून आपण आपल्या आहारात वापरू शकतो.
0: हो, तसं म्हणजे मिठाचा पण तुम्ही रंग वापरू शकता. तेरड्याचा गुलाबी.
1: बर,
0: म्हणजे तुमच्याकडे जर गुलाबी रंगाचा तेरडा असेल, डार्क गुलाबी, तर त्याचा पण असाच पद्धतीने तुम्ही रंग वापरू शकता आणि आहारात त्याचं सरबत पिऊ शकता. नुसतं प्या, त्या पाण्यामध्ये जरास जिऱ्याची पावडर घातली. किंवा मी काय करते, मी वेगवेगळ्या मसाल्यांचंच पाणी तयार करते.
1: बर,
0: ते ह्या पाण्यात मिसळते, त्याला एक चव येते. पण साखर, म्हणजे डायबिटीस असणाऱ्या लोकांचा असा प्रश्न असतो की मग आम्हाला ते कसं मिळणार.
1: बरोबर,
0: पण मग ते तुम्ही तसंच पिऊ शकता. वेगवेगळे फ्लेवर्स त्याला तुम्ही द्या, म्हणजे जसं की धणे, जिरे, दालचिनी, लवंग, चक्रीफूल, त्याचा पण एक छान वासही येतो.
1: बर,
0: आणि फ्लेवर चांगला येऊ शकते आपल्याला. सैंधव मीठ घाला.
1: बर,
0: लिंबू पिळू शकता.
1: म्हणजे हे सगळं तुम्ही जे पदार्थ सांगितले त्याचं एक लिक्विड तयार करून त्याचा तुम्ही ह्याला फ्लेवर, म्हणजे कलर आणि इकडं फ्लेवर.
0: कलर थोडा कमी होऊ शकतो पण अंतिमतः आपल्याला त्याचे गुणधर्म मिळणार आहेत.
1: बरोबर,
0: त्याला काही वास नसतो, त्यामुळे ते मी रंगीत पाणी पिऊन घेते, त्यामुळे त्याचे फायदे आपल्याला मिळत राहतात. तुम्ही प्रत्येक वेळेला सरबत केलं पाहिजे असं काही
1: नाही. पुढची आणखी काही रेसिपी आहे?
0: आपण गुलाबाचं सरबत आपण तसं करू शकतो.
1: बर,
0: गुलाबाची म्हणजे गुलकंद ज्या गुलाबाचा केला जातो, देशी गुलाब, त्याला फार सुंदर वास असतो, तोच वापरावा.
1: बर,
0: कारण त्याला फ्लेवर फार असतो. गुलाबाचा रंग इतका येत नाही म्हणजे पाण्यात घालून, पण त्याचा सुंदर आरोमॅटिक थंडावा आपल्याला मिळतो.
1: आपण असं म्हणूया की मग जास्वंदीचा रंग गुलाबाचा.
0: करेक्ट, असे परमिटेशन कॉम्बिनेशन तुम्ही अगदीच
1: करू शकतो.
0: मोगऱ्याची फुलं पाण्यात घालून ठेवली,
1: फ्लेवर,
0: हा, 15-20 मिनिटात त्याला फार सुंदर वास यायला लागतो. माठातही टाकली जातात, पण ती फार वेळ ठेवू नये, नाहीतर मग ती कडवट होतात. ते पाणी आपण वेगवेगळे हे रंग वापरू, फळ कुठलं तरी आंबट वापरू, कैरीचा रस किंवा किस, त्याचं पाणी पण तुम्ही
1: वापरू शकता.
0: म्हणजे कैरी, लिंबू, आवळा, स्टार फ्रूट, त्याचा पांढऱ्याच रंगाचा ज्यूस निघतो. त्याचं तुम्ही रस काढून ठेवला आणि मीठ साखर घालून जर रस काढून तुम्ही जर बाटलीत भरून ठेवला तर महिनाभर त्या रसाचा वापर तुम्ही करू शकता आणि सरबत बनवू शकता. हा, म्हणजे हा त्याच्या फळाचा उपयोग झाला.
1: ही वेगवेगळ्या फुलांची सरबत आपण आता बघितली, आणखी कुठल्या पद्धतीनं या फुलांचा वापर केला जाऊ शकतो?
0: आपल्याकडे भरपूर प्रमाणात ऊन असतं आणि ऊन असल्यामुळेच भरपूर प्रमाणात आपल्याकडे फुलं उगवून येतात.
1: बर,
0: तर ही जी गुलाबाची फुलं आहेत ताजी, त्याच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत फक्त.
1: बर,
0: आणि खडी साखर, काचेच्या बरणीमध्ये खडी

0: साखर पाकळ्या आहे, खडी साखर पाकळ्या असे थर देत
1: थर
0: राहायचे
1: द्यायचे.
0: आणि उन्हात ती बरणी नेऊन ठेवायची.
1: बर.
0: आता तुम्ही म्हणाल की आमच्याकडे दोनच फुलं आली, मग त्याचा मी कसा गुलकंद करू. ठीक आहे, आज दोन फुलं आली आहेत, तेवढंच ठेवा.
1: बर.
0: परवाच्याला अजून एकच फुल आलंय, परत त्याच्या
1: त्याच्यावर
0: पाकळ्या
1: लेयर घालत राहा.
0: हा, म्हणजे मी तर ती बरणी ती गच्चीवरच ठेवलेली असते. फूल आलंय का म्हणून मी साखर खेळी थोडीशी घेऊन जाते आणि ते करत राहते.
1: म्हणजे ते लेयर घालत गेलं की तयार
0: तयार होतं. अगदी अगदी,
1: म्हणजे अगदी घरच्या घरी सुंदर असा हा गुलकंद
0: हो.
1: आणि गॅसची सुद्धा आवश्यकता नाही.
0: नाही नाही, अगदी
1: किती सुंदर.
0: म्हणजे आपल्याकडे ती पद्धत आहे वाळवण, नाही का आपण घालत. तुम्हाला वाळवणावरून मला आठवलं की हे रंग तुम्ही पापड्यांमध्ये कुरड्यांमध्ये घाला.
1: हो, मग अशी सांगितलेले.
0: फार सुंदर रंग पापड्यांना येतो, कारण मी हे प्रयोग केले आहेत. थोडे फेंट येतात
1: खरं,
0: पण रंग मात्र येतात.
1: येतो पुन्हा, अपायकारक काहीच नाही,
0: अजिबात नाही. बिंदास
1: मिळालं तर त्यातनं चांगली पौष्टिक मूल्यच मिळतील आपल्याला.
0: पण हा म्हणजे नॅचरल कलर.
1: बरोबर.
0: हा, काही काही फुलं आहेत ना ती खाण्याच्या योग्य असतात. आपल्याकडे ती फारशी येत नाही, पण गुलाबाची फुलांच्या पाकळ्या बघा, मिठाईवरती
1: हो
0: घातलेल्या असतात. किंवा गुलाबजाम मध्ये घालतात, बासुंदी मध्ये घालतात, रबडीवर घालतात.
1: बर.
0: म्हणजे ती सुकवून ठेवलेली आपण अशा प्रकारे सजावट
1: म्हणून वापरू शकतो,
0: म्हणून आपण घालू शकतो.
1: बरोबर.
0: केक वर पण घालतात. म्हणजे आता असं आहे की डायंथस, व्हायोला, कॅलेंडुला, पॅन्सी ही जी फुलं आहेत ना ती सगळी इडिबल आहेत.
1: बर.
0: खाण्यासारखी आहेत, तर ती केक वरती घालतात, ब्रेड वरती लावतात.
1: बर.
0: त्याची नावं इंग्लिश आहेत, त्याची मराठी नावं मला माहितीच नाहीयेत. म्हणजे डायंथस आपल्याकडे येतात ती.
1: बर.
0: पण ती खाण्यासारखी आहेत फुलं. झेंडूची फुलं पण तुम्ही अशा तऱ्हेने वापरू शकता. म्हणजे झेंडूचं तुम्हाला माहित असेल की पाकळ्या म्हणजेच त्याचं बी असतं, खाली त्याला काळा एक रंगाचं छोटीशी काडी असते प्रत्येक पाकळीला.
1: बरोबर.
0: तर त्या तुम्ही कुंडीत घातल्यावरती जी रोपं उगवून येतील ना, त्या रोपांची फुलं तुम्ही खाऊ
1: शकता.
0: म्हणजे त्याचा पाणी पण वापरून तुम्ही सरबत करू शकता.
1: ओके.
0: त्याचा पण सुंदर
1: रंग येतो.
0: हा, असा छान केशरी रंग इतका सुंदर येतो. तर त्या रंगाचा वापर तुम्ही बिर्याणीसाठी पण करू शकता. साखर भात, नारळी भात, केशर नसेल तर ते तुम्ही करू शकता. तुम्ही पारिजातकाच्या फुलांचा देठ वापरू शकता.
1: बरोबर. केशरी रंग,
0: केशरी रंग येण्यासाठी. अगदी फार सुंदर रंग आहे त्याचा. रंगांची जी लयलूट आपल्या आजूबाजूला आहे, तर ती आहारात आपण
1: नक्कीच वापरू शकतो.
0: आता जाता जाता तुम्हाला सांगते, आंबाडीची जी आपण भाजी लावतो तर त्याला सुंदर फुलं येतात, भडक एकदम किरमिजी रंगाची.
1: बर.
0: आणि ती अतिशय आंबट असतात चवीला.
1: हो हो.
0: आणि त्या त्याची चटणी छान होते, त्याचं सरबत छान होतं. रंग त्याचा इतका देखणा असतो त्या आंबाडीच्या फुलांचा. किंवा ही जी आंबाडीची स्पेशली फुलं आहेत ना, त्याची चटणी आपण करू शकतो. म्हणजे ती वाटू शकतो, ते वाटून त्याच्यात तुम्ही पाणी घालून तो जाड पातळ रंग पण त्याच्यात करू शकता.
1: बर बर बर.
0: आणि ह्याचे क्यूब्स करून ठेवले की सरबतांमध्ये ते फार छान लागतात.
1: त्याच्यात थोडासा आंबट फ्लेवर
0: असतोच. मोईतो फार छान, अलीकडे मुलांना मोईतो फार आवडतो सगळ्या. तर असे हे जे रंग वापरून जर तुम्ही पाण्याऐवजी सोडा घालायचा आहे, म्हणजे सरबत तयार करताना रंग आपण पाण्यातच एक्स्ट्रॅक्ट त्याचं काढून घ्यायचंय, पण त्या बनवताना त्यात सोडा आणि भरपूर पुदिना आणि बर्फ घातला की घरच्या घरी आपण वेगवेगळी मॉकटेल्स मुलांना देऊ शकतो.
1: खरं म्हणजे सध्या क्रेज आहे.
0: क्रेज.
1: हा, साधा सोपं आहे, फक्त आपण नैसर्गिक रंग जे मगाशी आपण सांगितले त्याचा वापर करून छान करू शकतो.
0: म्हणजे अननसाचा रस असेल तर त्याच्यावरती हा गोकर्णाचा निळा रंग हळूहळू हळूहळू घालत गेलं बारीक धार, तर आपल्याला दोन वेगवेगळे रंग ग्लासात दिसू शकतात.
1: किती सुंदर.
0: हा, म्हणजे मॉकटेल्स वेगवेगळी
1: करू शकतो.
0: हा, आणि हेल्दी.
1: आणखी अशा कुठल्या वनस्पती आहेत त्या ज्याचा वापर वेगळ्या पद्धतीने आपण आहारात करू शकतो?
0: त्याच्यामध्ये फार महत्वाची वनस्पती आहे कडुनिंब.
1: बर.
0: म्हणजे आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये आपण गुढीपाडव्याला ते एक बाळ कडूच पाजलं जातं की आपल्याला सगळ्या प्रकारच्या चवी आणि कडू गोट गिळता यायला पाहिजेत आयुष्यात, म्हणून आपल्याला ते त्याची चटणी आपण करतो. त्याच्यात आपण गुळ जिरे वगैरे घालतो. किंवा म्हणजे आंबटपणासाठी आपण त्यावेळेला कैरी अवेलेबल असते, कैरी वगैरे घालतो. तसंच कैरी आणि गुळ आणि जिरे पावडर वापरून आपण कडुलिंबाच्या फुलांचं सरबत करू शकतो. ते अतिशय थंडावा देणार आहे सरबत.
1: बर बर.
0: अर्धी वाटी फुलं कडुलिंब

0: लिंबाची
1: हाँ
0: आणि 3 ग्लास पाणी, थोडा गूळ आणि कैरी किसून आणि 1/2 टीस्पून मिरपूड आणि आल्याचा किस
1: बर
0: आणि थोडस मीठ.
1: हाँ
0: हे सगळं पाण्यात गूळ विरघळवून घ्यायचं आणि हे सगळे साहित्य त्याच्यात घालायचंय. हे थोडा वेळ जर ती फुलं भिजत घातली ना तर ते पाणी आपल्याला वापरता येतं. फुलं चांगली कुस्करून घ्यायची आहेत त्याच्यामध्ये आणि त्याचा जो एक्स्ट्रॅक्ट आहे तो या सगळ्या मिश्रणामध्ये घातला की अतिशय सुंदर कडुलिंबाचं सरबत तयार होत. चरबी वेगानं कमी होते या सरबतामुळे आणि चयापचय क्रिया वाढते, पचन फार चांगलं होतं. म्हणजे अगदी कडू ती नसतात, म्हणजे पानं इतकी, म्हणजे त्याचा एक वेगळाच फ्लेवर असतो. काही आंबट फळं वापरून त्याच्या बरोबर त्याचं कॉम्बिनेशन केलं.
1: खर तर पदार्थ वेगवेगळे आपण करतच असतो, पण हे वेगळ्या पद्धतीचे वेगळे पदार्थ असं आपण म्हणूयात. तुम्ही मगाशी म्हणालात की फुलांबरोबर पानांचा सुद्धा काही ठिकाणी वापर केला जाऊ शकतो, तर
0: म्हणजे अशा अनेकानेक वनस्पती आहेत की ज्या आपल्या आहारात असायला पाहिजे. गणपतीची जी 21 आपण पत्री असते की नाही,
1: हो,
0: एक ऊर्जा पेय तयार करू शकतो. धोत्रा, केवडा, रुई असं हे सोडलं, दुर्वांचा रस तर आपल्याकडे म्हणजे घेतलाच जातो पोटात. आघाडा, मरवा, तुळस, बेल, जाई, जुई, पारिजातक, शमी, पिंपळ, त्याच्यानंतर अर्जुन, आंबा. कणेराचं घेऊ शकत नाही आपण, ते देवाला वाहू शकतो, पण त्याच्यातनं चिकट ज्याच्यातनं द्रव येतो ती पानं आपण आहारात घ्यायची नाही. मधुमालती, बोर, हादगा, डाळिंब आणि गोकर्ण आणि माका हे तर आम्ही घेतोच. शिवाय वेगवेगळ्या म्हणजे आंबा, पेरू, डाळिंब ज्याची रस निघू शकेल अशी चांगला फ्लेवर देणारी, थोडासा पालकची पानं, कोथिंबिरीची पानं, म्हणजे हे सगळं आम्ही घेऊन आम्ही रस काढतो.
1: बर.
0: आणि आता तो एक प्रकारचा काढाच झाला ना, न उकळलेला कच्चाच आहे हा रस, कच्चा आहे, मिक्सर मधनं काढलेला आहे. याच्यात झेंडू पण आहे. आडुळसा तुमच्याजवळ असेल तर तो तुम्ही घालू शकता. पारिजातकाच्या पानांचा वेगवेगळे औषधी उपयोग आपल्याला माहिती. म्हणजे ही जी मी आता नावं घेतली ती सगळी औषधी वनस्पती ह्या आहेतच.
1: बरोबर.
0: त्या सरबताला चव आणण्यासाठी पाणीपुरीचं पाणी आपण जसं करतो तसं करायचं.
1: बर.
0: चिंच, गूळ आणि त्याच्यामध्ये तुम्ही मीठ घाला, जिरेपूड घाला आणि पुदिना घाला, अशा तऱ्हेचं ते पाणी ह्या सगळ्या पाण्यात मिक्स केलं आणि थंड सर्व्ह केलं की कोणाला कळतच नाही की आपण काय पितोय. म्हणजे आमच्याकडे तर त्याला आयुर्वेदिक पाणीपुरी म्हणून पण आपण ते खाऊ शकतो असं सगळ्यांना वाटतं.
1: खरंय.
0: आणि आम्ही त्याची पाणीपुरी ते पाणी घालून ते पिऊ पण शकतो. आणि मला आठवतंय की आम्ही एका कॉलेजमध्ये म्हणजे पत्री काय काय असतात त्याचं एक एक्झिबिशन आम्ही मांडलं होतं, कारण माहितीच पडत नाही. मग आम्ही त्याची झाडं घेऊन गेलो होतो, सगळ्याचा आम्ही डिस्प्ले होता. मग आम्ही हे ऊर्जा पेय सगळ्यांना पाचलं होतं. तर तिथले प्रोफेसर म्हणले आम्हाला नको हे जरा काढ्यासारखं दिसतंय. तर मग मी त्यांना मुद्दाम आग्रह करून एक घोटभर सर घेऊन बघा. त्यांनी पिल्यावर हळूच त्यांनी पुढचा परत ग्लास पुढे केला की अजून मिळेल का थोडस. त्यामुळे आपल्या आजूबाजूच्या वनस्पतींचा आपण आहारात वापर करावा जरूर.
1: म्हणजे असं आपण म्हणूया की निसर्ग भरभरून द्यायला बसलेला आहे, फक्त आपण घ्यायला हवंय असं आहे. आणि त्याचा जितका जास्त पद्धतीनं आपण उपयोग करू शकू. फक्त एक काळजी घ्यायची आहे की ही फुलं जी आहेत ही आपल्या परसदारातली असावीत, कुठलेही रासायनिक त्याच्यावरती कीटकनाशक वगैरे मारलेलं नसावं. सूर्यप्रकाशात उगवलेली झाडं जी आहेत त्या पद्धतीनं तुम्ही ज्या काही पाककृती सांगितल्या त्या पद्धतीनं आहारामध्ये आपण या फुलांचा वापर नक्की करू शकतो. आणि तुम्ही त्याचा सगळ्याचा अनुभव घेतला
0: आहात. हो, रोजच घेत भरभरून वापर करा. आणि माझ्या कुंडीत एकच फुल आलंय किंवा दोनच फुलं आली आहेत तर मग मी कशाला त्याचं काय करू, तर असा अजिबात विचार करू नका. त्यापासून जे मिळणारे गुणधर्म आहेत ते छोटेसे जरी असले तरी तुमच्या शरीराला ते आवश्यक आहेत. त्यामुळे समजा आज माझ्याकडे एकच फुल आलंय जास्वंदीचं तर मी त्याचं पाणी पिणारच आहे. त्याचं सरबत जरी नाही प्यायलं तरी मी त्याचं पाणी पिईन. वेगवेगळ्या पद्धतीने मी ते माझ्या पोटात कसं जाईल ते बघेन. दुसऱ्या दिवशी गोकर्णाची आली असतील, तिसऱ्या दिवशी कदाचित झेंडूची असतील, म्हणजे किंवा आपण साठवून ठेवलेली असतील काही, तर म्हणजे उलट ते फार अभिमानानेच प्यायला पाहिजे. सुंदरशा कपांमध्ये किंवा ग्लासमध्ये ते तुम्ही घेऊन दुपारच्या वेळेला कांबीम झाल्यावरती मुद्दाम ते करून म्हणजे त्याचं नाव बदला पाहिजे. तर हिबिस्कस टी म्हणा किंवा बटरफ्लाय पी टी म्हणा.
1: ओके.
0: आणि हा म्हणजे

0: जरा त्याला एक्झॉटिक हे दिलत की
1: खरंय,
0: ते जरा छान वाटतं.
1: नक्कीच
0: आणि आपल्या मैत्रिणींना पण ते पाजा सगळ्यांना
1: नक्कीच
0: आणि आनंद घ्या.
1: नक्की, आणि त्याचे परिणाम तुम्हाला नक्कीच नंतर दिसतील.
0: हो हो म्हणजे म्हणजे हे जे ऊर्जा पेय आहे मगाशी मी बोलले ते ते जर सातत्याने 21 दिवस घेतलं ना त्वचेवरती ग्लो येतोच.
1: खरंच खूप छान वाटलं चित्रा ते तुमच्याशी बोलून, आणि वेगळ्या प्रकारच्या रेसिपीज आज कळल्या, वेगळ्या प्रकारच्या फुलांपासून करता येणाऱ्या, आणि अगदी सहजपणे ही झाडं आपण आपल्या बागेमध्ये लावू शकतो छोट्या छोट्या कुंड्यांमध्ये. तर सख्यानो नक्की हे सगळे जे पदार्थ सांगितलेले आहेत किंवा या ज्या छोट्या छोट्या रेसिपीज आज चित्राताईंनी सांगितल्या त्या नक्की ट्राय करून बघा. आणि चित्राताई तुम्ही आज आलात आमच्या स्टुडिओमध्ये आणि छान आम्हाला वेगळ्या रेसिपी सांगितल्यात, त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीनं आणि वनिता मंडळ या कार्यक्रमाच्या वतीनं आपले आभार मानते. नमस्कार.
0: नमस्कार.

तर मैत्रिणींनो, आजच्या वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये फुलांचा आहारातील उपयोग आणि त्याच्या काही पाककृती आपण जाणून घेतल्या चित्रा देशपांडे यांच्याकडून. त्यांच्याशी बातचीत केली होती ऐश्वर्या बेहरे यांनी.

0: आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमात मैत्रिणींनो आपलं पुन्हा एकदा स्वागत. आणि आता ऐकूया पाऊस वेळ हा स्वाती पाध्ये यांचा ललितबंध.
1: पाऊस न आवडणारी माणसं क्वचितच असतील. त्यात पावसाळ्याच्या सुरुवातीला पडणारा पाऊस तर फारच छान वाटतो. उन्हाच्या तीव्र भाजून काढणाऱ्या झाडांनंतर येणारा पाऊस आतून बाहेरून चिंब भिजवत जातो. एखाद्या गृहिणीनं कानाकोपऱ्यातून घर लख करावं तसा पाऊस धावत धावत सगळ्या गल्ली बोळातून मोठ्या रस्त्यांवरून धावत सगळं स्वच्छ आणि चकचकीत करत जातो. सोबतीला कवेत हिरवाई घेऊन येतो. रोजचीच झाडं पानं फुलं ओले ती नाहत असताना माणसाचं खुजेपण जास्तच तीव्रतेनं जाणवतं. झाडाची कितीही निगा राखली तरी एका पावसानं येणारी सर्वांग तजेलदार नवाळी काही औरच असते. विजेच्या तारांवरून धावत ओळीत जाणारे पावसाचे थेंब आणि मागून येणाऱ्या थेंबांच्या वेगामुळं न मावलेली थेंबांची खाली येणारी ओळ आणि ओळी ओळींच्या तयार झालेल्या सरी असा सलग प्रवास सुरू असतो. मध्येच पावसाची झड कमी झाली की लगेच आडोशाला बसलेल्या चिमण्या छोटे पक्षी साळुंक्या मजेत अंग धुताना दिसतात. पंख फडफडवून त्यांचा आनंद व्यक्त करताना दिसतात. भिंतीतून घराघरांच्या मिळेल त्या मोकळ्या जागेतून दगडा विटातून जमेल तिथून हिरवाई जन्म घेताना दिसते. सांदरी कोपऱ्यात जीव धरलेल्या या रान तृणांना किती गोड नाजूक इवलाली पिवळी जांभळी फुलं येतात. डाळीच्या एका दाण्या इतकी लहान फुलं

मेल ते ताकदीनं आनंदानं डुलत असतात. त्यांच्या आयुष्याच्या एका दिवसाचंही ते सोनं करतात. किती छोटं आयुष्य त्यांच्या वाट्याला आलेलं आहे, पण तेही देखणेपणानं स्वतःच्या समाधानासाठी समृद्ध जगून दाखवण्याचं कसब यांच्याकडूनच शिकलं पाहिजे. पाण्याच्या डबक्यातून बुचूक बुचूक आवाज करत चालत जायचं आणि स्वतःचं वय विसरायचं. शाळेला जाताना आणि शाळेतून येताना तर पावसाला अचूक समजतं. दिवसभर भिजलेलं दप्तर कपडे सांभाळत शाळेत बसायचं आणि संध्याकाळी पुन्हा येताना जोरदार पावसाची गाठ ठरलेलीच. शाळेत परत येताना जमेल तितक्या डबक्यात पाय नाचवायचे, उड्या मारायच्या, मोठ्या वाहनांनी उडवलेल्या कारंजात नखशिकांत भिजायचं. घरात पोचल्या पोचल्या आजी ताबाच घ्यायची. त्या छोट्या वयातही खूप मोठे केस होते, त्यामुळे पुरं डोकं आजीच्या स्वाधीन करायला लागायचं. तिच्या मांडीवर डोकं घुसळवत तिचा मऊ रेशमी हात गालावरून अंगावरून इतका छान फेरायचा की पाऊस जास्तच उबदार वाटायचा. दारातून आत येतानाच गरमागरम कांदे पोहे भजी असे मस्त खमंग वास भूक लागल्याची जाणीव करून द्यायचे. काही वेळा मला असंही आठवते की माझा काका पाऊस लागू नये म्हणून पाटकुळीला घेऊन शाळेपासून यायचा. घर आलं तरी आमची स्वारी काही खाली उतरायची नाही आणि साखरेच्या पोत्याला कसलं आलंय ओझ म्हणत प्रेमानं गालगुच्छा घ्यायचा. पाऊस यायचा तो असा दुथडी भरून प्रेम घेऊन यायचा. खूप पाऊस पडायला लागला की आजी म्हणायची, लाडोबा आज जरा पाऊस जास्तच लागलाय, घ्या जरा घरातच विश्रांती, शाळा जाईल वाहून आणि पंचायत होईल. मलाही आपली शाळा नक्की वाहणार वाटायचं. छोट्या होड्या, शीळवाल्या होड्या, बंब बोट किती प्रकार करायचे आणि या सगळ्या सोडलेल्या कागदी बोटी दूरवर जाताना पाहत राहायचं. त्या चिमुकल्या वयात नेहमी वाटायचं एकट्याच कुठं बरं जातील या. पावसाळा येतो तो बालपण आणि आठवणी घेऊनच. भिजलेल्या मनाच्या आठवणी किती प्रेमळ आणि उबदार असतात. त्यावेळच्या आठवणीतली माणसंही आता दूर गेलेली असतात, पण नुसत्या आठवणीनंही चिंब चिंब व्हायला होतं. तिन्ही सांजेला मला सगळी माणसं घरातच असायला हवीत असं वाटायचं. माझ्या खूप लहानपणचीही गोष्ट आहे, त्या काळी आजच्यासारखं कामानं आणि उद्योगानं माणसाला खाऊन टाकलेलं नव्हतं, त्यामुळं कुटुंब चांगलंच घट्ट बांधलेलं असायचं. आम्ही शाळेतून यायच्या वेळी माझी आजी बहुधा कुठे जायची नाही. एक दिवस नेमकी काही कारणानं आजी बाहेर गेली होती. आम्ही घरात आलो तर आजी नाही. नेमका पाऊस अगदी भरून आलेला होता. बाहेर गेलेली आजी पावसात अडकली. ढग फुटी झाल्यासारखा पाऊस बदाबदा कोसळत होता. थांबायचं सोडा, साधं कमी व्हायचंही पाऊस नाव घेईना. खूप वेळ झाला ती काही येईना आणि मलाही चैन पडेना. बरं शोधणार तरी कुठं, कोणत्या रस्त्यानं गेली आहे, कुठं गेली आहे काहीच माहीत नाही. पाऊस वाढतच होता आणि त्याचबरोबर घरातल्यांची तिच्यासाठीची काळजीही. बराच वेळ गेला, पाऊस काही कमी होईना. आता मात्र सगळ्यांचीच सहनशक्ती संपली. आत्तासारखे मोबाईल फोन हेही नव्हतं तेव्हा, म्हणजे ती आम्हाला कळवूही शकत नव्हती. त्यामुळं वाढणारी बेचैनी हैराण करणारी होती. मी तरी तिच्या आठवणींना रडत होते आणि सारखी सगळ्यांना भुणभुण करत होते, आपण तिला शोधायला जाऊया. आमच्या घरी कोणतंच वाहन नव्हतं. रस्त्यावरही किरकोळ रहदारी होती, तीही थांबलेली होती. रस्त्यात इतकं पाणी साचलेलं होतं की पाऊलही पुढे टाकणं शक्य नव्हतं आणि आता तिची वाट पाहणं हेही अशक्यच होतं. माझी आई आम्हाला घरात बसवून तिला शोधायला बाहेर निघाली. एवढ्या मोठ्या पावसात छत्रीनं काय आडोसा होणार, पण तितकंच समाधान. आई जाऊन आजीला आणेल इतकाच गाढ विश्वास. आईनं दारातून पाऊल बाहेर ठेवलं आणि अक्षरशः निथळणारी माझी आजी दारात उभी राहिली. मी थेट पळत जाऊन तिला घट्ट मिठी मारली. तिनं तिचा ओचा घट्ट पिळून माझ्या तोंडावरून फिरवला आणि तिचे हात पाठीवरून फिरायला लागले. पावसाच्या गार पाण्याबरोबर तिचे गरम गरम अश्रूही त्यात मिसळत होते. सगळ्यांची आई ही हिरकणीच असते. घरातल्यांच्या काळजीनं ती माऊली अंधारात चाचपडत घरात येऊन पोचली होती. फोनही तुरळक असलेल्या त्या काळात हे सोपं नव्हतं. हा, पण तेव्हा एक मात्र होतं, न बोलता न सांगता दुसऱ्या माणसाचं मन स्वच्छ वाचता येत होतं. दुसऱ्याबद्दल वाटणारी काळजी, टेक केअर.

0: म्हणून सांगावी लागत नव्हती. आजही खूप पाऊस पडायला लागला की सगळ्या आठवणी जाग्या होतात आणि आतून भरून आलेलं आभाळही गच्च होत कोसळायला लागतं. तोंडावरून फिरलेला तिच्या ओच्याचा स्पर्श आणि कढत अश्रू आजही उबदार करतात आणि कितीही वाट पाहून आता परत न येणारी ती याचं वास्तव मन कातरत जातं. गच्च भरलेला आभाळ, झाकोळलेला आणि सगळीकडे पसरलेला कुंद उदासपणा आणि या सगळ्यामुळं आतून दाटून येणारा गहिवर, असं काहीस पावसाचं असतं. दिवसा पडणारा पाऊस वेगवेगळ्या रंगांचा असतो, वेगवेगळ्या मूडचा असतो, वेगवेगळ्या कालखंडाचाही असतो. म्हणजे बालपणातला असतो, तारुण्यातला असतो, रोमॅन्टिक असतो, एका छत्रीतला मिळून जायचा असतो आणि छत्री उडून गेलेलाही असतो. हळूवार स्पर्शाचा असतो, अलगद ओला स्पर्श करणारा असतो, थंड हवेतला उबदार स्पर्शाचा असतो, मोत्यासारखा अलवार घरंगळत येणारा असतो, थेंबा थेंबाची तहान भगवणारा असतो, मोरपिसासारखा मऊ अलगद स्पर्श करणारा असतो, धुवादार धुवून काढणारा असतो, दे दणादण पिटणारा सुद्धा असतो. नको नको रे पावसा पुन्हा पुन्हा आठवूस, डोळे तुडुंब पाण्याने माझे भराया लावूस, आली निरोपाची वेळ जीव झाला कासावीस, पुन्हा पुन्हा आठवते कुठे कुठे भेटलास, पाऊस आला तरी कासावीस करणारा आणि गेला तरी कासावीस करणारा असतो हे मात्र नक्की. भिजता आलं तर भिजायचा आणि नाही जमलं तर आडोशाला उभं राहून पोटभर प्यायचा तो पाऊस. पाऊस असतो गच्च आठवणींनी भरलेला, पाऊस असतो समृद्ध आठवणींची रेलसेल असणारा. दाटीवाटीनं उभारलेल्या आठवणीतली एक आठवण जरी आठवली तरी पुन्हा घट्ट विणींचा मोठा गोफ म्हणजे पाऊस.
1: वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये आत्ताच आपण स्वाती पाध्ये यांचा ललितबंध ऐकला, पाऊस वेळ.

तर श्रोते हो, आजचा आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित वनिता मंडळ हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला ते मला नक्की कळवा. आणि आता वेळ झालेली आहे निरोप घेण्याची, तेव्हा ऐश्वर्याचा नमस्कार. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते प्रवीण चिपळूणकर.

0: श्रोतेहो, शरीर कार्यक्षम राहावं यासाठी चालणं, धावणं, योग, जिम असे वेगवेगळे व्यायाम आपण करतो, पण या सगळ्या अवयवांना कार्यरत ठेवण्यासाठी सूचना देणारा मेंदू, त्याची साथ अतिशय आवश्यक असते. मेंदूच्या आरोग्यासाठी खास व्यायाम असतात का? तर होय. स्मृतिवर्धन या उपक्रमाविषयी चार भागात या संदर्भात माहिती देणार आहेत अलकनंदा पांध्ये.
1: ज्येष्ठांच्या मानसिक आरोग्यासाठी स्टिम्युलायझेशन अँड सोशलायझेशन, म्हणजेच मेंदूला सतत काहीतरी कामात ठेवायचं, नाहीतर मग यूज और लूज अशी त्या मेंदूची अवस्था होऊ शकते.
0: स्मृतिवर्धनची पार्श्वभूमी सांगणारी अलकनंदा पांध्ये यांची मुलाखत अवश्य ऐका सोमवार दिनांक 20 जुलै रोजी वनिता मंडळ कार्यक्रमात दुपारी 12 वाजता आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. वनिता मंडळ.

0: श्रोता लिखते हैं कि एक तस्वीर सच में सिर्फ एक काव्य।
1: आकाशवाणी मुंबई। राजश्री आगाशी राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। संसद अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीतून विरोधकांचा सभात्याग। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 3 देशांच्या दौऱ्यावर रवाना। सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांची प्रकृती स्थिर, मात्र त्यांना इतर रुग्णालयात हलवण्याची त्यांच्या पत्नीची मागणी। जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताची PV सिंधू अजिंक्य। आणि देशाच्या उत्तर भागात पावसामुळे जनजीवन प्रभावित। संसदेचं पावसाळी अधिवेशन उद्यापासून सुरू होत आहे। त्या पार्श्वभूमीवर सरकारने आज सर्वपक्षीय बैठक बोलावली। संरक्षण मंत्री राजनाथ सिंग बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते। या बैठकीत संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज सुरळीत चालण्यासाठी सरकारने सर्व राजकीय पक्षांना सहकार्य करण्याची विनंती केली। शिवसेना आणि तृणमूल काँग्रेसच्या फुटीर खासदारांना बैठकीला आमंत्रित केल्याच्या निषेधार्थ विरोधी पक्षाच्या खासदारांनी सभात्याग केला, मात्र हे खासदार निषेध नोंदवल्यावर बैठकीत सहभागी झाले। संजय जाधव, संजय दिना पाटील, संजय देशमुख, नागेश पाटील

0: लष्टीकर ओमराजे निंबाळकर आणि भाऊसाहेब वाकचौरे या सहा खासदारांच्या शिवसेना पक्षप्रवेशाला लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी मंजुरी दिली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून निवडून आलेल्या या खासदारांनी गेल्या महिन्यात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. या संदर्भात शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी माहिती दिली.
1: शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली जे आहे 7 खासदारांचे आता 13 खासदार झालेले आहेत शिवसेनेचे. हे 13 खासदार जे आहे हे सभागृहामध्ये त्यांची भूमिका जी आहे ती मांडतील. महाराष्ट्राचे प्रश्न जे आहे ते त्या ठिकाणी उपस्थित करतील आणि त्याला न्याय देण्याचं काम करतील. ते बघा, आमचे सगळे खासदार जे आहेत सभागृहामध्ये बोलतात असंच नाही की एकाच खासदार जो आहे तो त्या ठिकाणी बोलत असतो. तर सगळ्यांना 13च्या 13 खासदारांना कशाप्रकारे वेगवेगळ्या विधेयकांवरती सभागृहामध्ये त्यांची भूमिका जी आहे ती मांडतील.
0: याशिवाय तृणमूल काँग्रेसच्या 20 खासदारांसाठी स्वतंत्र आसन व्यवस्था करायलाही सभापतींनी मंजुरी दिली. या खासदारांनी त्रिपुरातल्या नॅशनल सिटिझन पार्टी ऑफ इंडियामध्ये प्रवेश केलाय. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज मोल्दोवा, नॉर्थ मॅसेडोनिया आणि रोमानिया या 3 देशांच्या दौऱ्यावर रवाना झाल्या. आपल्या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात त्या उद्या मोल्दोवा इथं पोहोचतील. आपल्या दौऱ्यात त्या मोल्दोवाच्या अध्यक्ष माईसा सांदू यांच्याशी शिष्टमंडळ स्तरावर चर्चा करतील. त्यानंतर त्या मोल्दोवाच्या इतर नेत्यांचीही भेट घेतील आणि मोल्दोवा भारत संसदीय मैत्री गटाच्या सदस्यांशी संवाद साधतील. आपल्या दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात राष्ट्रपती येत्या मंगळवारी नॉर्थ मॅसेडोनिया इथं पोहोचतील. यावेळी त्या नॉर्थ मॅसेडोनियाच्या अध्यक्ष गोर्डाना सिल्जानोवस्का दावकोवा यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करतील. तसंच प्रधानमंत्री क्रिस्टिजान मिकोस्कोस्की आणि इतर नेत्यांची भेट घेतील. राष्ट्रपती मुर्मू भारत उत्तर मॅसेडोनिया व्यापार मंचाला संबोधित करतील. आपल्या दौऱ्याच्या शेवटच्या टप्प्यात राष्ट्रपती मुर्मू येत्या गुरुवारी रोमानिया इथं पोहोचतील. यावेळी त्या रोमानियाचे अध्यक्ष निकुशोर दान, हंगामी प्रधानमंत्री इली बोलोझान आणि इतर नेत्यांची भेट घेतील. त्यानंतर राष्ट्रपती मुर्मू भारत रोमानिया व्यापार मंचाला संबोधित करतील आणि भारतीय समुदायाच्या सदस्यांशी संवाद साधतील. राष्ट्रपती मुर्मू यांची 3 देशांची अधिकृत भेट ही या देशांबरोबरचे द्विपक्षीय संबंध दृढ करण्याबरोबरच पूर्व युरोपीय क्षेत्राशी संबंध वाढवण्याच्या दृष्टीनं महत्वाची असल्याचं परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलंय. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी आज नवी दिल्लीत झांजिबार आणि टंझानियाचे अध्यक्ष डॉ हुसैन अली एमविनी यांची भेट घेतली. उच्च शिक्षण, क्षमता विकास, पाणी पुरवठा, आरोग्य, कृत्रिम बुद्धिमत्ता यासह इतर क्षेत्रांमध्ये भारत आणि टंझानिया यांच्यातलं सहकार्य वाढवण्यावर या भेटीत चर्चा झाल्याची माहिती जयशंकर यांनी समाज माध्यमावरच्या पोस्टवर दिली. पनामाचे परराष्ट्र मंत्री जेवियर इडुआर्डो मार्टिनेझचा वास्केज भारताच्या 5 दिवसांच्या दौऱ्यावर असून ते आज सकाळी नवी दिल्लीत पोहोचले. ते उद्या परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर आणि केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांची भेट घेतील. येत्या बुधवारी ते बंदरे, जहाज बांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांचीही भेट घेणार आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर आपल्याला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक सफदरजंग रुग्णालयातून आपल्या पसंतीच्या खासगी रुग्णालयात त्यांना हलवण्याची परवानगी द्यावी यासाठी वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली यांनी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. या याचिकेवर तातडीनं सुनावणी घेण्याची मागणी त्यांनी केली. वांगचुक यांना आंदोलन स्थळावरून हटवताना त्यांचे शारीरिक आरोग्यविषयक सर्व निकष स्थिर होते. यानंतरही रुग्णालयानं त्यांच्यावर केलेल्या वैद्यकीय उपचारांबाबत गुप्तता आणि अपारदर्शकता बाळगल्याचं त्यांनी या याचिकेत म्हटलंय. दरम्यान वांगचुक यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचं सफदरजंग रुग्णालय प्रशासनानं म्हटलंय. संभाव्य धोके वेळेत टाळता यावेत यासाठीच वांगचुक यांना रुग्णालयात दाखल केलं असून आवश्यक उपचार केले जात आहेत. तसंच विविध तज्ज्ञ डॉक्टरांचं पथकही वांगचुक यांच्या प्रकृतीवर सातत्यानं देखरेख ठेवत आहेत असं रुग्णालयानं म्हटलंय. अयोध्येतल्या राम मंदिर देणगी अपहार प्रकरणी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी बाळगलेलं मौन स्वीकारार्ह नसून लाखो भाविकांच्या भावना दुखावणाऱ्या या प्रकरणाची स्वतंत्र आणि सर्वसमावेशक चौकशी व्हायला हवी असं काँग्रेस नेते राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे

म्हटले, भाविकांनी दिलेल्या देणग्यांच्या नोंदी मंदिराच्या विश्वस्त मंडळानं जाहीर कराव्यात, यामुळे त्याचा वापर कसा झाला याची माहिती मिळेल, असं त्यांनी प्रधानमंत्री मोदी यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले. या प्रकरणाची पारदर्शक आणि निष्पक्षपाती चौकशी व्हावी अशी अपेक्षा असल्याचं यात म्हटलंय. जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताची पीव्ही सिंधू अजिंक्य ठरली. आज सकाळी झालेल्या अंतिम लढतीत सिंधूनं जपानच्या अकानी यामागुची हिला 21-17 असं सरळ गेममध्ये हरवून अजिंक्यपदाला गवसणी घातली. भारत आणि इंग्लंड संघातला तिसरा आणि अंतिम एकदिवसीय क्रिकेट सामना आज लंडनच्या लॉर्ड्स मैदानावर होणार आहे. 3 सामन्यांच्या या मालिकेत दोन्ही संघ 1-1 बरोबरीत असल्यानं अखेरचा सामना जिंकून मालिकेत विजय मिळवण्याचा भारतीय संघाचा प्रयत्न असेल. फिफा विश्वचषक 2026 मध्ये काल रात्री मियामी स्टेडियमवर झालेल्या तिसऱ्या स्थानासाठी रोमांचक फुटबॉल सामन्यात फ्रान्सचा पराभव करून इंग्लंडने कांस्य पदक पटकावलं. आज रात्री न्यूयॉर्क न्यूजर्सी स्टेडियमवर अर्जेंटिना आणि स्पेन यांच्यात अंतिम सामना रंगणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार हा सामना मध्यरात्री 12:30 सुरू होईल. इराणने जॉर्डनमध्ये केलेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून अमेरिकन सैन्यानं इराणवर नव्यानं हवाई हल्ले सुरू केलेत. होर्मुसच्या समुद्रधुनीतून होणाऱ्या तेलवाहू जहाजांच्या वाहतुकीवर निर्बंध घालण्याची इराणची क्षमता आणखी कमी करण्याच्या उद्देशानं हे हल्ले केल्याचं अमेरिकेनं म्हटलंय. इराणनं क्षेपणास्त्र आणि ड्रोनद्वारे हल्ला केल्याची माहिती आज कुवेतच्या सूत्रांनी दिली. या हल्ल्यानंतर हवाई सुरक्षा प्रणाली कार्यरत केल्याचं कुवेतच्या लष्करानं म्हटलंय. देशाच्या उत्तर आणि ईशान्य भागात मुसळधार पावसानं जनजीवन विस्कळीत झालंय. हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलाय. अनेक ठिकाणी दरडी कोसळल्यात. फ्लॅश फ्लड सखल भागात पाणी साचलंय, त्यामुळे रस्ते बंद झालेत. हिमाचल प्रदेशात 20 आणि 21 जुलै रोजी रेड अलर्ट जारी करण्यात आलंय. जम्मू काश्मीरमधल्या पूंछ आणि राजौरी जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीमुळे पूर आणि भूस्खलन झालं असून 8 जणांचा मृत्यू झालाय, 6 जण बेपत्ता आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा आणि मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधून परिस्थितीचा आढावा घेतला. जम्मू काश्मीरमधल्या अमरनाथ आणि माता वैष्णव देवी यात्रा खराब हवामानामुळे तात्पुरत्या स्थगित करण्यात आलेत. पिठोरागड जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कैलास मानसरोवर यात्रा मार्ग दुसऱ्या दिवशीही बंद ठेवण्यात आला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. संसद अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीतून विरोधकांचा सभात्याग. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 3 देशांच्या दौऱ्यावर रवाना. सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांची प्रकृती स्थिर, मात्र त्यांना इतर रुग्णालयात हलवण्याची त्यांच्या पत्नीची मागणी. जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताची पीव्ही सिंधू अजिंक्य. आणि देशाच्या उत्तर भागात पावसामुळे जनजीवन प्रभावित. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: रसिक हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM 101.5 MHz।
1: अपने घर को दीजिए मॉडर्न लुक अंबा मॉड्यूलर किचन के साथ,
2: भरपूर स्पेस, परफेक्ट फिनिशिंग और ढेरों डिजाइंस गारंटी के साथ।
1: पता दस्तूर नगर MIDC रोड अमरावती।
3: चटपटी चमचमीत चवदार स्वाद ब्यूटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल।
4: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी,
3: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज।
0: श्रोते हो, आकाशवाणीचे हे अमरावती केंद्र आहे FM 101.5 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर सुद्धा आता आपण मला ऐकू शकता। श्रोते हो, दुपारचे 3 वाजतायत, काही क्षणातच प्रादेशिक मराठी बातमीपत्र आम्ही सहक्षेपित करीत आहोत महाराष्ट्र मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून, प्रतीक्षा करावी।

0: आकाशवाणी मुंबई नम्रता कडू प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। संसद अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने बोलवलेल्या सर्वपक्षीय बैठकीतून विरोधकांचा सभात्याग। मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनसाठी समुद्राखालच्या बोगद्याचं खोदकाम सुरू। सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांची प्रकृती स्थिर, मात्र त्यांना इतर रुग्णालयात हलवण्याची त्यांच्या पत्नीची मागणी। आणि जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताची PV सिंधू अजिंक्य। संसदेचं पावसाळी अधिवेशन उद्यापासून सुरू होत आहे, त्या पार्श्वभूमीवर सरकारनं आज सर्वपक्षीय बैठक बोलावली होती। संरक्षण मंत्री राजनाथ सिंग बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते। या बैठकीत संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज सुरळीत चालण्यासाठी सरकारनं सर्व राजकीय पक्षांना सहकार्य करण्याची विनंती केली। शिवसेना आणि तृणमूल काँग्रेसच्या फुटीर खासदारांना बैठकीला आमंत्रित केल्याच्या निषेधार्थ विरोधी पक्षाच्या खासदारांनी प्रतिकात्मक सभात्याग केला, मात्र हे खासदार निषेध नोंदवल्यावर बैठकीत सहभागी झाले। संजय जाधव, संजय दीना पाटील, संजय देशमुख, नागेश पाटील आष्टीकर, ओमराजे निंबाळकर आणि भाऊसाहेब वाकचौरे या सहा खासदारांच्या शिवसेना पक्ष प्रवेशाला लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी मंजुरी दिली आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून निवडून आलेल्या या खासदारांनी गेल्या महिन्यात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेत प्रवेश केला होता। या संदर्भात शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी माहिती दिली।
1: शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली जे आहे 7 खासदारांचे आता 13 खासदार झालेले आहेत शिवसेनेचे। हे 13 खासदार जे आहे हे सभागृहामध्ये त्यांची भूमिका जी आहे ती मांडतील, महाराष्ट्राचे प्रश्न जे आहे ते त्या ठिकाणी उपस्थित करतील आणि त्याला न्याय देण्याचं काम करतील। बघा, आमचे सगळे खासदार जे आहेत सभागृहामध्ये बोलतात, असंच नाही की एकच खासदार जो आहे तो त्या ठिकाणी बोलत असतो। तर सगळ्यांना 13च्या 13 खासदारांना कशा प्रकारे वेगवेगळ्या विधेयकांवरती सभागृहामध्ये त्यांची भूमिका जी आहे ती मांडतील।
0: याशिवाय तृणमूल काँग्रेसच्या 20 खासदारांसाठी स्वतंत्र आसन व्यवस्था करायलाही सभापतींनी मंजुरी दिली आहे। या खासदारांनी त्रिपुरातल्या नॅशनल

सिटीजन पार्टी ऑफ इंडियामध्ये प्रवेश केला. संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं, सभागृहाच्या कामकाजात व्यत्यय आल्यामुळे सर्वांचा वेळ वाया जातो आणि करदात्यांच्या पैशांचा अपव्यय होतो. संसदेचं कामकाज जितक्या कार्यक्षमतेने चालेल ते तितकंच देशाच्या हिताचं ठरेल असं रिजिजू म्हणाले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज मोल्दोव्हा, नॉर्थ मॅसेडोनिया आणि रोमानिया या तीन देशांच्या दौऱ्यावर रवाना झाल्या. आपल्या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात त्या उद्या मोल्दोव्हा इथं पोहोचतील. मुर्मू मोल्दोव्हाला भेट देणाऱ्या भारताच्या पहिल्याच राष्ट्रपती आहेत. मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी घणसोलीजवळ सावलीपासून विक्रोळीपर्यंतच्या बोगद्याचं काम काल TBM म्हणजेच टनेल बोरिंग मशीनच्या सहाय्याने सुरू झालं. एकूण 10 किलोमीटर लांबीच्या या टप्प्यातला 7 किलोमीटर लांबीचा बोगदा ठाणे खाडीजवळ समुद्राखालून जाईल. भारतातला रेल्वे कॉरिडॉरसाठीचा हा पहिला समुद्राखालचा बोगदा असेल. या प्रकल्पातल्या एकूण 21 किलोमीटर लांबीच्या भूमिगत बोगद्याच्या भागापैकी मुंबईत घणसोलीमध्ये सावली आणि वांद्रे कुर्ला संकुला दरम्यानचा 16 किलोमीटरचा भाग TBMच्या सहाय्यानं खोदला जाईल. पहिल्या TBMनं गेल्या 5 जुलै रोजी विक्रोळीकडून BKCच्या दिशेनं 6 किलोमीटर अंतराचं काम सुरू केलं आहे. अयोध्येतल्या राम मंदिर देणगी अपहार प्रकरणी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी बाळगलेलं मौन स्वीकारार्ह नसून लाखो भाविकांच्या भावना दुखावणाऱ्या या प्रकरणाची स्वतंत्र आणि सर्वसमावेशक चौकशी व्हायला हवी असं काँग्रेस नेते राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांनी म्हटलं आहे. भाविकांनी दिलेल्या देणग्यांच्या नोंदी मंदिर न्यासानं जाहीर कराव्यात असं त्यांनी प्रधानमंत्री मोदी यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे. अयोध्येतल्या राम मंदिर देणगी अपहार प्रकरणी आतापर्यंत 8 जणांना अटक झाली आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक सफदरजंग रुग्णालयातून आपल्या पसंतीच्या खासगी रुग्णालयात हलवण्याची परवानगी द्यावी यासाठी वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली यांनी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर तातडीनं सुनावणी घेण्याची मागणी त्यांनी केली आहे. सफदरजंग रुग्णालयानं सोनम यांच्यावर केलेल्या वैद्यकीय उपचारांबाबत गुप्तता आणि अपारदर्शकता बाळगल्याचं त्यांनी या याचिकेत म्हटलं आहे. दरम्यान वांगचुक यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचं सफदरजंग रुग्णालयानं म्हटलं आहे. संभाव्य धोके वेळेत टाळता यावेत यासाठीच वांगचुक यांना रुग्णालयात दाखल ठेवलं असून आवश्यक उपचार केले जात आहेत. यासोबतच विविध तज्ज्ञ डॉक्टरांचं पथकही वांगचुक यांच्या प्रकृतीवर सातत्यानं देखरेख ठेवत आहे असंही रुग्णालयानं कळवलं आहे. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या दिल्लीतल्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी आज गडचिरोली इथं निर्माण संघटनेच्या वतीनं विद्यार्थ्यांनी शांततापूर्ण आंदोलन केलं. निर्माण चळवळीचे प्रमुख अमृत बंग यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातल्या प्रमुख रस्त्यांवर झालेल्या आंदोलनात सुमारे 70 विद्यार्थी आणि विद्यार्थिनी सहभागी झाले होते. राज्यात विविध शासकीय परीक्षा ऑनलाईन पद्धतीनं घेण्याच्या दृष्टीनं आवश्यक शिफारसी करण्यासाठी राज्य शासनानं मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे. या संदर्भातला शासन निर्णय काल जारी करण्यात आला. समितीनं 2 महिन्यात शासनाला अहवाल सादर करायचा आहे. सोलापूर जिल्ह्यातल्या माळशिरस तालुक्यात नातेपुते इथं अन्न आणि औषध प्रशासनानं एका आस्थापनेवर काल छापा टाकून 53,000 रुपये किमतीचं 1,384 लिटर बाटलीबंद पाणी आणि आंब्याच्या रसाचा साठा जप्त केला. तपासणीवेळी आढळून आलेल्या त्रुटींची पूर्तता होईपर्यंत व्यवसाय बंद करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. राज्य अन्न आणि औषध प्रशासन अर्थात FDA तक्रार पोर्टल सुरू केल्यापासून आरोग्याला हानिकारक अन्न पदार्थांच्या सर्वाधिक तक्रारी पुणे जिल्ह्यातून आल्याची माहिती आयुक्त तुकाराम मुंढे यांनी काल दिली. मराठा चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड ऍग्रीकल्चरनं आयोजित केलेल्या अन्न सुरक्षा परिषदेत ते बोलत होते. जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताची PV सिंधू अजिंक्य ठरली आहे. आज सकाळी झालेल्या अंतिम लढतीत सिंधूनं जपानच्या अकाने यामागुची हिला 21-17 असं सरळ गेममध्ये हरवून अजिंक्यपदाला गवसणी घातली आहे.
अरबी समुद्रात आज भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने राज्याच्या किनारपट्टीसाठी पुढचे 24 तास ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. या

0: नागरिकांनी भरतीच्या वेळी सावधगिरी बाळगावी असं आवाहन राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागानं केलं आहे. या भूकंपामुळे कोणताही मोठा धोका निर्माण होणार नसला तरी मच्छीमारांनी खोल समुद्रात मासेमारीसाठी जाऊ नये असा इशारा दिला आहे. येत्या काही दिवसांमध्ये राज्याच्या काही भागात पावसाचा जोर वाढेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. विशेषतः घाटमाथा, मराठवाडा आणि विदर्भाच्या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता असून खरीप हंगामातल्या पिकांसाठी हा पाऊस दिलासादायक ठरेल. येत्या 21 जुलै रोजी रायगड, पुणे आणि नाशिकच्या घाटमाथ्यावर तर 22 जुलै रोजी रत्नागिरी, रायगड, पालघर, नाशिक आणि पुणे परिसरात पावसाचा जोर वाढेल असा अंदाज आहे. भारत आणि इंग्लंड क्रिकेट संघातला तिसरा आणि अंतिम एकदिवसीय सामना आज लंडनच्या लॉर्ड्स मैदानावर होणार आहे. 3 सामन्यांच्या या मालिकेत दोन्ही संघ 1-1 बरोबरीत असल्यानं अखेरचा सामना जिंकून मालिकेत विजय मिळवण्याचा भारतीय संघाचा प्रयत्न असेल. फिफा विश्वचषक 2026 मध्ये काल रात्री मियामी स्टेडियमवर झालेल्या तिसऱ्या स्थानासाठीच्या रोमांचक फुटबॉल सामन्यात फ्रान्सचा 6-4 असा पराभव करून इंग्लंडनं कांस्य पदक पटकावलं. आज रात्री न्यूयॉर्क न्यूजर्सी स्टेडियमवर अर्जेंटिना आणि स्पेन यांच्यात अंतिम सामना रंगणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार हा सामना मध्यरात्री 12:30 सुरू होईल. जम्मू काश्मीरमधल्या अमरनाथ आणि माता वैष्णोदेवी यात्रा खराब हवामानामुळे तात्पुरत्या स्थगित करण्यात आल्या आहेत. हवामान आणि यात्रा मार्गाच्या सुरक्षिततेचा अंदाज घेतल्यावर यात्रा पुन्हा सुरू केली जाईल अशी माहिती प्रशासनानं दिली. पिथौरागड जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कैलास मानसरोवर यात्रा मार्ग दुसऱ्या दिवशीही बंद ठेवण्यात आला. यात्रेकरूंच्या विविध तुकड्यांना वेगवेगळ्या मुक्कामस्थळी थांबवण्यात आलं आहे. सीबीएसईच्या इयत्ता 10वीच्या दुसऱ्या बोर्ड परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून डीजी लॉकर रिझल्ट पोर्टलद्वारे विद्यार्थ्यांना त्यांचे निकाल पाहता येतील. यंदाच्या मुख्य आणि दुसऱ्या बोर्ड परीक्षेचे निकाल एकत्रित केल्यानंतर एकूण उत्तीर्णांचं प्रमाण 96.78% झाल्याचं सीबीएसईनं म्हटलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. संसद अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने बोलवलेल्या सर्वपक्षीय बैठकीतून विरोधकांचा सभात्याग. मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनसाठी समुद्राखालच्या बोगद्याचं खोदकाम सुरू. सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांची प्रकृती स्थिर, मात्र त्यांना इतर रुग्णालयात हलवण्याची त्यांच्या पत्नीची मागणी. आणि जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताची PV सिंधू अजिंक्य. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: रसिको आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM 101.5 MHz वर.
2: आपले घर को दीजिए मॉडर्न लुक अंबा मॉड्यूलर किचन के साथ.
3: भरपूर स्पेस, परफेक्ट फिनिशिंग और ढेरों डिजाइन्स गारंटी के साथ.
2: पता दस्तूर नगर MITC रोड अमरावती.
4: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
5: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्येगिरी.
4: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
6: PM जय अब गरीबों की जय बन गई.

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 1455 वर कॉल करा.

आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे, एफएम 101.5 MHz वर, आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर सुद्धा आता आपण आम्हाला ऐकू शकता. श्रोते, आता आनंद घ्या विविध भारती प्रसारण सेवेचा मुंबई केंद्रावरून.

0: क्या हुआ, क्या नरेश?
1: क्या कहते हैं तो भैया, कृष्णा ने आप

श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM 101.5 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर सुद्धा आता आपण आम्हाला ऐकू शकता. सायंकाळचे 5 वाजतायत. काही क्षणातच ठळक मराठी बातमीपत्र आम्ही महाराष्ट्र मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करीत आहोत. प्रतीक्षा करा.

0: नमस्कार, मी नम्रता कडू। ऐकूयात काही ठळक घडामोडी। संसदेचं पावसाळी अधिवेशन उद्यापासून सुरू होत असून त्याचं कामकाज सुरळीत चालवण्यासाठी सहकार्य करावं असं आवाहन सरकारनं आज सर्वपक्षीय बैठकीत केलं। संरक्षण मंत्री राजनाथ सिंग बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते। शिवसेना आणि तृणमूल काँग्रेसच्या फुटीर खासदारांना बैठकीला आमंत्रित केल्याच्या निषेधार्थ विरोधी पक्षाच्या खासदारांनी प्रतिकात्मक सभात्याग केला, मात्र नंतर ते बैठकीत सहभागी झाले। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज मोल्दोवा, नॉर्थ मॅसेडोनिया आणि रोमानिया या तीन देशांच्या दौऱ्यावर रवाना झाल्या। आपल्या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात त्या उद्या मोल्दोवा इथं पोहोचतील। मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी घणसोलीजवळ सावलीपासून विक्रोळीपर्यंतच्या बोगद्याचं काम काल टनेल बोरिंग मशीनच्या सहाय्यानं सुरू झालं। एकूण 10 किलोमीटर लांबीच्या या टप्प्यातला 7 किलोमीटर लांबीचा बोगदा ठाणे खाडीजवळ समुद्राखालून जाईल। भारतातला रेल्वे कॉरिडॉरसाठीचा हा पहिला समुद्राखालचा बोगदा असेल। सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक सफदरजंग रुग्णालयातून खासगी रुग्णालयात हलवण्याची परवानगी द्यायला दिल्ली उच्च न्यायालयानं नकार दिला आहे। या प्रकरणी तातडीनं सुनावणी घ्यायला न्यायालयानं नकार दिला आहे। वांगचुक यांचे वैद्यकीय अहवाल त्यांच्या कुटुंबियांना उपलब्ध करून देण्याचे निर्देशही न्यायालयानं यावेळी दिले। 58व्या आंतरराष्ट्रीय रसायनशास्त्र ऑलिम्पियाड स्पर्धेत भारताच्या 4 विद्यार्थ्यांनी सुवर्ण पदकं पटकावली। उझबेकिस्तानमध्ये ताशकंद इथं झालेल्या या स्पर्धेत 93 देशातल्या 363 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता। फिफा विश्वचषक 2026 मध्ये आज रात्री न्यूयॉर्क न्यूजर्सी स्टेडियमवर अर्जेंटिना आणि स्पेन यांच्यात अंतिम सामना रंगणार आहे। भारतीय प्रमाणवेळेनुसार हा सामना मध्यरात्री 12:30 सुरू होईल। याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात। नमस्कार।
1: रसिक हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM 101.5 MHz।
2: अपने घर को दीजिए मॉडर्न लुक अंबा मॉड्यूलर किचन के साथ।
3: भरपूर स्पेस, परफेक्ट फिनिशिंग और ढेरों डिजाइंस गारंटी के साथ।
2: पता दस्तूर नगर MITC रोड अमरावती।
4: चटपटी चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल।
5: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्येगिरी।
4: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज।
6: PM जय अब गरीबों की जय बन गई।

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 1455 वर कॉल करा.

आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे FM 101.5 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर सुद्धा आता आपण आम्हाला ऐकू शकता. श्रोतेहो आता आनंद घ्या विविध भारती प्रसारण सेवेचा मुंबई केंद्रावरून.

0: करे शोर।
1: पवन करे शोर।
0: अरे बाबा शोर नहीं, शोर शोर।

0: किया था। फीफा फुटबॉल विश्व कप के फाइनल में आज गत विजेता अर्जेंटीना का मुकाबला स्पेन से होगा। ये मुकाबला भारतीय समय अनुसार रात 12:30 बजे से न्यूयॉर्क न्यूजर्सी स्टेडियम में खेला जाएगा। और भारत और इंग्लैंड के बीच तीसरा और निर्णायक एक दिवसीय मैच आज लंदन के लॉर्ड्स में जारी है। ताजा समाचार मिलने तक इंग्लैंड ने 33 ओवर में 206 रन बना लिए हैं। इसके साथ ही ये समाचार बुलेटिन समाप्त हुआ।
1: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे, प्रसारित करीत आहोत प्रादेशिक मराठी बातम्या।
2: आकाशवाणी नागपूर समृद्ध शनमारे आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। संसद अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीतून विरोधकांचा सभात्याग। शिवसेना उभाठा पक्षाच्या 6 लोकसभा सदस्यांच्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत झालेल्या विलीनीकरणाला दिलेल्या मान्यतेवर खासदार संजय राऊत यांची तीव्र टीका। बॅडमिंटन स्पर्धेच्या जपान ओपनचं विजेतेपद पटकावणारी PV सिंधू ठरली पहिली भारतीय खेळाडू। पंतप्रधानांनी केले अभिनंदन। आणि फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेच्या विजेतेपदासाठी गतविजेता अर्जेंटिना आणि स्पेन यांच्यात आज मध्यरात्री होणार अंतिम सामना। आता सविस्तर बातम्या। संसदेचं पावसाळी अधिवेशन उद्यापासून सुरू होत आहे। त्या पार्श्वभूमीवर सरकारनं आज सर्वपक्षीय बैठक बोलावली होती। संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते। संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी बैठकीनंतर प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितलं, सभागृहाच्या कामकाजात व्यत्यय आल्यामुळे सर्वांचा वेळ वाया जातो आणि करदात्यांच्या पैशांचा अपव्यय होतो। संसदेचं कामकाज जितक्या कार्यक्षमतेनं चालेल ते तितकंच देशाच्या हिताचं ठरेल, असं रिजिजू म्हणाले।
3: कोई पार्टी या कोई मेंबर अपना जो भी बात रखना चाहता है पार्लियामेंट में पूरा रख सकते हैं। मैं विपक्ष के साथियों को कहना चाहता हूं कि पहले में भी पार्लियामेंट को चलाने में दिक्कत आई थी क्योंकि हंगामा बहुत ज्यादा हुआ था। लोग चाहते हैं कि पार्लियामेंट सुचारू रूप से चले, इसलिए मैं फिर से सब पार्टी के नेताओं को मैं अनुरोध करता हूँ कि पार्लियामेंट अच्छी तरह से चले, इसमें सब लोग योगदान करें और हम भी विपक्ष के बात सुनेंगे और विपक्ष भी हमारे बात सुने।
2: शिवसेना आणि तृणमूल काँग्रेसच्या फुटीर खासदारांना बैठकीला आमंत्रित केल्याच्या निषेधार्थ विरोधी पक्षाच्या खासदारांनी प्रतिकात्मक सभात्याग केला। मात्र हे खासदार निषेध नोंदवल्यावर बैठकीत सहभागी झाले। संजय जाधव, संजय दीना पाटील, संजय देशमुख, नागेश पाटील अष्टीकर, ओमराजे निंबाळकर आणि भाऊसाहेब वाकचौरे या 6 खासदारांच्या शिवसेना पक्षप्रवेशाला लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी मंजुरी दिली आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून निवडून आलेल्या या खासदारांनी गेल्या महिन्यात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेत प्रवेश केला होता। याशिवाय तृणमूल काँग्रेसच्या 20 खासदारांसाठी स्वतंत्र आसन व्यवस्था करायलाही सभापतींनी मंजुरी दिली आहे। या खासदारांनी त्रिपुरातल्या नॅशनल सिटिझन पार्टी ऑफ इंडियामध्ये प्रवेश केला। हे पावसाळी अधिवेशन उद्या 20 जुलै पासून पुढील महिन्याच्या 13 ऑगस्ट पर्यंत चालणार आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या 6 लोकसभा सदस्यांच्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत झालेल्या विलीनीकरणाला लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी दिलेल्या मान्यतेवरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी तीव्र टीका केली आहे। मुंबईत आज पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे लोकशाही विरोधी कृत्य असल्याचा आरोप केला। ज्या खासदारांची निवड शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या चिन्हावर झाली त्यांचे विलीनीकरण कशाच्या आधारावर मंजूर करण्यात आले असा प्रश्न उपस्थित करत संविधानातील 10व्या अनुसूचीतील पक्ष विलीनीकरणाच्या तरतुदींचाही त्यांनी उल्लेख केला। सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक सफदरजंग रुग्णालयातून आपल्या पसंतीच्या खासगी रुग्णालयात हलवण्याची परवानगी द्यावी यासाठी वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली यांनी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे। या याचिकेवर तातडीनं सुनावणी घेण्याची मागणी त्यांनी केली। सफदरजंग रुग्णालयानं सोनम यांच्यावर केलेल्या वैद्यकीय उपचारांबाबत गुप्तता आणि अपारदर्शकता बाळगल्याचं त्यांनी या याचिकेत म्हटलं आहे। दरम्यान वांगचुक यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचं सफदरजंग रुग्णालय प्रशासनानं म्हटलं आहे। संभाव्य धोके वेळेत टाळता यावेत यासाठीच वांगचुक यांना रुग्णालयात दाखल ठेवून आवश्यक उपचार केले जात आहेत। यासोबतच विविध तज्ज्ञ डॉक्टरांचं पथकही वांगचुक यांच्या प्रकृतीवर सातत्यानं देखरेख ठेवत आहेत असंही रुग्णालयानं कळवलं आहे। दरम्यान ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या दिल्लीतल्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी आज गडचिरोली इथं निर्माण संघटनेच्या

0: वतीनं विद्यार्थ्यांनी शांततापूर्ण आंदोलन केलं. निर्माण चळवळीचे प्रमुख अमृत बंग यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातल्या प्रमुख रस्त्यांवर झालेल्या आंदोलनात सुमारे 70 विद्यार्थी आणि विद्यार्थिनी सहभागी झाले होते. अयोध्येतल्या राम मंदिर देणगी अपहार प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बाळगलेलं मौन स्वीकारार्ह नसून लाखो भाविकांच्या भावना दुखावणाऱ्या या प्रकरणाची स्वतंत्र आणि सर्वसमावेशक चौकशी व्हायला हवी असं काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मल्लिकार्जुन खरगे यांनी म्हटलं आहे. भाविकांनी दिलेल्या देणग्यांच्या नोंदी मंदिर न्यासानं जाहीर कराव्यात असं त्यांनी पंतप्रधान मोदी यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे. अयोध्येतल्या राम मंदिर देणगी अपहार प्रकरणी आतापर्यंत 8 जणांना अटक झाली आहे. आगामी आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज भर पावसात पंढरपूर येथे दाखल झाले. वारीसाठी करण्यात आलेल्या पूर्वतयारीचा आढावा घेत त्यांनी गोपाळपूर येथील दर्शन रांगेत उभ्या असलेल्या वारकऱ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधत त्यांच्या सुविधा आणि अडचणी जाणून घेतल्या. या दौऱ्यादरम्यान मंत्री तानाजी सावंत, मंत्री योगेश कदम तसंच स्थानिक लोकप्रतिनिधी, वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी आणि विविध विभागांचे पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे प्रस्थान केलेल्या श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे रविवारी धर्मपुरी येथे टाळ मृदंगाच्या गजरात आणि भक्तिमय वातावरणात उत्साहात स्वागत करण्यात आले. ग्रामविकास विभाग आणि सोलापूर जिल्हा प्रशासनाच्या वतीनं पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी श्रींच्या पादुकांचे पूजन करून पुष्पहार अर्पण केला. यावेळी जिल्हा प्रशासनाने पालखी रथावर पुष्पवृष्टी करत वारकऱ्यांचे स्वागत केले. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे आषाढी एकादशी निमित्त गजर विठ्ठल नामाचा या विशेष भक्ती संगीत कार्यक्रमाचं आयोजन येत्या 24 जुलै शुक्रवार रोजी सायंकाळी 6 वाजता नागपूरच्या रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहात करण्यात आले आहे. कार्यक्रमात राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या पार्श्वगायिका सावनी रवींद्र, अभिषेक मराठे, ऋत्विकेश करमरकर आणि मंजिरी वैद्य यांच्या आवाजात अभंग आणि भक्तिगीतांचं सादरीकरण होणार आहे. नागपूर आणि परिसरातील नागरिकांनी या भक्तिमय सांस्कृतिक कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असं आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक श्रीराम पांडे यांनी केलं आहे.
1: या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
0: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताची PV सिंधू अजिंक्य ठरली आहे. आज सकाळी झालेल्या अंतिम लढतीत सिंधूनं जपानच्या अकाने यामागुची हिला 21-17 असं सरळ गेममध्ये हरवून अजिंक्य पदाला गवसणी घातली आहे. हे विजेतेपद पटकावल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी PV सिंधूचं अभिनंदन केलं. समाज माध्यमावरील संदेशात यांनी हा भारतीय बॅडमिंटनसाठी ऐतिहासिक विजय असल्याचं म्हटलं आहे. जपान ओपनचं विजेतेपद पटकावणारी सिंधू ही पहिली भारतीय खेळाडू ठरली असून तिच्या या यशातून देशभरातील युवा खेळाडूंना प्रेरणा मिळेल असा विश्वासही पंतप्रधानांनी व्यक्त केला. फिफा विश्वचषक 2026 मध्ये काल रात्री अमेरिकेच्या मियामी स्टेडियमवर झालेल्या तिसऱ्या स्थानासाठीच्या रोमांचक फुटबॉल सामन्यात फ्रान्सचा 6-4 असा पराभव करून इंग्लंडनं कांस्य पदक पटकावलं. आज रात्री न्यूयॉर्क न्यूजर्सी स्टेडियमवर गतविजेता अर्जेंटिना आणि स्पेन यांच्यात अंतिम सामना रंगणार आहे. भारतीय प्रमाण वेळेनुसार हा सामना मध्यरात्री 12:30 सुरू होईल. हवामान. येत्या काही दिवसांमध्ये राज्याच्या काही भागात पावसाचा जोर वाढेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. विशेषतः घाटमाथा, मराठवाडा आणि विदर्भाच्या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता असून खरीप हंगामातल्या पिकांसाठी हा पाऊस दिलासादायक ठरेल. नागपूरच्या प्रादेशिक हवामान खात्यानं आगामी काही तासांत चंद्रपूर, यवतमाळ, अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यांच्या तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा येलो अलर्ट घोषित केला आहे. क्रिकेट. इंग्लंड विरुद्धच्या एक दिवसीय क्रिकेट मालिकेतील निर्णायक तिसरा सामना आज लंडन मधील लॉर्ड्स मैदानावर सुरू आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या इंग्लंडने शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा 30 षटकांत 192 धावा केल्या होत्या. इंग्लंडकडून जॅकेब बेथेल याने 91 धावा केल्या तर बेन डकेट 81 धावावर धावपट्टीवर खेळत आहेत. दरम्यान साऊथहॅम्प्टन येथील रोज बाउल मैदानावर झालेला मालिकेतील पहिला सामना भारतानं 6 गडी राखून जिंकला होता तर कार्डिफ येथे झालेल्या दुसऱ्या सामन्यात विजय मिळवत इंग्लंडनं मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली असल्यानं अखेरचा सामना जिंकून मालिकेत विजय मिळवण्याचा भारतीय संघाचा प्रयत्न असेल. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या गडकरी वाडा महाल येथील जनसंपर्क कार्यालयात आज गडकरी यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना सर्व निवेदनांवर तात्काळ कार्यवाहीचे निर्देश दिले. यावेळी गडकरींच्या प्रयत्नांमुळे कृत्रिम अवयव तसंच साहित्य प्राप्त झाल्यामुळे दिव्यांगांच्या चेहऱ्यावर हसू फुलले होते. नागपूर

महानगरपालिका नागपूर सुधार प्रन्यास जिल्हाधिकारी कार्यालय आदि शासकीय विभागांचे अधिकारी आणि कर्मचारी जनसंपर्क कार्यक्रमाला उपस्थित होते. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. संसद अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीतून विरोधकांचा सभात्याग. शिवसेना उभारठा पक्षाच्या 6 लोकसभा सदस्यांच्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत झालेल्या विलीनीकरणाला दिलेल्या मान्यतेवर खासदार संजय राऊत यांची तीव्र टीका आणि फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेच्या विजेतेपदासाठी गतविजेता अर्जेंटिना आणि स्पेन यांच्यात आज मध्यरात्री होणार अंतिम सामना. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

आकाशवाणी मुंबई अंकित आपटे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. संसद अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीतून विरोधकांचा सभात्याग. सोनम वांगचुक यांना खासगी रुग्णालयात हलवण्याची परवानगी देण्यासाठी अंतरिम आदेश द्यायला दिल्ली उच्च न्यायालयाचा नकार. डॉक्टरांना मारहाण प्रकरणी शिवसेना नगरसेवक रमेश म्हात्रे यांना न्यायालयीन कोठडी. डॉक्टरांनी उद्या पुंकारलेला संप स्थगित. आंतरराष्ट्रीय रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र ऑलिम्पियाड स्पर्धेत भारतीय विद्यार्थ्यांनी पटकावली 5 सुवर्णपदकं. आणि जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताची PV सिंधू अजिंक्य. संसदेचं पावसाळी अधिवेशन उद्यापासून सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर सरकारनं आज सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. या बैठकीत संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज सुरळीत चालण्यासाठी सरकारनं सर्व राजकीय पक्षांना सहकार्य करण्याची विनंती केली. शिवसेना आणि तृणमूल काँग्रेसच्या फुटीर खासदारांना बैठकीला आमंत्रित केल्याच्या निषेधार्थ विरोधी पक्षाच्या खासदारांनी प्रतिकात्मक सभात्याग केला. मात्र हे खासदार निषेध नोंदवल्यावर बैठकीत सहभागी झाले. संजय जाधव, संजय दीना पाटील, संजय देशमुख, नागेश पाटील अष्टीकर, ओमराजे निंबाळकर आणि भाऊसाहेब वाकचौरे या 6 खासदारांच्या शिवसेना पक्षप्रवेशाला लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी मंजुरी दिली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून निवडून आलेल्या या खासदारांनी गेल्या महिन्यात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. याशिवाय तृणमूल काँग्रेसच्या 20 खासदारांसाठी स्वतंत्र आसन व्यवस्था करायलाही सभापतींनी मंजुरी दिली आहे. या खासदारांनी त्रिपुरातल्या नॅशनल सिटिझन पार्टी ऑफ इंडियामध्ये प्रवेश केला. विरोधकांच्या गदारोळामुळे सभागृहाच्या कामकाजात व्यत्यय आल्यामुळे सर्वांचा वेळ वाया जातो आणि करदात्यांच्या पैशांचा अपव्यय होतो असं संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं. संसदेचं कामकाज जितक्या कार्यक्षमतेने चालेल तितकं ते देशाच्या हिताचं ठरेल असं रिजिजू म्हणाले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज मॉल्डोवा, नॉर्थ मॅसेडोनिया आणि रुमानिया या 3 देशांच्या दौऱ्यावर रवाना झाल्या. आपल्या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात त्या उद्या मॉल्डोवा इथं पोहोचतील. मुर्मू मॉल्डोवाला भेट देणाऱ्या भारताच्या पहिल्याच राष्ट्रपती आहेत. सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना सफदरजंग रुग्णालयातून खासगी रुग्णालयात हलवण्याची परवानगी देण्यासाठी अंतरिम आदेश द्यायला दिल्ली उच्च न्यायालयानं नकार दिला आहे. या मागणीसाठी वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली यांनी केलेल्या याचिकेवर आज न्यायालयात सुनावणी झाली. सफदरजंग रुग्णालयानं सोनम यांच्यावर केलेल्या वैद्यकीय उपचारांबाबत गुप्तता आणि अपारदर्शकता बाळगल्याचा दावा गीतांजली यांनी याचिकेत केला होता. वांगचुक यांची प्रकृती खालावलेली असतानाही त्यांनी स्वतःहून रुग्णालयात दाखल होण्यास नकार दिला होता, त्यामुळे अशा परिस्थितीत हस्तक्षेप करण्याचा अधिकार सरकारला आहे. आरोग्याच्या कारणावरून वांगचुक यांना रुग्णालयात हलवण्याचा सरकारचा निर्णय मनमानी नव्हता असं न्यायालयानं म्हटलं आहे. डॉक्टर वांगचुक यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहेत. वांगचुक यांनी स्वतः इलेक्ट्रोलाइट्स घेण्याला संमती दिली आहे, त्यामुळे त्यांचा स्वतःच्या शरीरावरच्या हक्कांचं उल्लंघन झालेलं नाही असंही न्यायालयानं म्हटलं आहे. वांगचुक यांचे वैद्यकीय अहवाल त्यांच्या कुटुंबियांना उपलब्ध करून देण्याचे निर्देशही न्यायालयानं यावेळी दिले. ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी गीतांजली यांची बाजू न्यायालयात मांडली. वांगचुक यांना सफदरजंग रुग्णालयात दाखल केल्यापासून त्यांना त्यांचे वकील आणि डॉक्टरांची संपर्क ठेवू दिला जात नसल्याचा दावा त्यांनी केला. आता या प्रकरणी येत्या 24 जुलैला पुढची सुनावणी होणार आहे. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या दिल्लीतल्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी आज गडचिरोली इथं निर्माण संघटनेच्या वतीनं विद्यार्थ्यांनी शांततापूर्ण आंदोलन केलं. निर्माण चळवळीचे प्रमुख अमृत बंग यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातल्या प्रमुख रस्त्यांवर झालेल्या आंदोलनात सुमारे 70 विद्यार्थी सहभागी झाले होते. दिल्ली जंतर मंतरवर सुरू असलेल्या या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी आणि विविध मागण्यांसाठी आज मुंबईत आझाद मैदानावर आंदोलन झालं. हे सरकार बदलण्यासाठी लढा सुरू व्हायला हवा असं आग्रही प्रतिपादन शिवसेना

बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी यावेळी केलं. नीट यूजी पेपर फुटी प्रकरणी सीबीआयच्या पथकानं आज पुन्हा लातूरमध्ये तपास केला. सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी आरोपी शिवराज मोटेगावकरच्या आरसीसी शिकवणीत चौकशी केली. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एआयआर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. डोंबिवलीत महानगरपालिकेच्या रुग्णालयात डॉक्टरांना मारहाण प्रकरणी शिवसेनेचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांना स्थानिक न्यायालयानं दिलेला जामीन मुंबई उच्च न्यायालयानं रद्द केला आहे. त्यानंतर आज म्हात्रे पोलीस ठाण्यात शरण आल्यावर कल्याण न्याय दंडाधिकाऱ्यांनी येत्या 3 ऑगस्ट पर्यंत त्यांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. उच्च न्यायालयाचे हंगामी मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती गौतम अंखड यांच्या पीठानं या प्रकरणाची स्वतःहून दखल घेऊन म्हात्रे यांचा जामीन रद्द केला होता. दरम्यान या प्रकरणाच्या निषेधार्थ राज्यातल्या डॉक्टरांनी उद्या पुकारलेला संप स्थगित केला आहे. 58व्या आंतरराष्ट्रीय रसायनशास्त्र ऑलिम्पियाड स्पर्धेत भारताच्या 4 विद्यार्थ्यांनी सुवर्णपदकं पटकावली. उझबेकिस्तानमध्ये ताशकंद इथं 10 ते 19 जुलै या कालावधीत झालेल्या या स्पर्धेत 93 देशातल्या 363 विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. भारतीय संघाकडून ओदिशाचा देवदत्त प्रियदर्शी, पंजाबचा हर्षित सिंगला, दिल्लीचा कबीर छिल्लर आणि तेलंगणाचा संदीप कुची यांनी सुवर्णपदकांची कमाई केली. लिथुआनियामध्ये विल्नियस इथं 12 ते 19 जुलै दरम्यान झालेल्या 37व्या आंतरराष्ट्रीय जीवशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये भारतीय संघानं 1 सुवर्ण आणि 3 रौप्य पदकांवर नाव कोरलं. हरियाणाच्या भव्या गुनवालनं सुवर्ण पदक जिंकलं तर पश्चिम बंगालचा सौमिल मैती, राजस्थानचा निशित कलानी आणि पंजाबचा अनमोल कुमार यांना रौप्य पदक मिळालं. यंदाच्या आंतरराष्ट्रीय जीवशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये 78 देशांमधले 307 विद्यार्थी सहभागी झाले होते. जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताची PV सिंधू अजिंक्य ठरली आहे. आज सकाळी झालेल्या अंतिम लढतीत सिंधूनं जपानच्या अकाने यामागुची हिला 21-17, 21-17 असं सरळ गेम्समध्ये हरवून अजिंक्यपदाला गवसणी घातली. या स्पर्धेच्या महिला एकेरीचं विजेतीपद पटकावल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी PV सिंधूचं अभिनंदन केलं आहे. हा विजय भारतीय बॅडमिंटनसाठी अजिंक्य असून जपान ओपनचं विजेतेपद पटकावणारी सिंधू ही पहिली भारतीय खेळाडू ठरली आहे. तिचा हा पराक्रम देशातल्या युवा खेळाडूंना प्रेरणा देणारा असल्याचं प्रधानमंत्र्यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात नमूद केलं आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यात लॉर्ड्स इथं आज 3रा 1-दिवसीय सामना सुरू आहे. या सामन्यात इंग्लंडनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करायचा निर्णय घेतला. त्यानंतर इंग्लंडचे सलामीवीर बेन डकेट आणि जेकब बेथेल यांनी दमदार फलंदाजी करत पहिल्या गड्यासाठी 30 षटकात 192 धावांची भागीदारी केली. जेकब 91 धावा करून बाद झाल्यानंतर आलेल्या जो रूट यानंही डकेट याच्यासोबत दुसऱ्या गडासाठी 101 धावांची भागीदारी केली. बेन डकेटनं शतकी भागीदारी केली. डकेट 141 धावा करून बाद झाला. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा 46व्या षटकात इंग्लंडच्या 2 बाद 315 धावा झाल्या होत्या. हा मालिकेतला अखेरचा सामना आहे. या आधीच्या 2 सामन्यांमध्ये दोन्ही संघांनी प्रत्येकी 1 सामना जिंकल्यानं मालिका विजयासाठी हा सामना निर्णायक आहे. फिफा फुटबॉल विश्वचषक 2026 स्पर्धेत आज रात्री न्यूयॉर्क न्यूजर्सी स्टेडियमवर अर्जेंटिना आणि स्पेन यांच्यात अंतिम सामना रंगणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार हा सामना मध्यरात्री 12:30 वाजता सुरू होईल. रत्नागिरी जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांसाठी 2026-27 हंगामाकरता आंब्याच्या पिकासाठी फळपीक विम्याचा हप्ता प्रति हेक्टर 13,600 रुपयांऐवजी 8,500 रुपये केला असल्याची माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी आज दिली. ते रत्नागिरीत बातमीदारांशी बोलत होते. हवामान. येत्या 2 दिवसात कोकणात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात आणि विदर्भात काही ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल. या काळात कोकणात आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. संसद अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सरकारनं बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीतून विरोधकांचा सभात्याग. सोनम वांगचुक यांना खासगी रुग्णालयात हलवण्याची परवानगी देण्यासाठी अंतरिम आदेश द्यायला दिल्ली उच्च न्यायालयाचा नकार. डॉक्टरांना मारहाण प्रकरणी शिवसेना नगरसेवक रमेश म्हात्रे यांना न्यायालयीन कोठडी. डॉक्टरांनी उद्या पुकारलेला संप स्थगित. आंतरराष्ट्रीय रसायनशास्त्र आणि

0: 哎呀，没人护着，俺这再不皮也不是俺不如的。俺家那可不是克拉红，你可得说俺爸干啥嘛嘞？一个嘛的，这体育场在这办什么难的还？俺们呀，可怜可怜不透个呀！俺这玩意什么玩意？आपस में आ मिले हैं, फेफड़े लापता है, आंखों के आगे अंधेरा छा रहा है, अरे ओ भाई।
1: शेतकरी बंधू भगिनींसाठी कार्यक्रम माझा आवार माझा शिवार आपण ऐकलत आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह एअर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनीवरून आमचे सर्व कार्यक्रम आपण न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता.
2: श्रोतेहो, आपली लाडकी आकाशवाणी 99 वर्ष पूर्ण करून 100व्या वर्षात पदार्पण करते
3: आणि या निमित्तानं 23 जुलैला आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे एक विशेष सोहळा,
2: उत्सव नवचैतन्याचा. वर्षा भावे यांनी संगीतबद्ध केलेली बालगाणी सादर करतील कलांगणचे छोटे कलाकार.
3: पाऊस आणि प्रेमाची काव्य मैफिल रंगवतील मंदार चोळकर, यामिनी दळवी आणि रेशमा कारखालीस.
2: मल्हार स्वरांची बरसात करतील गायिका अंकिता जोशी, बासरीवादक निनाद मुळावकर आणि संतूर वादक मंगेश जगताप.
3: गुरुवार दिनांक 23 जुलैला सायंकाळी 5 वाजता
2: स्थळ आहे रवींद्र नाट्य मंदिर प्रभा देवी.
3: प्रवेश निःशुल्क.
2: सर्व रसिक श्रोत्यांना हार्दिक निमंत्रण.
3: उत्सव नवचैतन्याचा. आकाशवाणीच्या कंटेंट सोर्सिंग पॉलिसी अंतर्गत कार्यक्रम निर्माते आणि निर्मिती संस्थांकडून सर्जनशील आणि दर्जेदार कार्यक्रमांसाठी प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. अधिक माहितीसाठी https://prasarbharati.gov.in/nipp या वेबसाईटला भेट द्यावी. शेवटची तारीख आहे 31 जुलै 2026.
1: आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. एक निवेदन ऐका, राज्यस्तरीय विज्ञान निबंध स्पर्धा या विषयीचं निवेदन आहे. मराठी विज्ञान परिषदेतर्फे घेतल्या जाणाऱ्या राज्यस्तरीय विज्ञान निबंध स्पर्धेसाठी विद्यार्थी गटाकरिता इयत्ता 12वीपर्यंत विषय असेल घरातील रसायनशास्त्र आणि खुल्या गटाकरिता विषय असेल युद्धाचे हवामानावर परिणाम. हे विषय असून अंतिम तारीख 31 ऑगस्ट 2026 आहे. स्पर्धेकरिता शब्द मर्यादा 1500 ते 2000 इतकी आहे. मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील स्पर्धकांनी आपापले निबंध कार्यवाह मराठी विज्ञान परिषद रत्नागिरी विभाग द्वारा डॉक्टर उमेश संगपाळ, रसायनशास्त्र विभाग, गोगटे जोगळेकर महाविद्यालय रत्नागिरी 415612 यांच्याकडे पाठवावेत. स्पर्धेची अधिक माहिती करता संकेतस्थळ आहे www.mavipa.org. विनाशुल्क असलेले या स्पर्धेकरिता आलेल्या निबंधाचे विभागीय आणि राज्यस्तरीय परीक्षण केले जात असून विभागीय स्तरावरील विजेत्यांनाही पारितोषिके दिली जातात. विषय पुन्हा एका विद्यार्थी गटाकरिता आहे विषय घरातील रसायनशास्त्र आणि खुल्या गटाकरिता विषय आहे युद्धाचे हवामानावर परिणाम आणि याची अंतिम तारीख आहे 31 ऑगस्ट 2026 आणि शब्द मर्यादा आहे 1500 ते 2000. पत्ता ऐका, कार्यवाह मराठी विज्ञान परिषद रत्नागिरी विभाग द्वारा डॉक्टर उमेश संकपाळ, रसायनशास्त्र विभाग गोगटे जोगळेकर महाविद्यालय रत्नागिरी 415612. निवेदन संपलं. आपण ऐकत आहात प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. यानंतर ठीक 8:05 राष्ट्रीय मराठी बातम्या.
4: आकाशवाणी मुंबई. तुषार पवार राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. संसद अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सरकारनं बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीतून विरोधकांचा सभात्याग. सोनम वांगचुक यांना खासगी रुग्णालयात हलवण्याची परवानगी देण्यासाठी अंतरिम आदेश.

द्यायला दिल्ली उच्च न्यायालयाचा नकार. आंतरराष्ट्रीय रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र ऑलिम्पियाड स्पर्धेत भारतीय विद्यार्थ्यांनी पटकावली 5 सुवर्ण पदकं. आणि फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धा 2026 जेतेपदासाठी आज अर्जेंटिना आणि स्पेन यांच्यात अंतिम सामना रंगणार. संसदेचं पावसाळी अधिवेशन उद्यापासून सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर सरकारनं सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. या बैठकीत संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज सुरळीत चालण्यासाठी सरकारनं सर्व राजकीय पक्षांना सहकार्य करण्याची विनंती केली. शिवसेना आणि तृणमूल काँग्रेसच्या फुटीर खासदारांना बैठकीला आमंत्रित केल्याच्या निषेधार्थ विरोधी पक्षाच्या खासदारांनी प्रतिकात्मक सभात्याग केला. मात्र एक खासदार निषेध नोंदवल्यावर बैठकीत सहभागी झाले. संजय जाधव, संजय दीना पाटील, संजय देशमुख, नागेश पाटील अष्टीकर, ओमराजे निंबाळकर आणि भाऊसाहेब वाघचौरे या 6 खासदारांना शिवसेना पक्ष प्रवेशाला लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी मंजुरी दिली आहे. शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून निवडून आलेल्या या खासदारांनी गेल्या महिन्यात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. याशिवाय तृणमूल काँग्रेसच्या 20 खासदारांसाठी स्वतंत्र आसन व्यवस्था करायलाही सभापतींनी मंजुरी दिली आहे. या खासदारांनी त्रिपुरातल्या नॅशनल सिटीजन पार्टी ऑफ इंडियामध्ये प्रवेश केला होता. विरोधकांच्या गदारोळामुळे सभागृहाच्या कामकाजात व्यत्यय आल्यानं सर्वांचा वेळ वाया जातो आणि करदात्यांच्या पैशाचा अपव्यय होतो असं संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं. संसदेचं कामकाज जितक्या कार्यक्षमतेनं चालेल तितकं ते देशाच्या हिताचं ठरेल असं ते म्हणाले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज मालदोवा, नॉर्थ मॅसेडोनिया आणि रोमानिया या 3 देशांच्या दौऱ्यावर रवाना झाल्या. आपल्या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात त्या उद्या मालदोवा इथं पोहोचतील. मुर्मू मालदोवाला भेट देणाऱ्या भारताच्या पहिल्याच राष्ट्रपती आहेत. सीसीपीए अर्थात केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणानं राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाईनवर प्राप्त झालेल्या तक्रारींवरून सरसकट सेवा शुल्क आकारणाऱ्या 39 उपहारगृहांविरुद्ध कारवाईची प्रक्रिया सुरू केली. सीसीपीएनं ग्राहक संरक्षण कायद्याचं उल्लंघन करणाऱ्या उपहारगृहांना दंड ठोठावला असून सेवा शुल्काची सरसकट आकारणी ताबडतोब थांबवण्याचे निर्देश दिल्याचं केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री प्रल्हाद जोशी यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलंय. उपहारगृहांमध्ये सेवा शुल्क ऐच्छिक असून ते पूर्णपणे ग्राहकांच्या मर्जीवर अवलंबून आहे. ग्राहकांनी या नियमाचं उल्लंघन करणाऱ्यांविरोधात राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाईन क्रमांक 1915 वर तक्रार नोंदवावी असं आवाहन त्यांनी केलं आहे. देशाच्या शेअर बाजारात परदेशी गुंतवणुकीचा ओघ पुन्हा सुरू झाला असून जुलै महिन्यात आतापर्यंत 11,897 रुपयांची गुंतवणूक झाल्याचं याबाबतच्या ताज्या आकडेवारीत म्हटलंय. जागतिक सेमीकंडक्टर उद्योगातल्या मंदीच्या पार्श्वभूमीवर परदेशी गुंतवणूकदारांनी आपल्या गुंतवणुकीचा काही भाग उदयोन्मुख बाजारपेठेकडे वळवला. मात्र गेल्या आठवड्यात परदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारातून 3,260 कोटी रुपये काढून घेतल्याचंही या वृत्तात म्हटलं आहे. सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना सफदरजंग रुग्णालयातून खासगी रुग्णालयात हलवण्याची परवानगी देण्यासाठी अंतरिम आदेश द्यायला दिल्ली उच्च न्यायालयानं नकार दिलाय. या मागणीसाठी वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली यांनी केलेल्या याचिकेवर आज न्यायालयात सुनावणी झाली. सफदरजंग रुग्णालयानं सोनम यांच्यावर केलेल्या वैद्यकीय उपचारांबाबत गुप्तता आणि पारदर्शकता बाळगल्याचा दावा गीतांजली यांनी आपल्या याचिकेत केला होता. वांगचुक यांनी प्रकृती खालावलेली असतानाही स्वतःहून रुग्णालयात दाखल व्हायला नकार दिला होता. त्यामुळे अशा परिस्थितीत हस्तक्षेप करण्याचा अधिकार सरकारला आहे. त्यामुळे आरोग्याच्या कारणावरून वांगचुक यांना रुग्णालयात हलवण्याचा सरकारचा निर्णय मनमानी नव्हता असं न्यायालयानं म्हटलंय. डॉक्टर वांगचुक यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहेत. वांगचुक यांनी स्वतः इलेक्ट्रोलाइट्स घ्यायला संमती दिली, त्यामुळे त्यांचा स्वतःच्या शरीरावरच्या हक्कांचं उल्लंघन झालेलं नाही असंही न्यायालयानं नमूद केलं. वांगचुक यांचे वैद्यकीय अहवाल त्यांच्या कुटुंबियांना उपलब्ध करून देण्याचे निर्देशही न्यायालयानं यावेळी दिले. ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी गीतांजली यांची बाजू न्यायालयात मांडली. वांगचुक यांना सफदरजंग रुग्णालयात दाखल केल्यापासून त्यांना त्यांचे वकील आणि डॉक्टरांशी संपर्क ठेवू दिला जात नसल्याचा दावा त्यांनी केला. आता या प्रकरणी येत्या 24 जुलैला पुढची सुनावणी होणार आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत.
58व्या आंतरराष्ट्रीय रसायनशास्त्र ऑलिम्पियाड स्पर्धेत भारताच्या 4 विद्यार्थ्यांनी सुवर्ण पदकं पटकावली. उझबेकिस्तानमध्ये ताशकंद इथं 10 ते 19 जुलै 2026 या कालावधीत झालेल्या या

स्पर्धेत 93 देशातल्या 363 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. भारतीय संघाकडून ओडिशाचा देवदत्त प्रियदर्शी, पंजाबचा हर्षित सिंगला, दिल्लीचा कबीर छिल्लर आणि तेलंगणाचा संदीप कुची यांनी सुवर्णपदकांची कमाई केली. लिथुआनियामध्ये विल्नियस इथं 12 ते 19 जुलै दरम्यान झालेल्या 37व्या आंतरराष्ट्रीय जीवशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये भारतीय संघानं 1 सुवर्ण आणि 3 रौप्य पदकांवर नाव कोरलं. हरियाणाच्या भव्या गुनवालनं सुवर्णपदक जिंकलं तर पश्चिम बंगालचा सौमिल मैती, राजस्थानचा निशित कलानी आणि पंजाबचा अनमोल कुमार यांनी रौप्य पदक पटकावलं. यंदाच्या आंतरराष्ट्रीय जीवशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये 78 देशांमधले 307 विद्यार्थी सहभागी झाले होते. भारतीय विद्यार्थ्यांनी केलेल्या पदकांच्या लयलुटीबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्यांचं अभिनंदन केलं आहे. फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धा 2026 जेतेपदासाठी आज रात्री न्यूयॉर्क न्यू जर्सी स्टेडियमवर अर्जेंटिना आणि स्पेन यांच्यात अंतिम सामना रंगणार आहे. भारतीय प्रमाण वेळेनुसार हा सामना मध्यरात्री 12:30 सुरू होईल. भारत आणि इंग्लंड यांच्यात लॉर्ड्स इथं सुरू असलेल्या तिसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात इंग्लंडनं भारतासमोर विजयासाठी 388 धावांचं आव्हान ठेवलंय. या सामन्यात इंग्लंडनं नाणेफेक जिंकून पहिली फलंदाजी करायचा निर्णय घेतला. त्यानंतर इंग्लंडचे सलामवीर बेन डकेत आणि जेकब बेथेल यांनी दमदार फलंदाजी करत पहिल्या गाड्यासाठी 30 षटकात 192 धावांची आणि त्यानंतर डकेत आणि रूट यांनी दुसऱ्या गाड्यासाठी 101 धावांची भागीदारी केली. जेकब यानं 91 तर डकेत यानं 141 धावा केल्या. रूट यानं नाबाद 74 तर बटल यानं अवघ्या 13 चेंडूत नाबाद 41 धावा करत संघाला निर्धारित 50 षटकात 3 बाद 387 धावांपर्यंत पोहोचवलं. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या तिसऱ्या षटकात बिनबाद 9 धावा झाल्या होत्या. हा या मालिकेतला अखेरचा सामना आहे. या आधीच्या 2 सामन्यांमध्ये दोन्ही संघांनी प्रत्येकी 1 सामना जिंकला असल्यानं मालिका विजयासाठी हा निर्णायक सामना आहे. जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताची पीव्ही सिंधू अजिंक्य ठरली आहे. आज सकाळी झालेल्या अंतिम लढतीत सिंधूनं जपानच्या अकाने यामागुची हिला 21-17 असं सरळ गेममध्ये हरवून अजिंक्यपदाला गवसणी घातली. जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरीचं विजेतेपद पटकावल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पीव्ही सिंधूचं अभिनंदन केलंय. हा विजय भारतीय बॅडमिंटनसाठी ऐतिहासिक असून जपान ओपनचं विजेतेपद पटकावणारी सिंधू ही पहिली भारतीय खेळाडू ठरली. तिचा हा पराक्रम देशातील युवा खेळाडूंना प्रेरणा देणारा असल्याचं प्रधानमंत्र्यांनी आपल्या समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. मध्य प्रदेशात समान नागरी कायदा लागू करण्याच्या उद्देशानं आज तिथल्या राज्य मंत्रिमंडळानं संबंधित विधेयकाचा मसुदा मंजूर केला. विधानसभेच्या उद्यापासून सुरू होणाऱ्या पावसाळी अधिवेशनात हे विधेयक मांडलं जाईल. या कायद्यानुसार बहुपत्नीत्व, निकाह हलाला आणि त्रिवार तलाक पद्धतीवर बंदी येईल. लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या जोडप्यांना या नात्याचं प्रमाणपत्र निबंधकांकडे सादर करावं लागेल. या आणि इतर बाबींचं उल्लंघन झालं तर शिक्षेची तरतूद विधेयकात केली आहे. मात्र गोंड, कोरकू, बैगा, सहरी आणि भारिया अशा आदिवासी जमातींना हा कायदा लागू असणार नाही. जम्मू काश्मीरमधल्या पूंछ आणि राजौरी जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीमुळे आलेल्या पूर आणि भूस्खलनानं मरण पावलेल्यांची संख्या 11 पोहोचले तर 7 जण अद्याप बेपत्ता आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा आणि मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधत परिस्थितीचा आढावा घेतला. बाधित कुटुंबांना तातडीनं मदत पुरवण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला हे देखील आपला दिल्ली दौरा अर्धवट सोडून दुपारी जम्मूमध्ये परतले. गयाना पोमेरून नदीपाशी एक प्रवासी बोट उलटली. बोटीवर 116 प्रवासी होते, त्यातल्या 53 जणांना वाचवलं असल्याचं गयानाचे प्रधानमंत्री मार्क फिलिप्स यांनी सांगितलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. संसद अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सरकारनं बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीतून विरोधकांचा सभात्याग. सोनम वांगचूक यांना खासगी रुग्णालयात हलवण्याची परवानगी देण्यासाठी अंतरिम आदेश द्यायला दिल्ली उच्च न्यायालयाचा नकार. आंतरराष्ट्रीय रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र ऑलिम्पियाड स्पर्धेत भारतीय विद्यार्थ्यांनी पटकावली 5 सुवर्णपदकं. आणि फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धा 2026 जेतेपदासाठी आज अर्जेंटिना आणि स्पेन यांच्यात अंतिम सामना रंगणार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

那个屁。

लिखे जो